ah, ah.

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.

Italia.

Bye.

Yeah.

Yeah.

Italia.

Lion King.

Yeah.

Yeah.

टूटा टूटा एक

Lo prometo.

इश्क वो बला है

Gracias.

Oh.

शिवाजी झोपा

बाळ कुरतरकर यांच्यासारख्या दिग्गज रेडिओ कलाकारांनी सादर केल्या होत्या. पुढे या श्रुतिका आकाशप्रिया या नावाने त्या पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाल्या आणि या पुस्तकाला राज्य शासनाचा विशेष पुरस्कार प्राप्त झाला होता. तसंच वसंत निनावे यांनी असंख्य रेडिओ प्रोग्राम्स लिहिले, अनेक भाषांतरं केली. वसंत निनावे यांचं मराठी सोबतच हिंदी, इंग्लिश, संस्कृत याही भाषांवर प्रभुत्व होतं. चायनीज गाणी सुद्धा हिंदीमध्ये डबिंगसाठी त्यांनी लिहून दिली होती. वसंत निनावे यांनी लिहिलेली गीतं यशवंत देव, दत्ता डावसेकर, बाळ बर्वे, एन दत्ता, सी रामचंद्र, रंजना प्रधान, सुधीर फडके अशा अनेक संगीतकारांनी संगीतबद्ध तर लता मंगेशकर, आशा भोसले, मन्ना डे, सुमन कल्याणपूर, तलत महमूद, रामदास कामत, वाणी जयराम यासारख्या मोठ्या गायकांनी गायलेली आहेत. पोरकी या मराठी चित्रपटातील सर्व गाणी वसंत निनावे यांनी लिहिली होती. काही कारणाने त्यांना मैं तुलसी तेरे अंगन की हा राज खोसला चित्रपट सोडावा लागला होता. शिवरायांचे आठवावे रूप हे नाटक वसंत निनावे यांनी लिहिलं. यात नयन भडभडे म्हणजेच रीमा लागू यांनी सोयरा वेळची भूमिका केली होती. यासोबतच त्यांनी अधांतर आणि बैजू बावरा ही नाटकही लिहिली, ज्यात प्रकाश धांगरेकर आणि अजित कळकळे यांनी भूमिका केल्या होत्या. त्यांचं निधन 10 जून 1988 रोजी झालं. आज आपण जाणून घेतलं विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या जन्मदिन आणि स्मृतिदिन यांच्याविषयी. दिवसभर तुम्ही आर जे कोमल आणि आर जे तेजस्विनी यांनी लिहिले घेतलेल्या विविध क्षेत्रातील मुलाखतींचा आस्वाद घेणार आहोत. पण तत्पूर्वी ऐकूया एक छानसं गाणं. आर जे तेजस्विनीला आज निरोप द्या. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य माहिती. धन्यवाद.

yeah.

Italia.

Yeah.

0: नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM युवा रेडिओ मध्ये मी तेजस्वी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, उन्हाळी सुट्टी सुरू आहे आणि सगळे बच्चे कंपनी धमाल मस्ती मजा करत आहेत. म्हणूनच आम्ही खास एक इटुगली पिटुगली गोडुली मैत्रीण आणलेली आहे खास तुमच्यासाठी. तिचं नाव आहे स्नेहा पाटोळे. हाय स्नेहा.
1: हाय
0: स्नेहा, तुझ्यापेक्षा हुशार आहे बरं का? कारण तिचं स्वतःच युट्यूब चॅनल आहे, स्नेहा आविष्कार असं त्या युट्यूब चॅनलचं नाव आहे. आणि या स्नेहाकडनं आपण अधिक जाणून घेणार आहोत ती काय काय करते, काय काय शिकली आहे आणि तिच्याकडून आपण काय शिकू शकतो हे देखील तुम्हाला आज कळणार आहे. ओके ना स्नेहा? स्नेहा तू कुठून आलीस बरं आमच्या स्टुडिओ मध्ये ते सांग बरं आम्हाला.
1: मी डोंबिवली मधून आली आहे.
0: हा, आणि जिजू गाडीत आली होय ना? आणि तिच्या मम्मा सोबत आली हो की नाही? हा. आणि स्नेहाची शाळा खूपच छान आहे असं मला वाटतंय, कारण स्नेहा एवढी म्हणजे इनबॉर्न टॅलेंट आहे तिच्यामध्ये आणि शाळेने सुद्धा तिच्याकडनं खूप तयारी करून घेतलेली आहे हो की नाही? शाळा आवडते की नाही तुला?
1: हो, मला माझी शाळा खूप आवडते.
0: हा, आणि शाळेतले टीचर्स शिक्षिका आवडतात की नाही?
1: हो.
0: आणि तुला विषय कुठला आवडतो बरं?
1: मला इंग्रजी आणि गणित खूप आवडत.
0: अरे वा, बघा एवढीशी आहे, चार म्हणजे चौथीत गेली होती आणि ती स्वतः कथा लिहिते, कविता लिहिते आणि तिचं युट्यूब चॅनल वर ती काय काय करते ते आपण तिला विचारलं. तुझं स्वतःच युट्यूब चॅनल आहे?
1: हो.
0: आणि कधी सुरू केलंस तू?
1: मी माझं युट्यूब चॅनल सुरू केलेलं तेव्हा मी खूपच जास्त छोटी होती, म्हणजे ज्युनियर केजी ला असेल तेव्हा सुरू केलं.
0: अरे वा, तुला कोणी सांगितलं तू युट्यूब चॅनल करू शकते म्हणून?
1: म्हणजे माझ्या बाबांनी सांगितलं, जेव्हा आपण छोटे असतो तेव्हा कोणाला वाचता येतं, मला पण वाचता यायचं नाही ना, तर तेव्हा मी ऐकून ऐकून पाठ करायची आणि माझ्या बाबांना कळलं की माझं पाठांतर खूप चांगलं आहे, तर त्यांनी एक माझा पहिला एक व्हिडिओ केला आणि तो खूप चांगला झाला, तो सगळ्यांना आवडला. तर तिथूनच माझ्या बाबांनी निर्णय घेतला की आपण इथं एक युट्यूब चॅनल सुरू करू.
0: वा वा, कारण लहान मुलांचं युट्यूब चॅनल आपण पाहायला नसते पण स्नेहाचं युट्यूब चॅनल आहे आणि अगदी लहानपणी तिने ते सुरू केलेलं आहे. तेव्हा तुम्ही स्नेहा आविष्कारला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हो की नाही?
1: हो.
0: तुझे बरेच मित्रमैत्रिणी झाले असतील ना या युट्यूबच्या माध्यमातून?
1: हो झाले.
0: हा, आणि तू आणखी ह्या व्यतिरिक्त म्हणजे शाळेचा अभ्यास आहे, तुला कथा कविता करायला आवडतात, तुला खेळायलाही आवडतं का?
1: हो आवडतं.
0: मग तू खेळतेस, कुठले गेम्स खेळते?
1: मी माझ्या मैत्रिणींसोबत खूप सगळे गेम्स खेळते, म्हणजे आपण असे बैठे खेळ समजलं तर मी लुडो खेळते, सापशिडी खेळते आणि कधी कधी पकडा पकडी, लपाछपी असे गेम्स खेळते.
0: वा वा वा, मस्त मस्त. आणि तुझं गाव कोणतं आहे बरं?
1: माझं गाव कोकण आहे, त्याच्यामध्ये मी आरवली मध्ये राहते, आरवली रोड असं नाव आहे माझ्या गाव.
0: वा वा वा, छान छान छान, म्हणजे अगदी निसर्गरम्य अशा कोकणामध्ये तू राहते हो की नाही? म्हणजे नारळ कोकणची बाग असेल ना तुमची आणि असं कौलारू बैठक घर असेल हो की नाही? आणि त्या देवा त्या घरामध्ये देवघर छानसं असते.
1: खूप मोठे देवघर आहे आणि आमचं घर असं खूप जास्तच मोठे.
0: अरे वा,
1: खेळायला खूप जागा असते.
0: तुला मुंबईला आवडत की गावात आवडत?
1: म्हणजे दोन्ही ठिकाण मला आवडतात.
0: मुंबईची एक वेगळी मजा आहे हो की नाही? आणि गावाला म्हणजे कोकणात आहे तर मला वाटतं तिथे नदी नदी वगैरे असते.
1: हो, नदी असते, हिरवा असते खूप, म्हणजे बाग पण आहे जवळ, खूप मजा येते.
0: नक्की. आता मला तू काय वाचून दाखवशील, कथा दाखवशील की कविता म्हणून दाखवशील?
1: मी एक तुम्हाला कविता वाचून दाखवते.
0: चालेल.
1: मोहन काळे यांचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये मी गावाचे चित्र कविता वाचून
0: दाखवते.
1: आईने एकदा मला अभ्यासाला बसवले, ड्रॉइंगच्या वहीत मी एक गाव बसवले, उडताना दाखवले खूप सारे पक्षी, पानावर काढली गवताची नक्षी, झाडांची लावली भली मोठी रांग, कोंबड्यांची दाखवली नागताना टांग, सूर्याला दाखवले डोंगरांच्या आड, नदीच्या काठावर काढला वाकडा माड, माडावर काढले चार दोन नारळ, कुत्र्याचे शेपूट दाखवले सरळ, चरताना काढली वासरुनी गाय, घराच्या अंगणात दाखवली माय. भानारी दाखवली एक मोठी नदी, गावातली माणसे दाखवली साधी, गावाचे चित्र झाले खूप खूप छान, स्पर्धेत मिळाला मलाच मोठा मान।
0: वाव किती छान किती गोड, तुझ्यासारखीच गोड गोड कविता म्हटली ना तू, मला फार आवडली आणि आपल्या मित्रांना सुद्धा आवडली असेल हो की
1: नाही।
0: आता मला सांग, युट्यूबचा जेव्हा तू सुरू केलास तेव्हा पहिला व्हिडिओ कशावर केला होतास
1: बरं? माझा पहिला व्हिडिओ मला आता आठवतोय, गणपती आणि चंद्राची गोष्ट असा तो अशी एक गोष्ट मी सांगितली होती माझ्या चॅनलवर, आणि तो जो व्हिडिओ होता तो अपलोड म्हणजे एडिट न करता तो अपलोड केले।
0: अच्छा,
1: तेव्हा जास्त म्हणजे इतकं माहिती पण नव्हतं एडिटिंगचं कसं असतं, तो माझा पहिला व्हिडिओ होता आणि तेव्हा मला वाचता येत नव्हतं। तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला तर तो 4 मिनिटाचा असेल आणि तेव्हा मी होती सुद्धा 4 वर्षांची, बट तो व्हिडिओ खूप आवडला, सगळ्यांना आवडला आणि माझ्या बाबांना सुद्धा आवडला तो व्हिडिओ, तो खूप चांगला झालेला। तर तुझ्या माझे बाबा बोलले मला की आपण तुझं एक युट्यूब चॅनल सुरू करूया स्मी आविष्कार नावाने,
0: आणि मला वाटतं तू त्या युट्यूब चॅनलवर वेगवेगळे विषय कोणते कोणते विषय घेतेस बरं?
1: मी माझे व्हिडिओ माहितींबद्दल करते, म्हणजे आता गणपती असो किंवा नवरात्री, तर त्याच्याबद्दल मी माहिती सांगितली आहे आणि मी एकदा गोव्याला सुद्धा गेलेली, तर तिथे खूप काय काय ते एक रिसॉर्ट होतं नेचर फेस्ट नावाने, तिथे काय काय आहे ते मी सांगितलेलं, आणि जर माझा तुम्ही व्हिडिओ बघितलाय तर ते जास्त माहितींबद्दल असते आणि मला बोलायला आणि माहिती सांगायला किंवा समजून घ्यायला खूप आवडते।
0: वा वा वा किती छान, मी तू मुलाखती पण घेतल्यास म्हणे मोठ्या मोठ्या लोकांच्या हो की नाही?
1: हो,
0: कोणाकोणाच्या घेतल्यास बरं?
1: म्हणजे मी मुलाखती खूप जणांच्या घेतल्या पण सांगितलं तर मी डाकरू सोमण आजोबा आहेत तर त्यांचे घेतले मी पहिली मुलाखत होती ती, आणि तेव्हा जास्त मला इतकं पण माझा आवाज स्पष्ट नव्हता तेव्हा, पण त्यांनी पण खूप असं कव्हर केलं, म्हणजे ते असं बोलतात ना की चांगली उत्तरं दिली मला, तर माझे तेव्हा प्रश्न पण सगळे क्लिअर झाली, उत्तर प्रश्न जे आहे ते पण माझं क्लिअर झालं। आणि त्याचसोबत मी मृणाल गांजाळे आहे त्यांची घेतली आहे, त्याच्यानंतर अभिनेत्री शिवाली परब, गोरक्षनाथ महाराज, अजून काय काय जण आहेत त्यांची मुलाखत घेतली, आणि माझ्या शाळेच्या ज्या मुख्याध्यापिका आहेत त्यांची सुद्धा मी मुलाखत घेतली आहे आणि अजून खूप जणांची मुलाखत घेतली आणि पुढे जाऊन घेईल।
0: शाळेमध्ये तू एकदम हुशार विद्यार्थिनी असतेस हो की
1: नाही?
0: आणि पुढे जाऊन तुला फ्युचर मध्ये काय बनायचंय? तुला मीडिया मध्ये जायचंय का?
1: नाही, मला कलेक्टर बनायचंय।
0: बापरे, करायचंय का बरं?
1: कारण सुरुवातीला ना मला एकदा असं सैनिक बनायचं होतं, पण नंतर माझी थोडी आवड जायला लागली, फिजिकलच नसतं ना की ते जसं शूटिंग वगैरे असं करायचं तेच नसतं, तर मला नाही आवडायला लागलं। तर ना मला एकदा स्वप्न आलेलं, त्या स्वप्नामध्ये मला दिसलेलं की मी मोठी होऊन डॉक्टर बनणार, पण माझं तर असंच मन होतं की मला डॉक्टर नाही बनायचं, मग हळूहळू थोडं टीव्ही बघायला लागली ना, तर तिथून मला कळलं की कलेक्टर पण असतं आणि कलेक्टर खूप असं चांगलं असतं, म्हणजे जर अभ्यास केला सिलेक्ट झालं तर खूप चांगलं होईल, तर मी अजूनपर्यंत तर मी ठरवलंय की मी कलेक्टर,
0: पण कलेक्टर व्हायला खूप अभ्यास करावा लागतो करणारच ना तू?
1: हो, खूप अभ्यास करेल।
0: व्हेरी गुड, मित्रांनो एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपली मैत्रीण स्नेहा पाटोळे तिच्याशी आपल्या गप्पा अशाच सुरू ठेवूया, तुम्ही पाहत राहा।

0: विद्यार्थी यांचं तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण समर स्पेशल म्हणजे उन्हाळी सुट्टी विशेष कार्यक्रमात आपली मैत्रीण स्नेहा पाटोळे हिला आमंत्रित केलेलं आहे. स्नेहा परत एकदा तुझं स्वागत.
1: थँक्यू.
0: स्नेहा आता तू आपण तुझ्या युट्यूब विषयी बोललो, तू कोणकोणते विषय घेतलेस ते आपण जाणून घेतले आणि आता तुझ्या शाळेविषयी पण तू सांगितलं. छानतर शिक्षिका शिक्षक तुला शिकवतात, तुला गणित आणि इंग्रजी हे विषय आवडतात, तुझे मित्रमैत्रिणी शाळेमध्ये काय ते नाही तू सांगितलं. मित्रमैत्रिणी बरोबर तू काय धमाल करते
1: शाळेत? माझे खूप मित्रमैत्रिणी आहेत. त्यांच्यासोबत जेव्हा मधली सुट्टी होते तेव्हा डब्बा खातो आणि त्याच्यानंतर आम्ही खूप खेळतो.
0: हा डब्ब्यावरून मला आठवत तुला गोड खाणं आवडतं की तिखट आवडतं ते सांग बरं.
1: तिखट आवडतं.
0: तिखट आवडतं म्हणजे तुला भेळ आवडत असेल हो की नाही?
1: हो आवडते.
0: भेळ पाणीपुरी शेवपुरी हो की नाही? आणि वडापाव खातेस की नाही तू?
1: हो खाते.
0: पिझ्झा बर्गर खातेस?
1: मला दोन्ही आवडतात पण जास्त वडापाव.
0: वडापाव इंडियन तडका मराठी तडका हो की नाही? आणि तुला काय बरं विचारू मी, तू कथा तर वाचून दाखवणारच आहेस आम्हाला पण तुझं जर वाचून पाहिलं तर तुला कोणते लेखक वगैरे आवडतात? तू कोण तुला देशपांडे वाचलेस तू?
1: नाही मी अजूनपर्यंत म्हणजे पुस्तकं वाचलीच मी पण मला अजूनपर्यंत जास्त माहिती नाही की कोणते लेखक कवी मला अजून इतकं माहिती नाही.
0: गुरुजींचं श्यामची आई वाचलं?
1: हो मी म्हणजे माझ्याकडे ते पुस्तक आहे मी अर्ध वाचलंय मला अजून वाचायचंय.
0: आणि मनाचे श्लोक म्हणजे ते देवा देव बाप्पाकडे तू काय मागतेस काय पूजा करतेस देव बाप्पाची?
1: मनाचे श्लोक आमच्या शाळेमध्ये म्हणतात. त्याच्यानंतर अजून खूप सगळे असे असतात ना मनाचे
0: श्लोक
1: म्हणते आणि त्याच्यानंतर प्रणम्य
0: शिक्षा
1: घरी अथर्व शीर्षक त्याच्यानंतर राम रक्षा ते जास्त आमच्या शाळेत म्हणतात आणि आम्हाला शाळेतून सुद्धा सांगतात की घरी गेल्यावर संध्याकाळी ते बोलायचं. पण जास्त संध्याकाळी मी माझ्या घरी नसते, मी माझ्या काकाच्या घरी असते तेव्हा तर तेव्हा मी आणि माझी फ्रेंड आहे आम्ही दोघं बोलतो.
0: वा वा वा म्हणजे पाढे आणि पर्वता हा आणि रामरक्षा असं आपण म्हटलं पाहिजे किती छान. आता तू कथा मला वाचून दाखवणार आहेस आपल्या मित्रमैत्रिणींना तर ती वाचून दाखव बरं.
1: हो नक्कीच. मी ससा आणि कासवाची गोष्ट सांगणार आहे पण खूप जणांना माहिती असेल तर माझ्या बाबांनी आणि मी आम्ही दोघांनी एक नवीन गोष्ट बनवली आहे ससा.
0: अरे वा न्यू वर्जन.
1: हा तर मी ते लिहिलेले मी तुम्हाला ते आता वाचून दाखवतो. ससा आणि कासवाची नवी कथा. नमस्कार. कासव आणि ससा यांची जुनी गोष्ट तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे. ज्यात ससा झोपून राहतो आणि कासव जिंकतो. पण आज मी तुम्हाला या गोष्टीचा एक नवा शेवट सांगणार आहे. या गोष्टीतला ससा म्हणतो, का हे कासव किती हळू चालतोय, मी तर 2 मिनिटात टेकडीवर पोहोचेल पण यावेळी मी झोपणार नाही, मी पळत जाऊन शर्यत जिंकणारच. कासव म्हणते, ससा भाऊ तू खूप वेगाने धावतोस ते छानच आहे पण वाटेत ती मोठी नदी लागते, ती तू कशी पार करणार? दोघांच्या या संवादानंतर ससा धावत धावत नदीकाठी पोहोचला. नदीला खूप पाणी होत, ससाला पोहता येत नव्हतं, तो तिथेच अडकला. थोड्या वेळाने तिथे कासव आले. ससा हताश होऊन कासवाला म्हणाला, अरे रे मी इतक्या वेगाने आलो पण आता नदी कशी पार करू, मी हरलो रे कासवा. कासव हसून म्हणाले, अरे मित्रा तू हरला नाहीस, तू वेगाने धावतोस आणि मी पाण्यात पोहू शकतो, तू एक काम कर माझ्या पाठीवर बस, आपण दोघे मिळून नदी पार करू. हे बोलणे ऐकून ससा कासवाच्या पाठीवर बसला. कासवाने त्याला नदी पार करून दिली. शेवटच्या टेकडीवर आल्यावर कासव जमिनीवर चालू लागले आणि ससा धावू लागला. पण यावेळेस ससा एकटा पळला नाही, त्याने कासवाचा हात धरला आणि दोघे एकाच वेळी रेषेपाशी पोहोचले. या गोष्टीतून आपल्याला हा संदेश मिळतो की आपण सर्वांनी एकमेकांना मदत केली तर आपण सगळे मिळून कोणत्याही कठीण कामात यशस्वी होऊ शकतो.
0: वाह वाह व्हेरी गुड. एकमेकाचे सहाय्य अवघे धरू शकतो हो की नाही? किती गाल किती गोड आणि मला आश्चर्य वाटतंय तुझं, तुला कॅमेराशी अजिबातच भीती वाटत नाही हो की नाही? कारण आपले काही काही मित्र मैत्रिणी असे आहेत जे हातात मोबाईल घेऊन बसतात हो की नाही, पण त्यांना स्वतःला जर मोबाईल वर किंवा आपल्या कॅमेरा समोर बोलायला सांगितलं तर ते घाबरून जातात, तुला बरी कशी भीती वाटत नाही?
1: मी लहानपणीपासून युट्यूब चॅनल वर व्हिडिओ करते आणि जेव्हा मी लहान होती तेव्हा मला इतकं माहिती नव्हतं ना की कसं व्हिडिओ वगैरे असत, आणि मला जास्त मी घाबरत नाही, म्हणजे असं जे कॅमेरा वगैरे असेल त्या जास्त मी घाबरत नाही, कारण माझं पाठण तर चांगलं आहे आणि माझं वाचन सुद्धा खूप चांगलं.
0: हो नक्की. आणि तुला नाटकात आणि मालिकेमध्ये काम करायला आवडेल?
1: हो आवडेल.

खूप खूप अभिनंदन तुझं. आणि तू खरंच छान कथाही म्हटलीस, कविताही वाचून दाखवलीस आणि गाणं तर एकदम मस्तच म्हटलं, एकदम गोड. आणि मला असं

आपल्याला गोष्टी सांगायच्या मग आपण ग्रुप बसतो.

0: प्रेक्षक हो, सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्वी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, समर स्पेशल आपण खरोखर एपिसोड करतोय, कारण आता बच्चे कंपनीला सुट्टी आहे आणि नवीन नवीन काही गोष्टी शिकण्याचं किंवा काही एक्सप्लोर करण्याचे बच्चे कंपनी प्रयत्नात असतात. आणि मला वाटतं बच्चे कंपनी बरोबर त्यांच्या पॅरेंट्सनाही खूप उत्सुकता असते नवीन काही शिकायचं, नवीन काही पाहायचं. आणि टीव्ही स्क्रीन आणि मोबाईल स्क्रीनचा टायमिंग थोडस कमी करून आपण लाईव्ह शोज मध्ये जास्ती मुलांना एंटरटेन करण्याचा, मनोरंजन करण्याचा आपला प्रयत्न आहे. तर यासाठी आम्ही खास हास्य सम्राट जॉनी रावत सर यांना आपल्या आजच्या सेलिब्रिटी शो मध्ये आमंत्रित केलं आहे. जॉनी दादा नमस्कार.
1: नमस्कार नमस्कार नमस्कार.
0: मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद, तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल तुमचे आभार. आचार्य 90 FM या कार्यक्रमाबद्दल तुम्ही मला आज या ठिकाणी बोलवले, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे, तुमच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानतो.
0: खरं तर जॉनी दादा म्हणजे खूप बिझी कलाकार आहेत, म्हणजे झी म्हणू नका, कलर्स म्हणू नका, सोनी म्हणू नका, सर कुठलाही प्लॅटफॉर्म राहिलेला नाहीये जिथे जॉनी दादा पोहोचले नाहीत, आपली कला त्यांनी सादर केलेली नाहीये. आणि आज वेळात वेळ काढून आणि आपल्या 5-6 महिन्याच्या बॅकअप म्हणजे फॉलोअप नंतर आज त्यांनी आम्हाला वेळ दिलेला आहे, तर त्याबद्दल तुमचे आम्ही सुरुवातीला आभार मानते. महाराष्ट्रातील एक लोकप्रिय मराठी स्टँडअप कॉमेडियन आणि विनोदवीर जॉनी दादा म्हणून ओळखले जातात, ते आपल्या खास एकपात्री प्रयोगांसाठी, मिमिक्री आणि विनोद शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. पोट धरून हसा यासारख्या ऑडिओ व्हिडिओ अल्बम मध्ये त्यांचे बरेचसे ट्रॅक अवेलेबल आहेत, जे तुम्ही आमच्या या मुलाखतीनंतर पाहू शकता. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपल्या कलेचा वापर करून घेतलेला आहे, जसं मुंबईचे शहाणे, 4 Idiots Club 54, आगरी शोले, भूताची शाळा, रसिकांच्या मनात किंवा लग्नात असं आहे, प्रेम लागी जीवा, नवस माझ्या आईचा, हे झाले चित्रपट. टीव्ही शो जसं मी मगाशी सांगितलं, कलर्स कॉमेडी एक्सप्रेस, झी मराठी मध्ये हास्य सम्राट, चला हवा येऊ द्या आणि सोनी मराठीवरील जय जय महाराष्ट्र माझा यासारख्या सगळ्याच ऑलमोस्ट चॅनल्सवर, म्हणजे जेव्हा ETV होता तेव्हा पण त्यांनी शोज केलेले आहेत. आणि या सगळ्या कारकिर्दीचा, या सगळ्या प्रवासाचा आज आपण थोडासा धांडोळा घेणार आहोत. खरं तर आम्ही ऑफ द कॅमेरा म्हणजे स्टेज शो मध्ये आपण भेटत असतो सगळे कलाकार, पण आज मुलाखतीच्या निमित्तानं आज आपण जॉनी दादांना जाणून घेणार आहोत. जॉनी दादा हास्य सम्राट म्हणजे ही पदवी मिळवणं हे सोपं नव्हतं आणि एका रात्रीत घडणारी ही गोष्ट आहे. त्यामागे तुमचा इतक्या वर्षांची मेहनत, परिश्रम आणि पराकाष्ठा आहे, कारण लोकांना हसवणं हे आपण म्हणतो वाटतं तितकं सोपं आहे, म्हणजे लोक एकदम हसून जातात, पण त्याच्यामध्ये किती कष्ट आहे, त्याच्यामध्ये किती गांभीर्य आहे हे तुमच्याकडून आज जाणून घ्यायचंय. आज सुरुवात कुठून झाली, इथून आपण सुरुवात करूया आपल्या मुलाखतीला, की आपण हे काहीतरी वेगळं करू शकतो हे तुम्हाला कधी जाणवलं?
1: मी आधी मुंबईत राहायचो, वरील कोळीवाडा हे माझं गाव, आणि कोळीवाडा म्हटलं की संपूर्ण कोळ्यांचं गाव होते, आणि माझे वडील होते बॉम्बे पोर्ट ट्रस्ट मध्ये कामाला, आणि मी राहायचो कॉलनीमध्ये, बिबडी कॉलनीमध्ये. माझं सगळं लक्ष कोळीवाड्यात असायचं, कारण आमच्या कोळीवाड्यामध्ये खूप मोठे कलाकार बालकराम मोरळीकर यांचा ऑर्केस्ट्रा असायचा, कार्यक्रम असायचा. त्या कार्यक्रमाला मी नेहमी बघायचो, त्यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांचे विनोद, त्यांची कॉमेडी, त्यांची गाणी सतत मी ऐकायचो, एन्जॉय करायचो. त्यानंतर काही वर्षानंतर माझे वडील बॉम्बे पोर्टर्समध्ये असतानाच ऑफ झाले आणि मग आम्ही मुंबई सोडून डोंबिवलीत गेलो. डोंबिवली ही आग्र्यांची नगरी, जे सगळा आग्री समाज डोंबिवलीमध्ये आहे. तर डोंबिवली ज्यावेळी मी राहायला गेलो त्यावेळी डोंबिवली फार छोटी होती आणि संपूर्ण जंगल, फक्त स्टेशन, 2-4 दुकानं आणि 7-8 गाव, एवढंच तिकडे वास्तव्य होतं लोकांचं. आणि त्या काळी 1987 साली मी डोंबिवलीच्या स्टेशनला एक बॅनर वाचला, त्या बॅनरवर लिहिलं होतं नवोदित कलाकारांना सुवर्ण संधी. तर मी म्हणालो की चला आपण पण काहीतरी आजमावून बघू. त्यावेळी मी छोट्या मोठ्या कलाकारांचे आवाज काढायचो, माझे मोठे भाऊ बालकराम ओरळीकर यांच्याकडे मिमिक्री करायचे, नकला करून कलाकारांचे, सिनेमातल्या नाट्य कलाकारांचे वगैरे व्हॉइस काढायचे, आवाज काढायचे. तर त्यामुळे थोडीफार ती कला माझ्या अंगात होती, म्हणून मी सुद्धा त्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा म्हणून त्या ऑडिशनसाठी गेलो. आणि ऑडिशन दिल्यानंतर ते त्यांना एवढं आवडलं, ते म्हणाले तू परफॉर्म कर आमच्या कार्यक्रमात. पण परफॉर्म काय करायचं मला माहित नव्हतं, कसं करायचं आणि ऍक्च्युली मला मिमिक्री म्हणजे काय हेच माहित नव्हतं. फक्त मला एवढं माहित होतं की मला दोन चार आवाज काढता येतात. कलारंग निर्मित ही संस्था डोंबरीतली, त्या काळी ती संस्था होती राजेंद्र देशमुख म्हणून त्या संस्थाचे संस्थापक होते. तर त्यांनी मला पहिला चान्स दिला. ज्ञानेश्वर मंगल कार्यालय डोंबरीचं पहिलं कार्यालय म्हणजे उद्घाटनच झालं होतं त्या कार्यक्रमाने. त्या कार्यक्रमात मी आमच्या गावातल्या सगळ्या आगळी समाजातले माझे मित्र होते त्या सगळ्यांना सांगितलं तुम्ही या माझा कार्यक्रम बघायला या. आणि एवढी उत्सुकता होती त्या कार्यक्रमात काहीतरी प्रेझेंट करण्याची, काय करायचं सुचत नव्हतं. तुम्ही पहिल्यांदा आगळी भाषेत सगळे कलाकार कसे बोलतील असा हा छोटासा प्रयोग करून पाहिला, एक्सपेरिमेंट केला आणि तो एवढा प्रचंड लोकांना आवडला आणि पहिल्यांदा आगळी बोली भाषा रंगमंचावर आणली आणि लोकांना आवडली. मग त्यानंतर मला एवढा कॉन्फिडन्स झाला असं मला वाटलं की मला हे करायला हवं होतं. आणि मग मी हळूहळू हळूहळू चार पाच मुलं गोळा केली आमच्या गावातली आणि मग नकलांचा कार्यक्रम सुरू केला. आणि मग छोटे छोटे कार्यक्रम बारशाला, लग्नाला, हळदीला, गणेशोत्सवाला, साईबाबा उत्सव असेल तर असं करत करत करत करत मी मोठा ताफा तयार केला आणि ती सुरुवात माझी कार्यक्रमाची.
0: जॉनी दादा तुम्ही अगदी सहजपणे सांगताय की हळूहळू मी सुरुवात केली आणि इथपर्यंत झेप घेतलेली आहे. तरी पण कुठलाही कार्यक्रम म्हणा म्हणजे तो छोटेखानी असू दे, आपल्याच कुठल्या आपल्या वाडीमध्ये केलेला कार्यक्रम असू दे, पण आता तुम्ही म्हणताय सगळ्या अभिनेत्यांचे अभ्यास करावाच लागला असेल तुम्हाला, कारण नाना पाटेकर कसे बोलतात किंवा जे तुम्ही सगळी मिमिक्री करता ते आर्टिस्ट स्वतः कसे बोलतात, तर त्यांचा एक विशिष्ट मिमिक्री आर्टिस्ट कला आहे आणि कुठल्याही कलेचा अभ्यास आणि रियाज हे महत्वाचं. तर तुम्ही स्क्रिप्टिंग आणि त्यात येतं की असे असे त्याने डायलॉग म्हटलेले आहेत किंवा एखादी थीम घेतली गणेशोत्सव असेल तर त्याची थीमवर तो सादर करणं किंवा एखाद्या कलाकाराचा आवाज त्या ह्याला जाईल का, आपण लिहिलेल्या लिखाणाला तो आवाज जाईल का हे सुद्धा पाहणं असतं. तर हा सगळा अभ्यास तुम्ही कसा काय केला?
1: मला मला आधी स्क्रिप्ट काय असते हे माहितच नव्हतं. याला स्क्रिप्ट लागते किंवा स्क्रिप्ट वाईज हा कार्यक्रम ठरवला जातो बनवला जातो तर मला अजिबात माहित नव्हतं. मला लिखाणाचा छंद होता, मी लिखाण खूप करायचो आणि स्वतःच्या डोक्याने काय काय जी कल्पना येईल त्या कल्पनेत मी काही ना काही लिहायचो. पण मला एवढं माहित होतं की आपल्याला मिमिक्री करायची स्टेजवर पुढे जायचंय तर कसं करायचं काय करायचं काही माहित नव्हतं. त्या काळी जॉनी लिव्हरची कॅसेट आली हसी के हंगामे, जॉनी बाईंची कॅसेट आली ती प्रचंड आवडली, एवढी आवडली.

0: येते. एखादा चित्रपट पाहिला, राजकुमारचा चित्रपट पाहिला, राजकुमार कसा बोलतो, जानी हम उस बाप के बेटे हैं, हम जानते हैं, चली आओ नील कमल, हे सगळं माहित होतं. पण हे ते सिनेमातलं होतं, त्यांचं होतं, त्याला आपल्यात कसं आणायचं हे लिखाण करायची मी सुरुवात केली. मग त्यानंतर मी लिहायला सुरुवात केली हळूहळू, आणि मग मी आयटम तयार केले, एक आयटम तयार केले. आणि मग मला कळायला लागलं की बाबा रे, की स्क्रिप्ट स्वतःची असायला हवी, स्वतःकडे तेवढा खजिना असायला हवा. जोपर्यंत आपल्याकडे स्वतःचं साठण असेल तर आपण स्वतःला प्रेझेंट करू शकत नाही. दुसऱ्या जर आपण कोणाचं तरी उचलून केलं तर लोक म्हणतात हे चोरले रे, हे त्याचं रे, तो करतो रे, त्याचं यांनी उचललंय, असं लोक म्हणतील. म्हणून मग मी स्वतःचं लिखाण सुरू केलं आणि मी लिहिता लिहिता लिहिता लिहिता नंतर मग मी स्टेजवर परफॉर्म करायची सुरुवात केली. हळूहळू कसं परफॉर्म करायचं, मग लोकांना आवडायला लागलं, मग लोक म्हणायचे पण अरे तू ना भटकतोस बोलताना, ना थोडस तुझा विषय भटकतो कुठेतरी, तू स्क्रिप्ट नाही जात तुझी व्यवस्थित. मग मला ते हळूहळू कळायला लागलं की अनुभव यायला लागला की बाबा रे, स्क्रिप्ट हवी आपल्याला. आपण जे काय सुरुवात माहिती आपल्याला कशी करायची, शेवट माहिती, पण मधला पॅच आहे तो कसा भरायचा तो कळत नव्हता आपल्याला. मग ते हळूहळू कळायला लागलं. आणि त्यानंतर मी जेव्हा लोकांमध्ये प्रेझेंट व्हायला लागलो तर मला कोणीतरी सांगितलं बाबा प्रोफेशनल हो, प्रोफेशनल व्हायला. मला माहित नव्हतं प्रोफेशनल म्हणजे काय असतं. आमच्या बोंबिलीमध्ये शिरीष कीर्तनी म्हणून आहेत, त्यांचा स्वतःचा ऑर्केस्ट्रा होता गोल्डन मेलोडीज. तर 1987-88 साली खूप चालायचा तो बोंबिलीमध्ये. जॉनी भाई पण त्या कार्यक्रमात असायचे त्या काळी. तर त्यांच्या कार्यक्रमात मला एकदा संधी मिळाली. तर त्या कार्यक्रमात संधी मिळाल्यानंतर मग मला ते एकदा म्हणाले की बाबा रे, तू ना चपला घालून येत जाऊ नकोस, स्टेजवर कसा प्रोफेशनल आला पाहिजे, तर तुला ब्लेझर पाहिजे, कोट पाहिजे, शूज पाहिजे, चांगलं दिसायला पाहिजे. तर मी म्हणाल अरे, पेमेंट तर काहीच मिळत नाही, 1 रुपया मिळत नाही, त्यात आपण शूज कुठून आणायचे, कोट कुठून आणायचे. मग हळबडायचो मी की माझं कसं साधं राहणं होतं, फक्त शर्ट घातली, पॅन्ट घातलं, आपलं स्टेजवर चढलो, आपलं परफॉर्म केलं, झालं, संपलं. मग मला कमलाकर वैशंपायन एकदा म्हणाले, कमलाकर वैशंपायन हे आमचे ज्येष्ठ नटकार, ते मला म्हणाले की बघ, तू ना तुला जर पुढे यायचं असेल तर प्रोफेशनल राहा, व्यवस्थित राहा. तुम्ही म्हणालो दादा मला ना हे लोक म्हणतात कोट घालून ये, शूज घालून ये, कुठे मिळणार आहे मला, पेमेंट पण नाहीये, मी पैसे पण आईकडे मागतो, 2 रुपये तिकीट होती त्यावेळी ट्रेनची, मुंबईला जायचं ट्रेनने प्रवास करायचं तर आईकडे पैसे मागायला लागतात. तुम्हाला कमलाकर वैशंपायन म्हणाले तू चोर बाजारात जा, चोर बाजारात तुला कोट स्वस्त मिळतील. तर कसं वसं करून मी 40-50 रुपये गोळा केले, चोर बाजारात गेलो, एक डबा सेकंड हँड कोट घेतला, नंतर तो घालून मी परफॉर्म करायला लागलो. तो मित्र म्हणायचे वेडे हे मेलेल्या माणसांचे कोट असतात वगैरे, पण मी मेलेल्या माणसांचा कोट घालून जिवंत कलाकार उभा केला, लोकांपर्यंत आणला. आणि त्यानंतर लोकांनी हळूहळू माझ्यावर प्रेम करायला सुरुवात केली, लोक मला ओळखू लागले की जॉनी रावत नावाचा कोणीतरी कलाकार डोंबिळीत आहे, तो अप्रतिम नकला करतो, अप्रतिम कॉमेडी करतो, स्टँडअप चांगली करतो, ह्याला बोलवलं पाहिजे. मग हळूहळू मला मग जे काही प्रोफेशनल ऑर्केस्ट्रा होते, ऑर्केस्ट्रा कलाकार मध्ये सुधीर सिन्हा या टाईपचे जे लोक होते, म्हणजे झपाटा ऑर्केस्ट्रा, मिर्च मसाला, 7 कलर, रश्मी गाडगीळ, नंतर उषा मंगेशकर, अशी लोक मला बोलवायला लागली हळूहळू. मग मग मला थोडं थोडं जमायला लागलं आणि माझं नाव व्हायला लागलं.
1: नक्कीच, शून्यापासून केलेला प्रवास, आता किती शून्य तुम्ही जोडता इथपर्यंत येऊन थांबलेला आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि जाणून घेऊया हास्य सम्राट जॉनी रावत यांच्या जर्नीविषयी. तुम्ही ऐकत राहा आचार्य 98.1 रेडिओ सेलिब्रिटी शो मध्ये हास्य सम्राट जॉनी रावत.

0: आचार्य अंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही एक आहात आचार्य 98.5 ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये हास्य सम्राट जॉनी रावत सरांना आमंत्रित केले आहे. जॉनी दादा, आपण सुरुवात तुमची जाणून घेतली, अगदी शून्यातून तुम्ही सुरुवात केली आणि नंतर छोट्या छोट्या ऑर्केस्ट्रामधून छोट्या छोट्या वाढीच्या कार्यक्रमानंतर तुम्हाला उषा मंगेशकर किंवा बऱ्याचशा नामांकित ऑर्केस्ट्रामधून आमंत्रण यायला लागली. तर लाईव्ह स्टेज शोचा परफॉर्मन्स तो जेव्हा तुम्ही पहिला केलात आणि आतापर्यंत करत आहात, मोठ्या आर्टिस्ट बरोबर जे तुम्ही ऑर्केस्ट्रा केले त्यांच्याविषयी, म्हणजे तुम्ही उषाताईंचं नाव घेतलं, त्यांच्याबरोबर काम करतानाचा अनुभव कसा होता?
1: अनुभव खूप चांगला आहे, कारण सुरुवातीला जेव्हा मी कार्यक्रम करायचो त्यावेळी लोक ओळखायचे नाही. त्यावेळी मिमिक्री करायचे, स्टेजवर आपण आलो परफॉर्म करायला तर लोक म्हणायचे हे टाइमपास चाललंय, त्याला बाहेर येऊ. लोक गाणी ऐकायची, मला नाही ऐकायची. त्यावेळी फक्त जॉनी रावत म्हणजे एक टाइमपास. स्टेजवर आला परफॉर्म, आता तो परफॉर्म करणार आहे, अरे फालतू टाइमपास आहे, आपण नाव फिरायला. मग सगळे लोक बाहेर जायची आणि मग गाणी चालू झाली की आत यायची. तर त्यावेळी एवढी व्हॅल्यू नव्हती, पण एका पोझिशनला आल्यानंतर, एका जागेवर आपण स्थिर झाल्यानंतर लोकांपर्यंत आपलं नाव पोहोचलं की जॉनी रावत, जॉनी रावत म्हटल्यानंतर लोक मला स्पेशली ऐकायला बसायची. स्पेशली ऐकायला बसायचं तर त्यावेळी मला बरेच मोठमोठे कलाकार स्वतःच्या ग्रुपमध्ये घेऊन जायचे. पूर्वी आपलं नाव नव्हतं आणि ज्यावेळी आपलं नाव व्हायला लागलं, आपलं नाव झालं, ते ऑर्केस्ट्रा बरोबर विथ जॉनी रावत हा स्टॅम्प बॅनरवर दिसायला लागला आणि लोक अरे जॉनी रावत आहे कार्यक्रम बघायला, तर मग जॉनी रावतला ऐकायला लोक यायला लागली. तर त्यामध्ये मी कुमार शानू, उदित नारायण आणि तुमचे देबाशिष दासगुप्ता आणि कुमार शानू, मिलन सिंग असे मोठमोठे दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि यांच्याबरोबर माझं नाव विथ जॉनी रावत, तर मला फार भारावून जायचं, बरं वाटत की एक काळ होतं की लोक माझं नाव काय तो टाइमपास करणार आहे, एवढं निघून जायचे आणि त्यानंतर लोक माझ्यासाठी मी काय करणार आहे, आज नवीन काय करणार आहे हे ऐकण्यासाठी लोक यायचे आणि लोकांना उत्सुकता असायची की हा आज काहीतरी नवीन करेल. आणि मग मला पण तेवढं तयारी करून जायला लागायचं की बाबा हे आता नवीनच करायचं आहे आपल्याला, काहीतरी काल जे केलं आज ते नाही करायचंय, चार दिवसापूर्वी जे केलं ते आता नाही करायचं, आता काहीतरी नवीन करायचं. मग विषय पण तसे मिळत गेले, विषय मिळत गेले मला युक्तामुखी ज्यावेळी आली त्यावेळी युक्तामुखीवर, नंतर विरप्पन, विरप्पनान विरप्पन, प्लेन हायजॅक झालं तर प्लेन हायजॅकवर, असे सगळे विषय सगळे शोधून शोधून जे जे करंट सापडायचं ते करायचं. आणि मग मला लोकांना ते द्यावं लागलं जे लोकांना हवं, जे लोकांना, आणि मला कळायला लागलं पूर्वी कळायचं नाही आपण जायचं फक्त परफॉर्म करायचं, जे आपण बसवलं डोक्यात आणि जी स्क्रिप्ट आपल्या डोक्यात आहे तेवढंच करायचं. पण आता काय झालं की आता आपल्याला लोक कळायला लागली, लोकांच्या मनातलं कळायला लागलं लोकांना. आता मी पुण्यात कार्यक्रम करतो, तुम्हाला पुण्यातले प्रेक्षक माहित आहे, पुण्यातल्या प्रेक्षकांना तुम्ही काही काही देऊन चालत नाही, त्यांना तेच हवं जे त्यांच्या स्टँडर्डमध्ये लागतं आणि तेच करावं लागतं तिथे. तर मी एक नेहमी गाताना एक विनोद नेहमी सांगतो की माझे विनोद काही लोकांना कळतात काहींना नाही कळत, पण पुण्यातले प्रेक्षक एवढे सुज्ञ आहेत, एवढे हुशार आहेत, त्यांना विनोद कळला नाही तर मागून विचारतात काय बोलला परत बोल असं विचारतात. तर मी नेहमी एक विनोद मांडतो माझ्या कार्यक्रमांमध्ये, माझे काही बिंदू असे असतात लोकांना फटकन कळत नाहीत, विचार करायला लागतो. तर मी नेहमी आता एक नवीन विनोद तयार केला होता की एका काही मित्र आपल्या आयुष्यात असे असतात जे आपल्याबद्दल आपल्यापेक्षा जास्त त्यांना माहित असते की आपण काय करतो, कुठे जातो, काय घेतो, त्यांना आपल्यापेक्षा जास्त माहिती असते. आणि काही मित्र असे असतात की जे आपल्याला चार दिवस दिसले नाहीत तर आपल्याला काळजी वाटते की बापरे तो गेला कुठे, तो दिसत नाही चार दिवस झाले. तर असाच एक माझा मित्र चार दिवस दिसला नाही मला, तर माझ्या एका मित्राला मी विचारलं अरे तो मन्या दिसत नाही चार दिवस झाले, मन्या कुठे? तो म्हणा अरे बाबा मन्या ना, मन्या बाबा फार मोठा माणूस. म्हणून मोठा माणूस अरे बाबा त्याची शोध फार महागडे. महागडे म्हणजे अरे बाबा त्याला एक आयफोन पाहिजे आयफोन. मग त्याच्याकडे पैसे कुठे? त्याला एक आयफोन हवा होता, त्याच्याकडे पैसे कुठे? मग तो त्याच्या आजीकडे गेला, आजीला म्हणाला आजी मला एक आयफोन द्यायचा आहे, चल मला पैसे दे. आजी म्हणाली मेल्या माझ्याकडे पैसे नाहीत, तुला एक आयफोन पाहिजे ना, तुझी एक टीव्ही विक आणि आयफोन घे. मग त्याने तसंच केलं, त्याने तसंच केलं जसं आजीने सांगितलं. आता त्याच्याकडे एक नाही दोन आयफोन आहेत, पण आजी नाही. हा गुण फटकन लोकांना कळत नाही
0: पण त्याचा
1: पण ह्याच्यामध्ये डबल कॉमेडी आहे. तर हे असले विनोद पुण्यात चालतात. पुण्यामध्ये लोक फार सूट आणि फार हुशार आहेत. त्यांना विनोदाची व्याख्या बरोबर कळते. तुम्ही बरोबर विनोद टाकला तर ते बरोबर झेलतात. तुम्ही काही टाकलं तर नाही ते पकडत.
0: आता फार सुरुवातीपासून मला उत्सुकता आहे तुम्हाला वेगवेगळे आवाज तुम्ही ऐकून घ्यायचे. तर आपण आता तुम्ही जे कलाकार सादर करता त्यांचे थोडी थोडी आम्हाला झलक दाखवा. म्हणजे उदाहरणार्थ फुले असू द्यात, नाना पाटेकर सर असू द्यात.
1: आता कसं मी असं आयटम वगैरे बसवत नाही कारण आता लोक माझ्याकडे मिमिक्री फार कमी ऐकतात आणि किस्से जास्त आहेत. तर आता एखादा कुठलाही डायलॉग घेतला आपण, समजा नीव फुलेंचा कुठलाही डायलॉग घेतो, तर नीव फुलेंचा आवाज काढायचा असेल तर नीव फुलेंचा आवाज काढताना आपल्याला पूर्ण नीव फुले साहेबांना किंवा नीव भाऊंना डोळ्यासमोर आणावं लागतं, म्हणून बसवायला लागतं. आणि मग त्यांचं बोलण्याची ढळ आणि त्यांचं स्टाईल कसं काय तुम्हाला किती वेळ सांगितलं, अरे बाबा दिवस फार वाईट आहे, दिवस फार वाईट आहे, सगळ्यांना चांगल्या प्रकारे राहावं लागतं. तुम्हाला काय सांगता, तुम्हाला माहितीच आहे हल्ली दिवस फार वाईट चाललेले आहेत. हा गॅस किती महाग झाले आहेत तुम्हाला माहिती आहे का, महागाई वाढत चालली आहे. हा महागाई बद्दल काहीतरी बोललं पाहिजे, आपल्याला काहीतरी बोललं पाहिजे, आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे, मॅलोटी खाल्ली पाहिजे. हा तुम्हाला माहिती आहे ना, हा मॅलोटी खाओ खूप जान जाओ, आओ मॅलोटी खाओ खूप जान जाओ, महंगाई बढती जा रही है, आओ महंगाई मेरे पेट की तरफ बढती जा रही है, महंगाई के लिए कुछ करो ना, आओ हम जानते महंगाई बढ़ रही है और महंगाई पर हमें कुछ करना पड़ेगा, हमें कुछ ना कुछ करना पड़ेगा जानी, महंगाई की वजह से हमारे घर का चूल्हा जलना बंद हो रहा है, लोग रेशन पर खड़े हैं, यहाँ तक लोग जो है ना जानी. मैं कहता हूँ भाई कितनी हालत खराब होती जा रही है इंसान की, गाड़ियों में पेट्रोल नहीं मिल रहा, डीजल नहीं मिल रहा, अरे गाड़ी चलाएं तो कैसे चलाएं भाई, ए भाई गाड़ी रोको भाई. आता हे काय मी बोलत नाही, काय जे सुचलं ते बोलत बोलत.
0: कमाल कमाल, म्हणजे इतकं
1: वेळ निर्भव
0: झाले.
1: हा दादा राजकुमार,
0: बरेच आवाज तुम्ही सादर केले, खूप खूप आभारी. आता अर्थातच हे सगळं म्हणजे प्रत्येकाचा अभ्यास झाला की प्रत्येक कलाकाराचा अभ्यास तुम्ही केलेला आहे, तर प्रत्येक आवाजाची तुम्ही काळजी, म्हणजे प्रत्येकासाठी वेगवेगळा आवाज तुम्ही लावता किंवा वापरला जातो, मग आवाजाची काळजी अभिनेत्री आर्टिस्ट आहे किंवा स्टँड अप कॉमेडी कशी घ्यावी?
1: काही नाही त्याच्यात काही काळजी वगैरे घ्यायची नाही, फक्त ऑब्झर्वेशन आहे. तुम्ही एखाद्याला ऑब्झर्व करा, त्याच्या व्हॉइसला ऑब्झर्व करा, त्याच्या हिलकावे, त्याच्या आवाजाचे हिलकावे, त्याच्या बारीक बारीक श्वास घेण्याची जागा आणि आवाज सोडण्याची जागा, श्वास पकडण्याची जागा आणि त्याच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन. तुम्ही त्याच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन पकडले ना, त्याचा आवाज ऑटोमॅटिक तुमच्या घशात बसतो. मी पहिल्यांदा जॉनी आलरे मध्ये जॉनी लिव्हर सरांबरोबर काम केलं होतं जी हिंदीवर चॅनलवर, तर मला त्या डायरेक्टरने एकदा एका फिल्मच्या डबिंगसाठी बोलवलं होतं आणि लक्ष्मीकांत बेर्डेंचा आवाज काढायला लावला होता आणि त्याने जाऊन जॉनी आलरेचा डायरेक्टर तोच होता, तो जाऊन जॉनी भाईंना म्हणाला की हा जॉनी रावत लक्षात आवाज खूप चांगला काढतो. मला जॉनी भाईंनी फरमाईश केली की मला लक्ष्मीकांत बेर्डेचा आवाज ऐकायचा आहे, तू लक्ष्मीकांत बेर्डेचा आवाज काढ.
0: आणि
1: तो व्हिडिओ पण युट्यूबवर आहे जॉनी आलरे मध्ये. जॉनी भाई म्हणाले की लक्ष्मीकांत बेर्डे की आवाज निघालो, म्हणून जॉनी भाई एक बार क्या हुआ की लक्ष्मीकांत बेर्डे, हा एक बार आपके दोस्त लक्ष्मीकांत बेर्डे एक लड़की को छेड़ रहे थे, तो मुलीला चढ़ा, फिर तो मुलीला बोलने लगा आई आई जॉनी भाई, जॉनी भाई आज मी ती आता पोरीच्या गल्लीत गेलो होतो, आई ती शिला माहिती ना, शिला आई तिच्या गल्लीत गेलो होतो, आई चार वर्षापासून मागे लागलो होतो, आई ती कधी भाव द्यायची नाही, आई आज ती माझ्यावर पहिल्यांदा बोलली. काय बोलली? वापस गल्लीमध्ये शिरा तू तंगडी तोडतोडी आई. हे जॉनी भाईने एवढा आवडलं होतं, ते म्हणले की अरे सॉलिड आहे, हो जबरदस्त.
0: तुम्हाला सगळ्यात आवडता कलाकार, म्हणजे तुम्हाला आवडतो म्हणजे तुम्हाला सादर करायला खूप मजा येते असा कोणता?
1: नाही असं काही नाही, मला प्रत्येक जण आवडतो कारण माझा प्रत्येक विनोद, प्रत्येक आयटम, प्रत्येक जोक मला माझा आवडतो, कारण आपल्याला नाही आवडलं तर लोकांना कसं आवडेल?
0: तरी पण मनाच्या हृदयाकंपात
1: नाही, माझा बाला आहे ना तो फार गाजलेला आहे. आगी बोली भाषेत माझा बाला जो आहे तो फार माझ्या आवडीचा विषय आणि मला त्याने मोठं केलं. तो एक छोटस बाळ माझ्या मनात माझ्या काळजात असं लपलंय, त्याला मी मोठं केलं आणि त्याला सातवा समुद्र पार नेलं. कॅनडा, बँकॉक, मलेशिया, साऊथ आफ्रिका, हल्ली दुबईला मध्ये एकदा गेलो. दुबईला सगळीकडे ज्या ज्या देशात मी गेलो त्या त्या देशामध्ये लोकांनी सगळ्यात आधी बाला पाहिजे, आम्हाला बाला पाहिजे, बाळाबद्दल काहीतरी कर अशी ते लोकांनी मला फरमावून केली. त्यामुळे काय झालं की आगरी बोली भाषा सातवा समुद्र पार गेली. पहिल्यांदा आगरी बोली भाषा जी आहे रंगमंचावर मी आणली ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून आणि त्यानंतर मी नाटकात पण बाला सादर केला. त्यामुळे माझं नाटक पण त्यावेळी बाला झाला करोडपती आलं, ते पण खूप गाजलं. आणि त्यानंतर मग मी सिनेमात सिनेमामध्ये पहिला सिनेमा मी स्वतः काढला आदि शोले. शोले हा शोले चित्रपट खूपच गाजला. तो एवढा गाजला एवढा गाजला की लोकांच्या घराघरात जॉनी रावत आणि आदरी शोले पोहोचला. तर मी मला आदरी बोलीभाषेवर मी भरपूर माझा अभ्यास आहे. तर मी ज्यावेळी कार्यक्रम करायचो ना तर रात्री अपरात्री घरी जायचे, 2 वाजता, 2:30, 3 वाजता. आमच्या घरातले सगळे झोपलेले असायचे. आम्ही सात भाऊ. आमच्या घरामध्ये कसं होतं की रात्री शांतता पाहिजे, सगळे झोपले की कुणी आवाज करायचा नाही. आणि माझं काम कसं होतं, रात्री कार्यक्रम संपला की 2:30, 2 वाजता शेवटची ट्रेन पकडून घरी या आणि स्वतःच जेवण स्वतः काढा आणि हळूच जाऊन स्वतः जेवा. तर मी काय करायचो की कार्यक्रमावर आलो की टीव्ही बघणं माझं काम पहिलं. मी टीव्ही लावायचो आणि आवाज म्यूट करायचो. आवाज म्यूट केल्यानंतर जेवायला बसायचो, तर कुणी उठलं नाही पाहिजे. एकदा मी असंच टीव्ही लावला कार्यक्रमावरून आलो रात्री 2:30 टीव्ही लावला. तर टीव्हीवर चालू होतं शोले, आवाज म्यूट केला आणि जेवायला बसलो आणि गब्बर सिंगची एंट्री चालू होती. तर ती एंट्री बघितल्यानंतर माझ्या डोक्यात पटकन क्लिक झालं की हा गब्बर जो आगरी बोलायला लागला तो कसा बोलले. मी ते सुरुवात केली की ओरिजिनल गब्बर सिंग कसा बोलतो, कितने आदमी थे वो दो और तुम तीन फिर भी खाली हाथ क्या समझ के आए थे सरदार खुश होगा शाबाशी देगा अरे असामा कितना इनाम रखे है रे सरकार हम पर. मी विचार केला माझा गब्बर सिंग असेल तर तो कसा बोलेल, तो आगरी बोलेल, तो आगरी कसा बोलेल. कती माणसं होती रे हा, अरे ती दोन ना तुम्ही तीन तरी आलात हा, काय वाटले रे तुम्हाला, हा तुम्ही त्याला गब्बर खुश होईल, खावाला तांब्याचं भांगा देईल, पिवाला तांब्याची दारू देईल. गब्बरच्या नावाची वाट लावली रे तुम्ही, सांबा ज्याला खपला कळ सांबा, पोलिसांनी मना पकडण्यासाठी किती बिरक्या लावल्या साहेब. या टाइप मी ते केलं आणि मग माझ्या डोक्यात ती कल्पना आली की जर मी ह्याचा सिनेमा केला तर कसं होईल. तुम्ही कंपनी गेलो ज्या कंपनीने माझी पोट धरून हसा कॅसेट व्हिडिओ काढली होती सीडी, सुमित कॅसेट कंपनी परदेशी म्हणून पुण्याचे, ते मला म्हणाले, मी त्यांच्याकडे गेलो स्क्रिप्ट घेऊन. म्हणून सर माझ्या डोक्यात ना आता आपण स्टँडअप कॉमेडी भरपूर केलेत, माझ्या डोक्यात एक सिनेमा आलाय शोले. ते म्हणाले शोले म्हणजे काय, तर मी त्यांना मी सांगितलं आगरी शोले. त्यांना म्हणाले तुम्हाला ऐकव, असेच बसलो होतो टेबलवर बसलो होतो ऐकव. मी त्यांना 4-5 सीन ऐकवले, तो माणूस अक्षरशः खुर्चीवरून खाली बोलून लोळला. तो तुम्हाला म्हणाला लवकरात लवकर कर, म्हणून मला 10 दिवस द्या, मला स्क्रिप्ट लिहायला लागेल, लोकेशन बघायला लागेल. मग मी स्वतःच लोकेशन शोधला. माप्याला एक खदान आहे, तिथे दगड कोरण्याचं काम चालू होतं. त्या कंपनीच्या मालकाला मी भेटलो त्या खदानात जाऊन, क्वारी म्हणतात त्याला, त्या क्वारीमध्ये त्याला भेटलो. त्याला म्हणालो असंच पाहिजे, त्याने मला बघतच ओळखलं, अरे म्हणलं होत का, घ्या घ्या घ्या घ्या करा काय करायचं ते करा. ठीक आहे. मग मी SL स्टुडिओमध्ये गेलो, स्टुडिओ बुक केला. तर तो ठाकूरची हवेली किंवा रेल्वेचं स्टेशन, एक छोटस गाव आणि संपूर्ण लोकेशन तयार केल्यानंतर मी त्यांना फोन केला की मी सगळं तयार केलंय, तुम्ही तुमचं अख्खं युनिट घेऊन या. आणि मी 2 महिने नाटकासारखी रिहर्सल केली सगळ्या कलाकारांनी घेऊन. म्हणून आपण प्रॉपर नाटक करतोय, हा सिनेमा पण प्रॉपर नाटकासारखी रिहर्सल करायची. कोण एंट्री करणार, कोण एक्झिट करणार, कोण कुठे उभा राहणार, कोणाचं ओएस घेणार, कोणाचं काय घेणार, कोण शॉट घेणार, सगळं टेक्निकली सगळं विचार करून ते नाटकासारखं मी प्रॉपर बसवलं. आणि त्या नाटकाला बऱ्याच लोकांनी डायरेक्शन केलं. शशी तुपे म्हणून होते सिनेमातले डायरेक्टर, त्यांनी केलं. आणि श्रीकांत तगारे म्हणून माझा फार जवळचा मित्र, तो आता ऑफ झाला, त्यांनी पूर्ण मेहनत घेतली, त्यांनी डायरेक्शन केलं, त्यांनी माझे कपडे शिवले जाऊन. त्यांनी गब्बर सिंगला कसा ड्रेस लागेल, अमिताभ बच्चनला कसा ड्रेस लागेल, त्याला दाढी कशी असेल वगैरे वगैरे वगैरे सगळं केल्यानंतर मग ते तयार झालं. आणि ते स्वप्न होतं माझं की, आणि असं म्हणतात ना की कुठलं तरी स्वप्न तुम्हाला छळत असेल तर ते पूर्ण केलं तर त्याला फार वेगळी मजा असते. तर ते स्वप्न होतं मला गब्बर सिंग दिसायचं असा डोंगरावर फिरताना, उड्या मारताना असं पट्टा बिट्टा घेऊन. तर मी ते त्यांना पण सांगितलं की असं असं आहे, तो म्हणाल तू कर, कारण माझी पहिली कसं त्यांची अमाप चालली होती खूप, म्हणजे एवढी चालली होती, त्यामुळे मला एक थोडीशी जागा मिळाली की नाव

0: त्यानंतर तो जो सिनेमा आला मार्केटमध्ये आणि घराघरात पोहोचला, मग मला तुमचं कुठलंही गाव म्हणा, हवे पट्ट्यात जेवढी गाव आहेत, विरार, वसई, नाना सुपारा, नंतर तुमचं उरण, पनवेल, पेण, अलिबाग, सगळीकडे मला बोलायला लागले. आणि तो स्टेजवर परफॉर्म करायच्या आधी लोक एकच म्हणायचे आग्री शोलेकर मत करावं लागायचं. आणि मग माझ्या कार्यक्रमाची सुरुवातच तिथून असायचे आग्री शोलेकर. आणि त्या सिनेमाने मला भरपूर दिलं. आणि महत्वाचं म्हणजे आग्री बोली भाषा आणि आग्री सिनेमा, पहिला आग्री सिनेमा म्हणजे प्रॉपर आग्री सिनेमा आपण म्हणतो ना, आग्री भाषेतला पहिला सिनेमा तो सातासमुद्रा पार पोहोचला. आणि त्यामुळे मला माझे विलासराव देशमुख आपले त्यावेळी मुख्यमंत्री होते कैलासवासी, त्यांनी मला पहिला पुरस्कार मला मिळाला महाराष्ट्र कलाभूषणचा त्यांच्या हस्ते. त्यानंतर अण्णा हजारे यांनी मला आग्रे आयडलचा पुरस्कार दिला. आणि मग मला जे हवं होतं ते मिळत गेलं, हो नाव मिळालं. आणि त्यात सगळ्यात मोठे म्हणजे मला हास्य सम्राट मिळालं झी मराठीवर.
1: त्याविषयी आधी जाणून घेऊया आपण एकदा, तुम्ही छोटीशी विश्रांती घेऊया. प्रेक्षको, आज सेलिब्रिटी शो मध्ये हास्य सम्राट जॉनी रावत सर यांना आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ऑन. नाही

0: तुम असं घ्यायचं. पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही एका दात आचार्य 90 FM लोकल रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये हास्य सम्राट जॉनी रावत सर यांना आमंत्रित केले आहे. जॉनी दादा, आपण तुमच्या आग्रे शोधाविषयीची स्टोरी सगळी जाणून घेतली. मी फार उत्सुकता होती, कारण तो एक माइलस्टोन आहे तुमच्या आयुष्यातला, की ज्यामुळे तुम्हाला नाव पैसा प्रसिद्धी मिळाली. आता दुसरं म्हणजे सगळ्याच चॅनलने त्यानंतर मला वाटतं सगळ्या चॅनल्सने तुम्हाला ऑफर दिलेली आहे की आमच्या प्लॅटफॉर्मवर या. जसं की झी मराठी आहे किंवा सोनी मराठी होती सोनी सुरुवातीला सांगितलं, कलर्स मराठी आहे, सगळ्या कार्यक्रमांमध्ये तुम्हाला आमंत्रित केलं गेलं लागलं. तर तुम्हाला तो एक स्टँडअप कॉमेडियनचा जो प्लॅटफॉर्म मिळाला त्याविषयी परत लागले.
1: पहिल्यांदा मला सगळ्यात आधी बोलवलं ते एक छोटस चॅनल होतं त्यावेळी, SN चॅनल म्हणून. SN चॅनल हा हिंदी चॅनल होता, खूप पूर्वीची गोष्ट आहे. तर जेव्हा टीव्हीवर सगळे वेगवेगळे चॅनल यायला लागले होते त्यावेळी तो चॅनल होता. त्या चॅनलवर मी पहिल्यांदा परफॉर्म केलं होतं, पण ते हिंदीत होतं. पण हास्यसम्राट हे फारच जबरदस्त कार्यक्रम होता, की पहिल्यांदा सगळे स्टँडअप कॉमेडियन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं सगळे स्टँडअप कॉमेडियन स्टँडअप करण्यासाठी त्या कार्यक्रमात येणार होते. माझं 2 वेळा ऑडिशन झालं. एकदा माझं महेंद्र कदमने ऑडिशन घेतलं अंधेरीमध्ये, छोट्याशा असंच छोटस कॅबिन होतं त्या कॅबिनमध्ये. आणि त्यानंतर मोठं ऑडिशन झालं, जो झी मराठीने सगळ्या कलाकारांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं बोलवून तो ऑडिशन घेतलं होतं. आणि त्या ऑडिशनमध्ये जाण्याच्या आधीच लोक मला ओळखत होती. लोकांना वाटलं की मी ऍज अ जज म्हणून तिथे आलो आहे. मला जज नाही, मी परफॉर्म करणार आहे. आणि गमतीची गोष्ट अशी की ऑडिशन बघताना अर्ध्यापेक्षा जास्त जे ऑडिशन द्यायला आले होते ते सगळे माझीच विनोद करत होते. महेंद्र कदम म्हणाले की या कार्यक्रमामध्ये जॉनी रावत सुद्धा भाग घेणार आहेत, त्यांना सुद्धा पार्टिसिपेट करण्यासाठी बोलवलं आहे, तर त्यांचे विनोद कोणी करू नका. कारण माझे विनोद सगळ्यांना माहीत होते, कारण माझ्या कमीत कमी 350 नकलांच्या कॅसेट ऑडिओ कॅसेट मार्केटमध्ये त्या काळी आल्या होत्या. तर त्यामुळे पहिल्यांदा हास्य सम्राटचा खिताब मला कॅसेट कंपनीमुळे मिळाला होता. आणि माझ्या तुम्ही प्रत्येक ऑडिओ कॅसेट किंवा तुम्ही बघाल ना, त्या प्रत्येक ऑडिओ कॅसेटमध्ये हास्य सम्राट जॉनी रावत हे लिहूनच आहे प्रत्येक कॅसेटमध्ये. त्यानंतर मला ज्यावेळी बोलवलं त्यावेळी माझं ऑडिशन घेतलं, प्रॉपर ऑडिशन घेतलं. ऑडिशन घेऊन मग माझं सिलेक्शन झालं. आणि मग मला जो हास्य सम्राटचा कार्यक्रम मिळाला त्या हास्य सम्राटने मला एवढं घडवलं, कारण मी झी मराठीचे आभार मानतो. कारण झी मराठी वाहिनीने जर जॉनी रावतला आणलं नसतं तर आजपर्यंत जॉनी रावत फक्त स्टेज वरच परफॉर्म करत राहिला असता, तिथपर्यंतच राहिला असता. आणि ऑडिओ काळ तर संपत चालला होता, ऑडिओ कॅसेट संपून गेलं होतं, VCD चा काळ पण संपून गेला होता. फक्त आलं ते चॅनल्स, वेगवेगळे चॅनलचे माध्यम आल्यामुळे तर चॅनल पर्यंत पोहोचणं फार गरजेचं होतं. आणि मेन प्रॉपर चॅनल मला मिळालं झी मराठी. तर झी मराठीने हास्य सम्राट आणलं. त्यानंतर मग माझं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी भाड्याच्या खोलीत राहत होतो, पण झी मराठीने माझ्यावर एवढं आशीर्वाद दिला की माझं घर जे होतं छोटस घर होतं, त्या घराची अशी कथा होती की ते घर गळत होतं. 24-12 महिने ते 24 तास गाळायचं. आणि बायको कंटाळली होती, मुलगा लहान होता. आणि बायको म्हणायची काय करायचं, आपलं घर गळते, आपलं स्वतःच घर नाहीये, आपण पगडीच्या घरात राहतो आणि नाव तुमचं फक्त मोठं आहे आणि घर असं आहे, लोक 4 लोक तुम्हाला भेटायला येतात, असं बरं नाही वाटत. पण मला झी मराठीच्या हास्य सम्राट नंतर लालबागला लालबागच्या राजाच्या कार्यक्रमाला बोलवलं. लालबागच्या राजाच्या कार्यक्रमाला बोलवलं. त्याच्या आधीची गोष्ट अशी आहे की माझं घर जे बघायला यायचे ना घ्यायला, त्यांना शेजारचे म्हणायचे घेऊ नका, हे घर गळते, हे घर इथून तुटलंय, तिथून तुटलंय, कुणी घेत नाहीये, तुम्ही कशाला घेताय. आणि मग शेजारी पाजारी सगळे बोलायचे तर तुम्ही घर घ्यायचं नाही. पण झी मराठी नंतर लालबागच्या राजाचा कार्यक्रम मिळाला. आणि लालबागच्या राजाचा कार्यक्रम झाल्यानंतर रात्री मला त्यांनी त्या स्टेजवर, ज्या स्टेजवर लालबागचे राजा बसायचे त्या स्टेजवर कार्यक्रम व्हायचा, त्यांनी मला एवढा मोठा लालबागचा राजा दिला. आणि तो मी घेऊन गाडीमधनं चाललो होतो, तो माझ्या बायकोचा फोन आला. त्यावेळी एवढेसे मोबाईल होते, बायकोने फोन केला की आपलं घर विकलं गेलंय आणि माणूस टोकन देऊन गेलाय. मला एवढं भारावून गेलं, माझ्या डोळ्यातनं पाणी झालं. म्हणलं अरे बापरे, लालबागच्या राजाने आशीर्वाद मिळाला. मग त्यानंतर तो टोकन घेतल्यानंतर मी ते टोकन घेऊन डायरेक्ट फ्लॅट बुक करायला गेलो. फ्लॅट बुक केला आणि त्यामुळे झी मराठीचे आभार आहेत आणि लालबागच्या राजाचे आभार आहेत की त्यांच्यामुळे मला मला फ्लॅट मिळाला, स्वतःचं घर मिळालं, सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण झालं. कारण मला तर कुणी लोन पण देत नव्हता. आर्टिस्टला लोन कोण देणार? तुमची फाईल कुठे, तुमचे हे कुठे, तुमच्याकडे ते कुठे, तुमची स्लिप दाखवा, तुमच्या पेमेंटची पगाराची स्लिप दाखवा, तुमची आयटी फाईल दाखवा, काहीच नाही कलाकाराकडे, काहीच नाही. पण माझे मित्र होते शिरीष कीर्तने, ते डोंबिवली नागरिक मध्ये मॅनेजर होते. त्यांना मी म्हणालो, शिरीषदा मला ना फ्लॅट घ्यायचंय, घर घ्यायचंय, आणि मला कुणी हे देत नाही, लोन देत नाही. ते म्हणाले तू जा डीएनएस मध्ये जा, माझं नाव सांग. आणि मग मी त्यांना सांगितलं की श्रीभाईंनी मला पाठवलं, त्यांच्याशी फोनवर त्यांनी फोन पण केली. आणि त्यानंतर ते म्हणाले दे तो आप चांगला माणूस आहे, झी मराठी हास्य सम्राटचा कलाकार आहे आणि तो मोठा कलाकार आहे, त्यांना घर द्या. तो घर मला ते मला त्यांनी तो लोन दिला, त्या लोन नंतर ते घर माझ्या हातात आलं आणि आज मी फार सुखी.
0: एक कलाकार म्हणून नाव होणं आणि दुसरं कलाकाराचं स्वतःचं घर
1: होणं, फार
0: सुद्धा मुंबई सारख्या ठिकाणी, हे फार मोठी गोष्ट आहे. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आता एवढा प्रवास झाल्यानंतर तुम्ही पुढे काय करायचं योजलेलं आहे, काही पुढचे काही आगामी प्रोजेक्ट या माध्यमातून, म्हणजे स्टेज शोच्या माध्यमातून तुम्ही प्रेक्षकांना आनंद देतात, पण असे काही रथी महारथी तुमच्या स्टेज शोच्या दरम्यान जर तुम्हाला भेटले असेल की आणि खुश झाले असेल, जसं झालेलं तुम्ही सांगितलं की उषा मंगेशकर असू दे किंवा आणखी कोणी जॉनी सरांनी पण तुम्हाला नावाजलेला आहे, तर असे काही कलाकारांच्या कौतुकाची थाप किंवा शाबासकीची थाप
1: भरपूर आहे. मला सगळ्यांनाच खूप प्रेम केलंय. विजय पाटकर असो, विजयदादा तर भाऊच आहेत, मोठ्या भावासारखे. आणि जॉनी लिव्हर तर खरोखरच म्हणजे देव आहे आमच्यासाठी. त्या ज्या ज्यांच्या पाठीमागे विजू पाटकर, जॉनी लिव्हर, सुरेश भोसले, राजू श्रीवास्तव, कमलाकर वैशंपायन, सदानंद चांदेकर, माधव मोगे, गजानन नार्वेकर, अशा थोर लोकांचा आशीर्वाद आहे. त्याला काय आहे, त्याला तर प्रगतीच प्रगती आहे आणि पुढे पण प्रगती करत राहायची. आज एवढं वय झाल्यानंतर सुद्धा आज परफॉर्म करताना कुठेच आपली एनर्जी ढासळत नाही. जसं आपण सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला आपली जी एनर्जी होती त्याच्यापेक्षा डबल झाली स्टेजवर, है ना. आणि आपण आता आता स्टेजवर परफॉर्म करताना लोकांनी पाहिलंय, बऱ्याच लोकांना, नावं नाही सांगू शकत, बऱ्याच लोकांना पाहिलं की 5 मिनिटं 10 मिनिटं गेल्यानंतर ते खाली स्टेजच्या खाली येतात. ग्राफ कमी होतो आणि खाली येतात, त्यांचा स्टॉक संपून जातो. आज आपण परफॉर्म करायला गेलो ना तर आपल्याला ऑर्गनायझर म्हणतो आणि का बस पुढे, म्हणजे आपण जोपर्यंत तो सांगत नाही तोपर्यंत आपण स्टेज सोडत नाही. असं आपला परफॉर्मन्स तेवढी आपल्याला सरस्वतीची कृपा आहे, नटेश्वरांनी तेवढी आपल्याला आपल्यावर आशीर्वाद दिलाय की आपण त्याचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण लिखाण करतो, स्वतः वाचन करतो, आपण वाचतो, आपण पुस्तक वाचतो, आपण वेगवेगळ्या गोष्टी वाचतो आणि लोकांना वाचतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण लोकांचा अभ्यास करतो. आपल्या समोर जो माणूस बसलाय त्याला माहित नाही की हा आपला अभ्यास करतोय, आपण त्याच्या चेहऱ्याकडे बघून त्याच्या मनात काय विचार चालले, तो का बसलाय, तो काय विचार करतोय, आता तो काय करणार आहे, तो कुठे जाणार आहे, त्याची बायको किती भांडून त्याला बाहेर पाठवलंय आणि त्याच्या डोक्यात काय वादळ चाललंय, हे आपल्याला सगळं माहीत असतं आणि आपण त्याचा अभ्यास करतो आणि तोच आपण लोकांपर्यंत पोहोचवतो. आणि बऱ्याचदा असं होतं की लोक मला बघतात ते काही लोक ओळखत नाहीत, काही लोक म्हणजे विचार करत कुठे बघितलं याला, आणि ते चळ फक्त विचार करतात आणि ते गेल्यानंतर मागे ओळखतात, अरे तू फुडून नाही ओळखलं, मागून काय ओळखणार. आणि मग ते पटकन येतात. तुम्ही साऊथ इंडियामध्ये असता ना, तुम्हाला मी पाहिलं कुठेतरी, म्हणजे मी एवढे कार्यक्रम केलेत ना, तुम्ही जॉनी आलारी पासून ते हास्य सम्राट पासूनचा प्रवास माझा, तुम्ही कुठले कॉमेडी एक्सप्रेस आहे, सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस सुमित राघवन बरोबर केलं होतं मी, सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस ते केलं, जॉनी भाईंग बरोबर जॉनी आलारी केला, हास्य सम्राट केला, सगळे कार्यक्रम बऱ्याच कार्यक्रमांच्या माध्यमातून आल्यामुळे लोक मला कुठल्या चॅनलवर पाहिलं नेमकं ते कळत नाही. आता फक्त एकच चॅनल राहिलंय डिस्कवरी, बाकी सगळ्या चॅनलवरून लोकांनी मला पाहिलेलं आहे.
0: जॉनी दादा, आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला सेलिब्रिटी शो मध्ये खूप मनमुराद गप्पा आणि तुमचा सगळा प्रवास आम्हाला जाणून घेता आला, त्याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा. आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी, भावी प्रयत्नांसाठी, नव्या स्क्रिप्टिंगसाठी, नवीन स्टँडअप कॉमेडीसाठी, स्टेज शो साठी मनभरून शुभेच्छा देते आणि खूप खूप आभारी आहे.
1: धन्यवाद, धन्यवाद मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल. तुमचे आभार, तुमच्या संपूर्ण टीमचे आभार. पुन्हा भेटू, असेच असत राहा. धन्यवाद.
0: प्रेक्षक, आज सेलिब्रिटी शो मध्ये आपण हास्य सम्राट जॉनी रावत सर यांची मुलाखत घेतलेली आहे. ते तुम्ही नक्कीच आपल्या आचार्य 98 युट्यूब चॅनलवर पाहू शकता आणि आचार्य 98 रेडिओ स्टेशनवर देखील ऐकू शकता. तर मी आरजे जयश्री आपल्या निरोप घेते. धन्यवाद.
2: press the bell icon.

नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आरजे ज्योती तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आचार्य 90 FM युअर पोर्ट रेडिओवरती. रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपण भारतातील महाराष्ट्रातील प्रेक्षणीय ऐतिहासिक तीर्थक्षेत्र ह्यांच्याविषयी माहिती घेत होतो. आज आपण घेणार आहोत वैष्णोदेवी या मंदिराविषयी माहिती. वैष्णोदेवी मंदिर ज्याला श्री माता वैष्णोदेवी मंदिर आणि वैष्णोदेवी भवन म्हणून ओळखले जाते हे भारतातील जम्मू आणि काश्मीर राज्यातील रियासी जिल्ह्यातील कटरा येथे असलेले हिंदू मंदिर आहे. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या देवींचे रूप असलेल्या वैष्णोदेवीला समर्पित केलेले हे मंदिर आहे. त्रिकुटा पर्वतावर 5200 फूट म्हणजेच 1500 मीटर उंचीवर आहे. मंदिर जम्मू शहरापासून 43 किलोमीटर आणि जिल्हा मुख्यालय रियासी शहरापासून 29 किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर श्री माता वैष्णोदेवी तीर्थक्षेत्र मंडळ द्वारे प्रशासित आहे आणि ऑगस्ट 1986 पासून जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल यांचे अध्यक्ष आहे. हे भारतातील सर्वात लोकप्रिय हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे जिथे दरवर्षी लाखो भाविक मंदिराला भेट देतात. 2023 मध्ये मंडळाने 9.52 दशलक्ष यात्रेकरूंची नोंद केलेली आहे. हे मंदिर मूळतः स्थानिक जमातीसाठी एक पवित्र

ज्यात 1842 मधील जी टी विग्निंग आणि 1859 मधील सर रिचर्ड टेम्पल यांचा समावेश होतो. ते अजूनही देवतेला त्रिकुटा देवी किंवा त्रिकुटा माई असे संबोधतात. मध्ययुगीन काळ आणि राजेशाही आश्रय. त्याच्या सुरुवातीच्या इतिहासाच्या बऱ्याच काळासाठी घनदाट जंगल आणि अवघड भूभागामुळे या तीर्थक्षेत्राची यात्रा प्रामुख्याने तपस्वी आणि स्थानिक रहिवाशांपुरतीच मर्यादित होती. तथापि ऐतिहासिक नोंदी दर्शवतात की प्रादेशिक शासक अधूनमधून ही यात्रा करत असत. गणेशदास बडेरा यांच्या 1847 राजदर्शनी या शाही इतिवृत्तानुसार जम्मूचे राजा जसदेव यांनी 996 मध्ये या तीर्थक्षेत्राला भेट दिली होती. परंपरेनुसार असेही म्हटले जाते की 10वे शीख गुरु गुरु गोविंद सिंग यांनी 1672 मध्ये या स्थळाला भेट दिली. 18व्या शतकात जम्मूचे महाराजा रणजित देव यांनी लाहोरच्या राजकीय दौऱ्यावर जाण्यापूर्वी आशीर्वाद घेण्यासाठी या तीर्थक्षेत्राला भेट दिली. त्यांच्या भेटीनंतर त्यांनी यात्रेकरूंसाठी पाण्याच्या सोयी आणि तात्पुरत्या निवाऱ्यासह पहिल्या औपचारिक सुविधांची स्थापना केली. वैष्णोदेवी मंदिर आता या प्रदेशातील सर्वात लोकप्रिय देवीचे मंदिर असले तरी त्याची लोकप्रियता तुलनेने अलीकडची आहे. 1971 मध्ये जेव्हा इंद्रजीत भारद्वाज यांनी शिवालिक पर्वतातील देवी मंदिराचा अभ्यास केला तेव्हा त्यांना वैष्णोदेवी मंदिराचा विशेष महत्वाचा म्हणून उल्लेख केला नव्हता. 1976 मध्ये विस्तार केल्यानंतर त्याची लोकप्रियता झपाट्याने वाढली ज्यामुळे दररोज 5000 भाविकांना सामावून घेणे शक्य झाले. 1981 मध्ये मंदिराला भेट देणाऱ्यांची वार्षिक संख्या सुमारे 9 लाख होती. 1990 मध्ये सुरुवातीपर्यंत ही संख्या 30 लाखांपेक्षा जास्त झाली आणि वैष्णोदेवी मंदिर हे या प्रदेशातील आतापर्यंतचे सर्वात लोकप्रिय देवीचे मंदिर बनले. 2007 मध्ये भाविकांची वार्षिक संख्या सुमारे 75 लाख होती. जून 2007 मध्ये गर्दी कमी करण्यासाठी आणि सुरक्षा सुधारण्यासाठी देवस्थान मंडळाने दरमहा परवानगी असलेल्या भाविकांच्या संख्येवरील मर्यादा कमी केली. वैष्णोदेवी मंदिर 1846 मध्ये पर्यंतचे अस्तित्वात होते जेव्हा महाराज गुलाब सिंग यांनी त्यांच्या प्रदेशातील अनेक मंदिरांचे व्यवस्थापन करण्यासाठी धर्मार्थ ट्रस्टची स्थापना केली. वैष्णोदेवी मंदिर या ट्रस्टचाच भाग होता. स्वातंत्र्यानंतर हा ट्रस्ट गुलाब सिंग यांच्या वंशजांच्या हातात राहिला आणि त्यांचे वंशज करण सिंग हे 1986 पर्यंत वंश परंपरागत विश्वस्त म्हणून मंदिराचा कारभार पाहत होते. जेव्हा जम्मू आणि काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल जगमोहन यांनी धर्मार्थ ट्रस्ट आणि वंश परंपरागत पुजाऱ्यांकडून वैष्णोदेवी मंदिराचे नियंत्रण एका स्वतंत्र तीर्थक्षेत्र मंडळाकडे हस्तांतरित करण्याचा कायदा संमत केला. हे मंदिर 1585 मीटर म्हणजे 5200 फूट उंचीवर त्रिकुटा टेकडीवर कटरापासून 12 किलोमीटर अंतरावर आहे. ते जम्मू शहरापासून सुमारे 61 किलोमीटर अंतरावर आहे. भूवैज्ञानिक अभ्यासातून असे दिसून येते की त्रिकुटा टेकड्या प्रामुख्याने चुनखडीपासून बनलेल्या आहेत आणि त्यांची निर्मिती प्री कॅम्बियन युगात आहे. श्राईन बोर्डाने उद्भूत केलेल्या एका भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार ही पवित्र गुहा सुमारे 10 लाख वर्ष जुनी आहे. ऋग्वेदामध्ये देखील त्रिकुटा टेकडीचा उल्लेख आहे जिथे हे मंदिर वसलेले आहे. महाभारतात ज्यात पांडव आणि कुरुक्षेत्र युद्धाचे दर्शन आहे त्यात वैष्णोदेवीच्या पूजेचा उल्लेख आहे. कुरुक्षेत्र युद्धांपूर्वी भगवान कृष्णाच्या सल्ल्यानुसार अर्जुनाने आशीर्वादासाठी दुर्गेची पूजा केली असे म्हटले जाते. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन आदिशक्ती वैष्णोदेवीच्या रूपात त्यांच्या समोर प्रकट झाली. देवी प्रकट झाल्यानंतर अर्जुनाने एका स्तोत्राने तिची स्तुती करण्यास सुरुवात केली ज्यातील एक श्लोक असा आहे की जम्मू कटक चैतृष नित्यम स्नेह तरान लाय. या श्लोकाचा अर्थ असा होतो की देवी जम्मू येथील डोंगरावरील मंदिरात वास करते जे जम्मूचे प्राचीन नाव मानले जाते. जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन म्हणतात की माता वैष्णो देवीचे मंदिर

याचा इतिहास महाभारताच्याही आधीच आहे असे मानले जाते. भगवान कृष्णाने अर्जुनाला रणांगणात शस्त्र उचलण्यापूर्वी जम्मू पर्वतावर जाऊन वैष्णो देवीचे आशीर्वाद घेण्याचा सल्ला दिला. जम्मू म्हणजे सध्याची जम्मू. अर्जुन वैष्णो देवीची पूजा करताना तिला अशी सर्वोच्च योगी मानतात, जी वार्धक्य आणि क्षयापासून मुक्त आहे, जी वेद आणि वेदांत शास्त्राची माता आहे आणि जी विजय देणारी व साक्षात विजयाचे प्रतीक आहे. प्रचलित मान्यतेनुसार कोल खंडोली आणि भुवन येथील पहिली मंदिरे पांडवांनी मातृदेवी प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्थापन केली होती. त्रिकुटा पर्वताजवळ एक शेजारचे शिखर देखील आहे, जिथे पाच दगडी रचना आहेत ज्या पारंपरिक रीतीने पांडवांचे प्रतिनिधित्व करतात. मंदिराच्या आख्यानुसार वनवासात असताना देवी वैष्णोदेवी एकदा भगवान रामांना त्रिकुटा पर्वताच्या वनात घेतल्या. त्यांनी रामाशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु रामांनी केवळ एकच पत्नी ठेवण्याच्या व्रताने आणि सीतेशी आधीच विवाह झाल्यामुळे नकार दिला. तथापि त्यांची वचन दिले की कलियुगात जन्म घेणारा ऋषींचा भावार्थ अवतार कल्कीच्या रूपात तिच्याकडे परत येतील आणि तेव्हा तिच्याशी विवाह करतील. रामाने तिला कल्कीच्या आगमनापर्यंत माणिक म्हणजे त्रिकुटा पर्वतीच्या गुहेत ध्यान आणि भक्तांना आशीर्वाद देत तपश्चर्या सुरू करण्यास सांगितले. रामाच्या आज्ञेनुसार वैष्णवी त्या पवित्र गुहेत राहू लागला. येथे महाकाली, महालक्ष्मी, वैष्णवी आणि महासरस्वती वास करतात, जिथे आता तिची वैष्णोदेवी म्हणून पूजा केली जाते. एका प्रचलित स्थानिक आख्यायिकेनुसार सध्याच्या कटराजवळ हंसाली गावात राहणाऱ्या पंडित श्रीधर नावाच्या एक ब्राह्मण पुजाऱ्याला सुमारे 10व्या शतकात या गुहा मंदिराचा साक्षात्कार झाला. या परंपरेनुसार ज्या 3 शिखरांच्या पर्वतावर ही गुहा आहे त्या पर्वताच्या नावावरून देवीची त्रिकुटा देवी म्हणून पूजा केली जात होती. नंतर तिला अधिक व्यापकपणे वैष्णो देवी म्हणून ओळखले जाऊ लागले. वैष्णव देवी मंदिराविषयी आपण अजून थोडी माहिती घेऊया, त्यापूर्वी घेऊया छोटीशी विश्रांती.

विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचे परत एकदा मी स्वागत करते भ्रमंती या कार्यक्रमामध्ये. आज आपण वैष्णोदेवी इथली माहिती घेत होतो. माता वैष्णोदेवीच्या मार्गावरील काही प्रमुख पवित्र स्थळांमध्ये बनगंगा, अर्धकुवारी, चरण पादुका, गणेश मठ आणि संजीचत यांचा समावेश आहे. तर परतीच्या प्रवासात भैरवनाथ मंदिर हा आणखी एक महत्वाचा थांबा आहे. प्रचलित मान्यतेनुसार भवनातून परतताना भक्तांनी भैरवनाथ मंदिराला भेट दिल्याशिवाय वैष्णोदेवीची तीर्थयात्रा अपूर्ण मानली जाते. भक्तांमध्ये अशी एक व्यापक धारणा आहे की वैष्णोदेवीची यात्रा तेव्हाच होते जेव्हा देवी स्वतः यात्रेवरून बोलावते. ही कल्पना अनेकदा बोलावा देवी बोलावते म्हणजे वैष्णोदेवीकडून येते या वचनात व्यक्त केली जाते असे सामान्यतः बोलली जाते. एकदा हे बोलवणे मिळाल्यावर व्यक्तीला सहज पहिले पाऊल उचलावे लागते आणि उर्वरित तीर्थयात्रा तिच्या कृपेने पूर्ण होते. त्याचवेळी अनेक भक्तांचे असे मत आहे की अशा बोलण्याशिवाय कुणीही मग त्याचा दर्जा किंवा शक्ती काही असून मंदिरापर्यंत पोहोचू शकत नाही आणि तिचा आशीर्वादही मिळू शकत नाही. मूळ पवित्र गुहा अंदाजे 98 फूट म्हणजे 30 मीटर लांब आहे आणि तिचे वैशिष्ट्य म्हणजे एक अरुंद पाण्याने भरलेला मार्ग ज्यामधून यात्रेकरू गर्भगृहात जातात. हे देशातील अशा प्रकारचे एकमेव तीर्थक्षेत्र आहे जे सुमारे 100 फूट लांब आणि पोहोचण्यासाठी कठीण असलेल्या गुहे देवतेची पूजा केली जाते. या गुहेत प्रवेश करणारे यात्रेकरू चरण गंगा नावाच्या घोट्यापासून कोठेपर्यंतच्या स्वच्छ पाण्याच्या प्रवाहातून चालत जातात. ही पारंपरिक रीत्या पवित्र पिंडीच्या जवळून वाहत जाते असे मानले जाते. गुहेच्या आणखीन आत भक्तांनी शेषनाग सारख्या विविध देवतांची प्रतीके म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खडकांच्या रचनाच्या कोळी आणि एका हवनकुंडाजवळ तसेच शंख, चक्र, गदा आणि कमळ यासारख्या नैसर्गिक आकारांजवळून हा मार्ग 3 पवित्र पिंडी असलेल्या एका चौथऱ्यावर संपतो. या 3 नैसर्गिक गोलाकार दगडी रचनांना महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या देवींचे अवतार म्हणून पूजले जाते. पिंडीच्या शेजारी एक नैसर्गिक खडकाची रचना आहे ज्याला भक्त अर्धहस्त मुद्रांमध्ये गुंचावलेला मातृदेवीचा पूर्ण हात म्हणून मानतात. काही परंपरांमध्ये याला देवी सतीचा पडलेला हात म्हणून पूजले जाते आणि म्हणूनच या गुहेला शाक्तपीठ मानले जाते. भक्तीपर साहित्य आणि श्री माता वैष्णोदेवी तीर्थक्षेत्र मंडळाच्या मते भक्तांचा असा विश्वास आहे की अंदाजे 330 दशलक्ष देवी देवतांनी या पवित्र गुहेत मातृदेवतेची पूजा केली आहे आणि तिच्या भिंतीवर प्रतिकात्मक खुणा सोडल्या आहेत. मोठ्या संख्येने येणाऱ्या अभ्यागतांमुळे अनेकदा दररोज सुमारे 20,000 यात्रेकरू येत असल्याचे नोंदवले जाते. पिंडीच्या दर्शनाची सोय करण्यासाठी मूळ गुहेच्या बाजूला कृत्रिम बोगदे बांधण्यात आले आहेत. वैष्णो देवीची गुफा ही 108 शाक्तपीठांपैकी एक आहे जी हिंदू धर्मातील दैवी स्त्री ऊर्जा असलेल्या शक्तीच्या उपासनेसाठी समर्पित पवित्र स्थळ आहे. विद्वत्तापूर्ण लेखानुसार या पीठाच्या उत्पत्तीबद्दल 2 प्रमुख परंपरा प्रचलित आहेत. पहिली परंपरा सांगते की माता सतीची कवटी येथे पडली त्यामुळे हे मंदिर सर्व शाक्तपीठांमध्ये सर्वात पवित्र म्हणून स्थापित झाले. एक विरोधी परंपरा दावा करते की सतीचा उजवा हात या ठिकाणी पडला. या उजव्या हाताच्या कथनाला सक्रिय विरोध आहे. विद्वत्तापूर्ण स्तोत्र नमूद करतात की काही धर्मग्रंथ सहमत नाही आणि त्याऐवजी असे सुचवतात की काश्मीरमधील गांधर्बल हे ते ठिकाण आहे जिथे सतीचा उजवा हात पडला. भक्तांसाठी पवित्र गुहेतील एका विशिष्ट भौतिक वैशिष्ट्यामुळे उजवा हात असल्याच्या दाव्याला भक्कम पुष्टी मिळते. मानवी हाताचे दगडी अवशेष ज्याचा लोकप्रिय अर्थ वरदहस्त म्हणजे वरदान आणि आशीर्वाद देणारा हात किंवा अभयहस्त म्हणजे मदतीची मुद्रा असा लावला जातो. ही नैसर्गिक खडक रचना पौराणिक घटनेचे मूर्त स्वरूप मानली जाते जी यात्रेकरूंमधील परंपरेला बळ देणारी भौतिक पुराण प्रदान करणारी आहे. डायना एल एक त्यांच्या 2012 इंडिया अ सेक्रेड जिओग्राफी या पुस्तकात हार्वर्डच्या भारतशास्त्रज्ञ डायना एल एक यांना वैष्णोदेवी मंदिराला
भारताच्या विस्तृत पवित्र भूभागातील एक महत्वाचा केंद्रबिंदू म्हणून चर्चित करतात. एक यांनी देवीची त्रिकुटा म्हणजे तिहेरी शिखरावर वास्तव्य केल्याचे स्पष्टपणे वर्णन केले जाते. जिथे तिने तिच्या त्रिशूळाने एक गुहा कोरली. आभा चौहान त्यांच्या 2011 समाजशास्त्रीय अभ्यास सेक्रेड लँडस्कॅप अँड पिलाग्रिमेज अ स्टडी ऑफ माता वैष्णोदेवीमध्ये आभा चौहान तीर्थयात्रा मार्गाचे स्वतःच एक पवित्र भूदृश्य म्हणून परीक्षण करतात. त्यांचे विश्लेषण हिमकोटी आणि संजी छट यांच्या मार्गावरील महत्वाच्या खांब्याचे विधिवत आणि सांस्कृतिक महत्व अधोरेखित करतात आणि त्यांना एका समग्र स्तरीय आणि सादरीकरणात्मक अनुभवाचे अविभाज्य घटक म्हणून चित्रित करतात, जे या प्रवासाला भक्तीच्या गहन कृतीत रूपांतरित करतात. लेखक पिंचमन स्वतःला महान देवी महादेवीशी एकरूप मानतात आणि म्हणतात की वैष्णोदेवीमध्ये सर्व शक्ती सामावलेल्या आहेत आणि महादेवी म्हणून ती संपूर्ण सृष्टीशी संबंधित आहे. हे तीर्थक्षेत्र विविध सामाजिक आणि प्रादेशिक पार्श्वभूमीच्या यात्रेकरूंना आकर्षित करते. येथे भारतातून आणि परदेशातून अभ्यागत येतात आणि ते कोणत्याही एका समुदायापुरते किंवा जातीपुरते मर्यादित नसतात. ऐतिहासिकदृष्ट्या मंदिरातील आरतीच्या विधीमध्ये घंटा वाजवणे आणि भक्तिपूर्ण घोषणांचे पठण करणे यासारख्या पारंपरिक घटनांचा समावेश आहे. अलीकडच्या वर्षात श्री माता वैष्णोदेवी तीर्थक्षेत्र मंडळाने वाढत्या भाविकांचा सहभाग आणि अभिप्राय लक्षात घेऊन या प्रथांचे अंगीकरण केले आहे. विधीपर्यंत अधिक व्यापक पोहोचणे सुलभ करण्यासाठी मंडळाने आरतीचे एक अधिकृत पुस्तक प्रकाशित केले आणि ऑनलाईन दर्शन सेवांसह डिजिटल उपक्रम सुद्धा सुरू केले. या तांत्रिक प्रगतीमुळे भाविकांना मंदिरातील विधी कोणत्याही ठिकाणी दुरुस्तपणे पाहता येतात. काही लेखकांच्या मते मंदिराला अंदाजे वार्षिक 16 दशलक्ष मिळतात आणि गेल्या 2 शतकात देणगी म्हणून 1800 किलो सोने, 4700 किलो चांदी आणि 2000 कोटी रोख रक्कम मिळालेली आहे. वैष्णोदेवी मंदिरात साजरे होणारे सर्वात प्रमुख सण म्हणजे नवरात्री, जो देवीच्या दुष्ट राक्षसांवरील विजयाचा उत्सव आहे, आणि दिवाळी, जो अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय दर्शवणारा दिव्यांचा सण आहे. नवरात्रीचा हा सण अश्विन महिन्यात साजरा केला जातो, जो साधारणपणे ग्रेगोरियन कॅलेंडर वर्षातील सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात येतो. वैष्णोदेवी मंदिर हे भारतातील सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे, जे दरवर्षी लाखो भाविकांना आकर्षित करते. श्री माता वैष्णोदेवी तीर्थक्षेत्र मंडळाच्या अधिकृत आकडेवारीनुसार या मंदिरात दरवर्षी 8 दशलक्षहून अधिक भाविक येतात, ज्यामुळे हे देशातील सर्वात व्यस्त धार्मिक स्थळात देखील एक बनले आहे. हे तीर्थक्षेत्र हिमालयन प्रदेशातील सर्वात प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते, जे अमरनाथ आणि केदारनाथ सारख्या इतर प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या बरोबरीचा आहे. पक्के ट्रॅकिंग मार्ग, हेलिकॉप्टर सेवा आणि डिजिटल नोंदणी प्रणाली यासह त्याच्या सुविकसित पायाभूत सुविधांमुळे ते भारतातील तीर्थयात्रा व्यवस्थापनासाठी एक आदर्श बनले आहे. याशिवाय हे तीर्थक्षेत्र भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या धार्मिक संस्थांपैकी एक आहे. येथे भाविकांकडून भरीव देणग्या मिळतात, ज्याचा उपयोग पायाभूत सुविधांचा विकास आणि कल्याणकारी उपक्रमांसाठी केला जातो. मंदिरासंबंधीचे सर्वात जुने ज्ञात प्रशासकीय दस्तऐवज 11व्या शतकातील आहे. ऐतिहासिक महसूल नोंदी आणि अधिकृत दस्तऐवज सूचित करतात की मंदिराचे व्यवस्थापन बलिदान करत होते, ज्यांना पंडित श्रीधर यांचे वंशज आणि सहकारी म्हणून ओळखले जातात. 1007 CE मध्ये राजा किरपालदेव यांनी बलिदार समाजाला एक औपचारिक पट्टा जारी केला. या दस्तऐवजाने मंदिराचे व्यवस्थापन करण्याचा आणि तेथील देणग्या गोळा करण्याचा त्यांचा दावा आणि कायदेशीर हक्क अधिकृतपणे स्थापन केला. 1986 पूर्वी तीव्र उतार आणि असमान मार्ग तसेच मूलभूत सुविधांच्या अभावामुळे अनेक भक्तांसाठी तीर्थयात्रा करणे कठीण होते. 1986 मध्ये श्री माता वैष्णोदेवी तीर्थक्षेत्र मंडळाने
प्रशासन सुधारण्यासाठी आणि यात्रेकरूंसाठी सुविधा अद्ययावत करण्यासाठी पवित्र दिव्याचे व्यवस्थापन हाती घेतले. वैष्णोदेवीच्या मंदिराचा समावेश जम्मू आणि काश्मीर श्री माता वैष्णोदेवी तीर्थक्षेत्र कायदा क्रमांक 1988 मध्ये आणि भारतीय संविधानाचा अनुच्छेद 26 चा भाग म्हणून करण्यात आला. प्रशासकीय आणि नियामक मंडळाचे नाव श्री माता वैष्णोदेवी तीर्थक्षेत्र मंडळ आहे. मंडळात 9 सदस्य आहेत. सर्वांची नियुक्ती जम्मू आणि काश्मीर सरकारद्वारे विशेषतः जम्मू आणि काश्मीरच्या नायब राज्यपालाद्वारे केली जाते. जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष 1991 मध्ये श्री माता वैष्णोदेवी तीर्थक्षेत्र मंडळाच्या व्यवस्थापनाने शिवखोरी या शिवमंदिराचा ताबा देखील होता. परंतु 2008 मध्ये शिवखोरी मंदिराचा कारभार एका स्वतंत्र तीर्थक्षेत्र मंडळाकडे शिवखोरी तीर्थक्षेत्र मंडळाकडे सोपवण्यात आला. 1986 प्रशासकीय अधिग्रहणाचा संख्यात्मक परिणाम खाली प्रमाणे दर्शवला आहे. यात्रेकरूंची वाढ. तीर्थक्षेत्राला भेट देणाऱ्या यात्रेकरूंची संख्या झपाट्याने वाढली. 1986 मध्ये ज्या वर्षी ताबा घेण्यात आला त्यावर्षी यात्रेकरूंची संख्या 14 लाख अशी नोंदवली गेली. 2011 मध्ये ही संख्या 7 पटींपेक्षा जास्त वाढून 101.15 लाख झाली. लोकसंख्याशास्त्रज्ञ प्रोफाईल या तीर्थक्षेत्राचे स्वरूप गैरस्थानिक आहे. 2000 दशकाच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार असे दिसून आले की गैरस्थानिक यात्रेकरू आणि 13% स्थानिक यात्रेकरू यांचे लोकसंख्याशास्त्रीय प्रमाण स्थिर आहे. सामाजिक आर्थिक परिणाम 87% बाहेरील यात्रेकरूंना अनेक दिवसाच्या निवासाची अन्नाची आणि वाहतुकीची आवश्यकता असते, ज्यामुळे कटरा शहराच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते. 13% स्थानिक यात्रेकरू हे बहुधा एक दिवसीय प्रवासी असतात. हे त्याच प्रमाणात आर्थिक योगदान देत नाहीत. माता वैष्णोदेवीच्या संपूर्ण मार्गाची आणि मंदिराचे शासन आणि प्रशासन करण्याची जबाबदारी श्राईन बोर्डाची आहे. बोर्डाच्या अख्यायितात असलेल्या मंदिरांमध्ये मुख्य भवन, संकुल, अर्धकुवारी मंदिर, भैरव मंदिर आणि मार्गावरील इतर मंदिरांचा समावेश आहे. तीर्थक्षेत्र मंडळाने अतिथीगृह, निवासी सुविधा उभारल्या आहेत. यामध्ये कटवा येथील निहारिका संकुल, आशीर्वाद भवन, त्रिकुटा भवन आणि शक्ती भवन यांचा समावेश आहे. कटरा येथे तीर्थक्षेत्र मंडळाद्वारे एक आध्यात्मिक विकास केंद्र देखील चालवले जाते, जिथे सभागृह, परिषद कक्ष आणि ग्रंथालय यांच्यासारख्या सुविधा आहेत. भवन येथे तीर्थक्षेत्र मंडळाने यात्रेकरूंच्या निवासासाठी कालिका भवन, श्रीधर भवन, गौरी भवन, वैष्णवी भवन, मनोकामना भवन, दुर्गा भवन असे विकसित केले आहे. मंडळाद्वारे रेल्वे मार्गावर इतर निवास व्यवस्था सुद्धा चालवल्या जातात, जसे की बाणगंगा येथे शुभ्रा भवन आणि अर्धकुवारी येथील भवन. जम्मू मध्ये तीर्थक्षेत्र मंडळाने जम्मू रेल्वे स्थानकाजवळील कालिका धाम, सरस्वती धाम आणि वैष्णवी धाम बांधले आहे. तीर्थक्षेत्र मंडळ जम्मू विमानतळावर एक स्मृतिचिन्ह आणि प्रसाद दुकान देखील चालवते. श्रीन बोर्डाने कटरा शहरात एक क्रीडा संकुल बांधले आहे आणि त्याची देखभाल करतात, ज्यामध्ये व्यायामशाळा आणि क्रीडा स्टेडियम सह बॅडमिंटन आणि टेनिस कोर्टचा देखील समावेश आहे. या क्रीडा संकुलाने शीतल देवी आणि राकेश कुमार यासारखे खेळाडू घडून आणले. त्या दोघांनी 2024 मध्ये पॅरिस पॅरालिम्पिक

मंडळ भवन हिमकोटी अर्धकुवारी मार्गावर बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांची सेवा देखील आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तीसाठी ज्यांना ह्या सेवेसाठी विशेष कोटा मिळतो. तीर्थक्षेत्र मंडळ यात्रा मार्गावर सांगली छत आणि पांची येथे कटरा येथे हेलिपॅड देखील चालतात, ज्यामुळे यात्रेकरूंना हवाई मार्गाने भवनाला पोहोचता येते. भवन भैरव मार्गावर यात्रेकरूंच्या वाहतुकीसाठी 2018 पासून केबल कार सेवा सुद्धा आहे. मंदिर मंडळ वनस्पती संवर्धनासाठी रोपवाटिका देखील चालवतात आणि त्रिकुटा टेकड्यांवर वनीकरण मोहीम देखील आहे. मंदिर मंडळ आपल्या विकास कामांची आणि यात्रा आकडेवारीची माहिती लोकांना देण्यासाठी त्रिकुटा नावाचे त्रैमासिक वृत्तपत्र देखील प्रकाशित करते. जून 2025 मध्ये मंडळाने ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून वनीकरण मोहिमेसाठी इलेक्ट्रॉनिक निविदा सूचना म्हणजे EMLT जारी केली. या प्रकल्पाचे उद्दिष्ट त्रिकुटा टेकड्यांचा अगदी दुर्गम प्रदेशात 183 हेक्टर क्षेत्रावर बीजारोपण करणे आहे, ज्यामध्ये हवाई बीज प्रसाराचा वापर करून वनस्पती आच्छादन वाढवणे, जमिनीची धूप रोखणे आणि पर्यावरण दृष्ट्या नाजूक क्षेत्रात पर्यावरण लवचिकता वाढवण्याचा समावेश आहे. या उपाययोजना मंदिराची लोकप्रियता आणि बदलत्या हवामानात शाश्वत व्यवस्थापनाची गरज यांच्यातील सततचा करार दर्शवतो. असे माझे वैष्णव देवीचे मंदिर. बोला जय मा वैष्णव देवी माता की जय. जय महाराष्ट्र.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM वर मी आरजे तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, अधिक मास आहे आणि त्यानिमित्त अधिक मासाच्या सगळ्यांना शुभेच्छा देऊया आणि त्यासाठी आपण खास पाहुणे आमंत्रित केलेले आहेत. खरं तर आता ते पाहुणे राहिले नाहीयेत, आता मला वाटतं आचार्य 90 FM च्या कुटुंबाचाच ते भाग झालेले आहेत. तर प्राध्यापिका मेधा सोमण मॅडम आज आपल्या सोबत आहेत. मेधाताई नमस्कार. मनपूर्वक स्वागत तुमचं आणि तुमचा कृपा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी सतत राहू दे अशीच तुम्हाला विनंती करते आणि तुमचं स्वागत करते. आज अधिक मासाविषयी मेधाताई आपल्याला सगळं समजावून सांगणार आहेत आणि अर्थातच त्यांची जी ऋतू सण उत्सव व्रते हे त्यांचं पुस्तक नवीनच प्रकाशित झालेलं आहे अशोक समळे सर यांच्या हस्ते. तर तेही तुम्ही आवर्जून विकत घ्यावं आणि वाचावं अशी मी सगळ्यांना विनंती करते. त्यामध्ये तुम्हाला ऋतू सण यांची माहिती मिळेलच, पण पारंपरिक पद्धतीने आपल्या संस्कृतीचं जतन करण्यासाठी सण उत्सव कसे साजरे करावे याचं अमूल्य मार्गदर्शन या पुस्तकातून तुम्हाला मिळू शकतं. तर आज मेधाताई खास अधिक मासानिमित्त आलेले आहेत. अधिक मासाच्या तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. गुरुजींनाही आमचा नमस्कार सांगा आणि अर्थातच आता जाणून घेऊया. थोडक्यात आपण थोडं भारतीय संस्कृतीविषयी बोलूया आणि नंतर मग आपण अधिक मासाकडे वळूया.
1: नमस्कार 90 FM या चॅनलवर मी नेहमीच येते, त्यामुळे मी पाहुणी नाही. आता मी एका त्या चॅनलचाच एक आता सदस्य मी तुमच्या सगळ्यांच्याच कुटुंबात आता खरी म्हणजे आपलं सगळ्यांचं एक कुटुंब आहे. त्या सगळ्यांना आधी अधिक महिन्याच्या शुभेच्छा देते. 17 मेला जरी अधिक महिना सुरू झाला असला तरी 15 जून पर्यंत अधिक महिना अजूनही चालू आहे आणि त्याबद्दलची एक माहिती, कारण दर साधारणपणे 3 वर्षांनी

0: अधिक बहिणा येत असतो आणि म्हणून त्याची माहिती आधी आपण घेऊया. पण थोडं संस्कृती विषयी आधी आपल्या आपल्याला बघायला हरकत नाही, कारण आपली भारतीय संस्कृती ही प्राचीन आहे, सगळ्या जगामधली प्राचीन संस्कृती. आणि आपल्या संस्कृतीची जी वैशिष्ट्य आहेत ना ती वेगळी आहेत. म्हणजे एक म्हणजे आपली संस्कृती यज्ञ दान तप ह्याच्यावर अवलंबून आहे, आणि हीच आपली महत्वाचं खरं म्हणजे एक विचार आहे. आता यज्ञ ह्याचा अर्थ नुसतं समिधा घालणं आणि हवन करणं एवढाच त्याचा अर्थ नाहीये. तर यज्ञ ह्याचा अर्थ स्वतःचं कर्म निरपेक्ष बुद्धीने करणं, थोडक्यात काय तर त्याग करणं. आणि त्यामुळे आपली संस्कृती त्यागावर अवलंबून आहे. दुसरं म्हणजे आणखी एक आपल्या वैशिष्ट संस्कृतीचं म्हणजे भारतीय संस्कृती ही सण उत्सवांची संस्कृती असं जगामध्ये म्हटलं जातं, आणि त्यामुळे हे आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून आपल्याला तो अधिक महिना काय येतो त्याबद्दल आपल्याला नंतर आता विचार करायचा आहे. तर आपली सण उत्सवांची जी योजना आहे ती पंचांगावर आधारित असते, आणि पंचांग म्हणजे तिथी वार नक्षत्र योग करण अर्थात त्याचा काही आपल्याला आत्ता खोलवर जाऊन अभ्यास करायचा नाही. पण पंचांगाचा आपण उपयोग काय करतो तर सण केव्हा आहेत, सण उत्सव केव्हा आहेत हे बघण्यासाठी. पंचांग हातात आलं, कॅलेंडर हातात आलं की पहिलं काय गणपती कधी आहेत, दसरा कधी आहे, दिवाळी कधी आहे,
1: हे आपण
0: पहिल्यांदा बघत असतो. कारण आपले सण जे आहेत ना ते आपल्याला खूप आवडतात, कारण त्याच्यामुळे आपल्याला खूप आनंद मिळतो. हा एक. दुसरी गोष्ट म्हणजे आपण सगळे सणवारांच्या निमित्ताने सण उत्सवांच्या निमित्ताने सगळे एकत्र येतो. भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे की सण उत्सव आपण एकटे एकटे नाही करत. आपण सगळे मित्र मंडळी, नातेवाईक, शेजारी पाजारी, आणखी कोणी असले ते सगळ्यांना एकत्र भेटतो, एकत्र बोलावतो आणि आपले सण उत्सव साजरे करतो. त्यामुळे खूप काही आनंद मिळतो. म्हणून आपण सणांची ही वाट बघत असतो. तर आता हे सणांची योजना कशी होते त्याचा आपण आता पहिला विचार करू, म्हणजे त्यानिमित्ताने अधिक महिना कसा येतो
1: ते कळेल
0: आपल्याला. आपले सणांचा बाबतीत विचार केला तर ऋतू हे सूर्यावर अवलंबून असतात आणि तिथी या चंद्रावर अवलंबून आहेत. आता काही जे ग्रेगोरियन कॅलेंडर जे आहे ते सौर कालमापन पद्धतीवर अवलंबून जी मुस्लिम कॅलेंडर्स किंवा त्यांची कालमापन पद्धती ती फक्त चंद्रावर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांचे सण वेगवेगळ्या वेगवेगळ्या ऋतूमध्ये येत असतात. आपली मात्र कालगणनेचं वैशिष्ट्य असं आहे की ऋतू आणि म्हणजे सूर्य सौर पद्धती आणि चंद्र पद्धती याचा आपल्याकडे मेळ घातला गेलेला आहे, आणि त्यामुळे ऋतूंच्या प्रमाणे आपले सण येत असतात. म्हणजे आपला 12 महिने की एक चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद हे 12 महिने आणि वसंत ग्रीष्म वर्षा शरद वगैरे हे 6 ऋतू. म्हणजे 6 ऋतू आणि 12 महिने म्हणजे साधारणपणे 2 महिन्याला एक ऋतू असं सर्वसामान्यपणे आपल्याला कळतं. म्हणजे चैत्र वैशाख असेल तर वसंत ऋतू, ज्येष्ठ आषाढ असेल तर ग्रीष्म ऋतू. आता ह्या ऋतूंच्या प्रमाणे आपले सण उत्सवांची योजना केलेली आहे. आणि ती कशी तर आता ऋतू प्रमाणे आपण जर आहार घेतला तर आपलं आरोग्य चांगलं राहतं. ऋतूंप्रमाणे आपल्या वागण्यात जे काही दैनंदिन ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यात बदल केला किंवा त्याच्याप्रमाणे योजना केली तर आपलं आरोग्य चांगलं राहतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सण उत्सवाने मनाला आनंद होतो ते आता आपण बघितलंच. आता ह्या ऋतूंप्रमाणे करत असताना सौर वर्ष जे आहे ते 365 दिवसांचं आहे आणि त्याच्या तिथी येतात. त्या तिथी जर बघितल्या तर त्या 371 तिथी येतात आणि चांद्र वर्ष जे आहे ते 354 दिवसांच आणि तिथी बघितल्या तर 360 तिथी येतात. म्हणजे आता जर बघितलं तर फरक किती येतो, 11 तिथींचा फरक येतो. मग प्रत्येक वर्षी जर 11 तिथींचा फरक असेल तर 33 म्हणजे साधारणपणे 3 वर्ष म्हणजे अधिक महिना कधी येतो तर साधारण 27 कमीत कमी 27 तिथी जास्तीत जास्त 36 तिथींचा फरक होतोय असं असेल तर एक अधिक महिना घातला जातो. आता यावर्षी कसा झालेला आहे, 17 महिना अधिक ज्येष्ठ महिना सुरू झालेला आहे आणि हा अधिक ज्येष्ठ महिना झाला की त्यानंतर निज ज्येष्ठ सुरू होतो. आता ही सुद्धा कशी सुरुवात झालेली आहे की ज्या चांद्र महिन्यामध्ये म्हणजे मीन राशीत सूर्य असतो तो चांद्र महिना म्हणजे कोणता येतो तर चैत्र. तर याप्रमाणे जर आपण बघितलं मेष राशीत सूर्य जर असेल तर जो चांद्र महिन्याचा प्रारंभ होतो तो म्हणजे कोणता येणार,
1: वैशाख.
0: आता वृषभ राशीत सूर्य असेल आणि ज्या वेळेला चांद्र महिन्याची सुरुवात होते त्यावेळेला तो जो येतो तो ज्येष्ठ. पण काही वेळेला सूर्याचा म्हणजे तो राशी प्रवेश होत नाही तेव्हा तो अधिक महिना असतो आणि म्हणून आता आपल्याकडे अधिक ज्येष्ठ महिना चालू आहे.
1: नक्की. खरं तर मेधाताईंना आम्ही 17 मे पासूनच बोलवणार होतो, म्हणजे त्या आधीच बोलवणार होतो. पण मेधाताईंचं बऱ्याच ठिकाणी म्हणजे ठाण्यात असू दे, बोरिवलीला असू दे, पुण्याला देखील त्या व्याख्यानासाठी जात असतात आणि गुरुजी आणि म्हणजे दाकरू सोमण आणि मेधाताई हे सोबत असतात, त्यामुळे आम्हाला हा योग आला नाही आणि तो आज त्यांना वेळात वेळ काढून ते आपल्या इथे आलेले आहेत. एक पटकन छोटीशी विश्रांती घेऊया आणि मेधाताई सोमण यांच्याकडनं जाणून घेऊया अधिक मासाविषयी. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ.

0: प्रश्नातल्या तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM या ओन रेडिओ आणि आज आपण अधिक मासानिमित्त परशुराम मास देखील याला म्हणतात तर तेही मी मेधाताईंना विचारणार आहे तर त्याविषयी जाणून घेतो आहोत मेधाताई सोमण यांच्याकडून. मेधाताई, अधिक मासाचं आपण जे वैशिष्ट्य तुम्ही सांगता आहात त्याला परशुराम मास का म्हणतात तेही जाणून घ्यायचं आहे. आणि परशुराम म्हणजे अर्थात पुरुषोत्तम मास. हा, पुरुषोत्तम मास. अच्छा, मग त्याला परशुरामाचं काही हे आहे का, सांगड घातली गेलेली आहे का, म्हणजे ते विचारायचं आहे. आणि विष्णूचं महत्व आपण जास्ती, विष्णू सहस्रनाम जास्ती वेळा म्हटलं पाहिजे असं हे सांगितलं जातं तर त्याविषयी थोडस.
1: अधिक महिन्याला मलमास म्हणतात किंवा पुरुषोत्तम मास.
0: अच्छा, पुरुषोत्तम
1: मास.
0: बरं,
1: तर अधिक महिन्यामध्ये विष्णूचं महत्व, एक तर आपल्याला माहिती आहे की ब्रह्मा विष्णू महेश ह्या त्रिमूर्ती यांना आपण मानतो. ब्रह्मा निर्मिती करणारा, विष्णू देव हा आपलं रक्षण करणारा, आणि शंकर भगवान शंकर हे विलय करणारे. त्यामुळे आपलं पालन पोषण करणारा, धारण पोषण करणारा म्हणून विष्णू देवतेला खूप काही महत्व आहे. आणि या अधिक महिन्याच्या निमित्ताने विष्णू सहस्रनामाचं पठण रोज करत असतात. माझं तर म्हणणं खरं असं आहे की फक्त अधिक महिना कसा आला, रोज जरी केलं विष्णू सहस्रनामाचं पठण तर काय वाईट आहे, चांगलं आहे. कारण एक तर स्तोत्र पठण हे का करावं, तर त्याचा एक की स्तोत्र पठण केलं म्हणजे देव प्रसन्न झाला म्हणजे मी काही नाही केलं तरी चालेल असा अजिबात नाही. पण स्तोत्र पठण केल्यामुळे काय होतं, आपलं मन शुद्ध होतं, आपलं मन पवित्र होतं, आपल्या मनातले जे षडरिपू आहेत ना, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे सगळे नाहीसे होतात. आपल्या मनातलं जर का तल्य असेल, अपमान झाला असेल, वेदना असतील, कुठेतरी नैराश्य आलं असेल, खिन्नता आली असेल, तर आपलं मन हे अशा स्तोत्र पठणाने सगळं हे नाहीसं होतं आणि मन पवित्र होतं, एकाग्र होतं. आणि मग एकाग्र मन झालं की आपण कोणतंही काम करायला सुरुवात केली की ते सातत्याने करतो, प्रचंड मेहनत केली की आपोआप त्याच्यात यश मिळतं. आणि म्हणून स्तोत्र पठण हे असं करायला पाहिजे. विष्णू सहस्रनाम अधिक महिन्यात पठण रोज करणारी माणसं आहेत. मी तर असं म्हणेन की दर दिवशी ते करावं. कोणत्याही स्तोत्राचं पठण केल्यानंतर आपलं मन हे आत्मविश्वास आपल्याला येतो, आत्मविश्वास येतो, म्हणजे मनोबल वाढतं. आणि म्हणून पठण हे अशा स्तोत्रांचं करायचं असतं.
0: विष्णूचं महत्व,
1: विष्णू हा सांगितलं ना की विष्णू हा एक तर त्याचे दशावतार आहेत ते तर आपल्याला माहिती आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विष्णू हा पालन पोषण करणारा, आपलं रक्षण करणारा, स्थैर्य जीवनाला स्थैर्य प्राप्त करून देणारा आहे. आणि म्हणून भगवान विष्णूची सुद्धा आपण प्रार्थना करत असतो आणि म्हणून त्याचं महत्व आहे.
0: म्हणजे जसं श्रावणात आपण शिवशंकराची पूजा करतो तसं. अच्छा, आता जावयाकडे वरते फार असं, म्हणजे जावयाला विष्णू रूप म्हणावं आणि त्याची पूजा करावी असं आपली संस्कृती सांगते आतापर्यंत पायंडा आहे. तर जावयाचं काय महत्व आहे किंवा जावयाला आपण 33 वस्तूंचं वाण देतो त्याविषयी आता थोडंसं.
1: जावई माझा भला असं आपण म्हणतो, त्यामुळे जावयाला देण्याची पद्धत आहे. खरं म्हणजे असं आहे की आपण ज्यावेळेला मुलीचं लग्न करत असतो तेव्हा आपली मुलगी लक्ष्मीच्या पावलांनी सासरी जात असते. आणि लक्ष्मीच्या पावलांनी जाते तेव्हा ती उंबरठा ओलांडून जाते, तेव्हा ती लक्ष्मी घरात आली असं म्हटलं जातं. आता ती लक्ष्मी आहे म्हणजे आपोआप तिचा नवरा म्हणजे आपला जावई तो विष्णूचा अवतार असं म्हटलं जातं. आणि मग म्हणून आपण अधिक महिन्यामध्ये ती लक्ष्मी म्हणून तिचा आणि तो विष्णूचा एक मानलेलं दैवत म्हणून त्याला आपण 33 वस्तूंचं किंवा 33 अनर्जांचं एक वाण देत असतो. अर्थात केवळ जावयालाच द्यावं असं नाही, खरं म्हणजे जुन्या प्राचीन ग्रंथामधून विद्वान व्यक्तीला ते द्यावं. म्हणजे आपल्याकडे विद्येला महत्व जास्त आहे आणि त्यामुळे समजा एखाद्याला जावई नसेल तर त्यांनी विद्वान व्यक्तीला ते दान द्यावं की किंवा वाण द्यावं की जेणेकरून त्या विद्येची उपासना किंवा विद्येच्या ठिकाणी आपण नम्र झालेलं आपल्याला दिसेल. आणि म्हणून जावई आणि जावई शेवटी लेख आणि जावई आपले म्हणून तो दिला जातो. त्या निमित्ताने ते आपल्या घरी येतात आणि आपल्याला आनंद असतो. कोणताही सण उत्सव व्रत ह्या सगळ्या आनंदासाठी आहेत आणि म्हणून जावयाला वाण देण्याची प्रथा आपल्याकडे पडलेली आहे.
0: 33 वस्तूंमध्ये अनारसे हेच का किंवा 33 वेगवेगळ्या वस्तू आपण देऊ शकतो का?
1: एकतर गोड पदार्थ देण्याची आपल्याकडे पद्धत, गोडवा राहावा म्हणजे बोलण्यात गोडवा राहावा आणि कार्य करताना सुद्धा ते गोड मनानी चांगल्या मनानी करावं आणि ते सगळ्यांना त्याचा आनंद होऊन सगळ्या लोकांच्या मध्ये एकमेकांच्या मनामध्ये स्नेह गोडवा निर्माण व्हावा ही त्याच्या मागची भावना असते. आता 33 का हे मगाशी आपण बघितलं की 33 तिथी ज्या वेळेला 11-11 तिथींचा फरक सौर कालमापन पद्धती आणि चांद्रमापन पद्धती यांचा जर फरक बघितला तर 11 तिथींचा फरक दरवर्षी पडतो आणि म्हणून मग तो 33 तिथींचा फरक पडला की एक अधिक महिना येतो. ते आपण मगाशी बघितलं की कमीत कमी 27 जास्तीत जास्त 36 अशा जर तिथी या कालावधीत आपण अधिक महिन्याची योजना केली जात असते तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला माहितीये की मार्गशीर्ष पौष आणि माघ हे 3 महिने हे कधी अधिक येत नाहीत तर बाकीचे 9 महिने अधिक महिने येत असतात. आणि आणखी एक लक्षात ठेवायचं म्हणजे यापुढे 2029 यामध्ये चैत्र महिना अधिक येणार आहे तर लक्षात ठेवायला हरकत नाही. चैत्र महिना अधिक असला तरी गुढीपाडवा अधिक चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी प्रतिपदेला करायचा आणि मग बाकीचे सगळे जे असतील म्हणजे रामनवमी वगैरे हे सगळे निज चैत्र महिन्यात करायचे आहेत. तर 33 वस्तू म्हणजे त्या अनर्से पूर्वी ऋग्वेदात वर्णन आहे अपूप. ह्या अपूप म्हणजे गोड पुरी वगैरे असते ना तसा तो पदार्थ तांदुळाचा केलेला त्याच्यात गुळ वगैरे घातलेला असा म्हणजे इतक्या हजारो वर्षा पूर्वी सुद्धा एक तर आपली जी आता मापन पद्धती आहे कालमापन पद्धती ती अस्तित्वात होती अधिक महिने मानले जात होते आणि हे अशा तऱ्हेचं दान अपूपांचं दान केलं जात होत. आता आपण अपूप म्हणजे काय मग अनर्से करतो तांदुळाच्याच पिठाचे त्याला भोक असतात. आता एखाद्या वस्तूमध्ये गोडवा टिकून राहावा म्हणून त्या भोकातून सुद्धा ती साखर त्याच्यात आत शिरत असते आणि त्यामुळे तो दीर्घकाळपर्यंत टिकावा म्हणून ती भोकाची वस्तू का द्यायची तर त्यासाठी द्यायची असते. आणि मग केवळ अनर्से नाही मग वड्या कोणी देतं कोणी काढू देतं पण एकूण काय तर गोड पदार्थ काहीतरी द्यावा जेणेकरून मनामध्ये भावना ज्या आहेत त्या गोड भावना मधुर असे आपण शब्द वापरतो की चांगल्या भावना मनात निर्माण व्हाव्या ते टिकू दे आणि स्नेह मैत्री प्रेम हे सगळं टिकावं यासाठी हे गोड वस्तूच असं 33 वस्तूंचं वाण दिलं जात असत.
0: नक्कीच. आणि आता अर्थातच जाणून घ्यायचंय 33 गोष्टींविषयी बोललो आपण अधिक मासाविषयी बोललो पंचांगाविषयी देखील तुम्ही माहिती सांगितली की पंचांग कसं पाहिलं जातं किंवा पंचांगाचं काय वैशिष्ट्य आहे त्याविषयी आपण बोललो. आता यापुढे अधिक महिना तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे 2029 मध्ये येणार आहे. अच्छा तर परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि मग पुढल्या आपला जो सण आहे त्याच्याकडे वळूया. प्रेक्षक हो आज आपण अधिक मासानिमित्त प्राध्यापिका मेधा सोमण यांना आमंत्रित केलेलं आहे. एक छोटीशी विश्रांती घेतोय पुन्हा भेटतोय. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ, आणि आज आपण अधिक मासानिमित्त प्राध्यापिका मेधाताई सोमण यांना आमंत्रित केलेलं आहे. मेधाताई, आता आपण गंगोत्सव, गंगावतरण याविषयी बोलूया, कारण गंगोत्सव आपण साजरा करतो, त्याची नेमकी कशा पद्धतीने तो साजरा केला पाहिजे आणि त्याचं महत्व काय आहे त्याविषयी थोडंसं सांगा.
1: आपण गंगोत्सव, त्यालाच गंगावतरण आणि त्यालाच गंगा दशहरा असंही म्हणतात. आणि ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदा ते ज्येष्ठ शुक्ल दशमी अशा 10 दिवस आपण हा गंगोत्सव करत असतो. मगाशी मी म्हटलं की ऋतू आणि सण उत्सव यांची सांगड आपल्या पूर्वजांनी, म्हणजे पूर्वीचे ऋषी मुनी आचार्य संत महंत यांनी कशी केलेली आहे, म्हणजे आपलं आरोग्य आणि मनाचा आनंद या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या सांगड घालून या सगळ्या सणांची योजना आपल्याकडे केली गेलेली आहे. तर आपण यावेळेला अधिक महिना असला तरी अधिक ज्येष्ठ आणि त्याच्या शुक्ल प्रतिपदेला गंगोत्सवाचा प्रारंभ आपण केला आणि दशमीला गंगोत्सवाची सांगता आपण केली. हा गंगोत्सव म्हणजे गंगेचा उत्सव, थोडक्यात नदीचा उत्सव. आणि नदी म्हणजे थोडक्यात पाणी आपल्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. पाण्याशिवाय आपण सजीव कोणीही, माणूस असू दे, पशु पक्षी झाडं वेली, कोणीही आपण जगू शकत नाही. आणि त्यामुळे पाण्याचं महत्व हे आहे. आणि त्यामुळे आपण गंगेचं म्हणजे थोडक्यात गंगेचा उत्सव म्हणजे नदीचा उत्सव तो करत असतो. या गंगोत्सवाच्या वेळेला आपण काय करतो तर गंगा नदी आणि मग गावामध्ये असेल ती नदी त्याची आपण पूजा करतो, नदीचं स्तोत्र म्हणतो. आता विश्वामित्र ऋषींनी नदी सूक्त लिहिलेलं आहे, कोणाला ते पाठ असेल तर त्याचं पठन केलं जातं. आचार्य शंकराचार्य आद्य शंकराचार्यांनी गंगाष्टक लिहिलेलं आहे, गंगा स्तोत्र लिहिलेलं आहे, ती स्तोत्र आपण म्हणतो. आणि गंगेसाठी जप जाप पूजा अर्चा हे सगळं आपण करत असतो आणि गंगेचा उत्सव साजरा करत असतो. पण गंगेचा उत्सव साजरा होत असताना गंगावतरण म्हणजे काय ते आधी आपण बघून घेऊ, म्हणजे विचार करूया त्याचा. आपण अवतरण म्हणजे अवाधिक तृ धातू आहे, तृ तरती असा धातू आहे, अवाधिक तृ अवतरती म्हणजे खाली येणे. आता गंगावतरण ह्याचा अर्थ काय, गंगा खाली येणे. आता गंगेचा उगम कुठे आहे, हिमालयात गंगोत्रीला. ही गंगोत्रीला उगम पावणारी गंगा ही जर सखल प्रदेशात आली तर तिचा उपयोग सगळ्या सजीवांना होऊ शकतो याचा विचार इक्ष्वाकू कुळातल्या राजांनी 1000 वर्षापूर्वी केलेला आहे. आणि सगर राजा, आपण नाव ऐकलेलं आहे इक्ष्वाकू कुळातला सगर राजा, या सगर राजांनी अश्वमेध यज्ञ सुरू केला आणि तो अश्वमेधाचा घोडा सगळीकडे पाठवायचा म्हणून राज्यातले सगळे काही त्याचे सैनिक, काही त्याचे पुढची पिढी किंवा इतर अधिकारी आणि प्रजाजन सैन्य असं ते सगळं निघाले आणि गेले. वाट बघितली, बराच काळ गेला तरी आले नाही परत. म्हणून त्या चौकशीला त्याचा मुलगा अंशुमन तो गेला इक्ष्वाकू कुळातला पुढचा राजा म्हणजे. तर तिथे गेल्यानंतर त्याला कळलं की कपिल मुनींच्या आश्रमामध्ये घोडा आहे अश्वमेधाचा. तो अश्वमेधाचा घोडा त्यांनी त्याला परत दिला, परंतु त्यांनी सांगितलं की जे सगळे जे बरोबर आलेले ते सगळे मृत झालेले आहेत, आता त्यांना पाणी द्यायला पाहिजे, त्यांना शांत करायला पाहिजे, तर यासाठी गंगेचं जे पाणी ते तुम्ही खालखालपर्यंत घेऊन यायला पाहिजे. मग याच्यासाठी सगर राजांनी सुरुवात केली आणि त्याच्या 60,000 प्रजाजन रात्रंदिवस मेहनत करत होते आणि गंगेला प्रवाह काढून देण्यासाठी, गंगोत्रीपासून येणारा तो प्रवाह खाली खाली आणण्यासाठी. आता आत्ताच्या काळात इतकी म्हणजे तांत्रिक यांत्रिक अशी आपल्याला साधन उपलब्ध आहे की एखादा डोंगर जरी हा करायचा असेल, उठवायचा, तरी एखादा सुरुंग लावला की डोंगर एका क्षणात तो सुरुंगाचा स्फोट झाला की डोंगर सगळा बाजूला होऊ शकतो. त्यावेळेला ही साधनं उपलब्ध नव्हती, त्यामुळे हातानी, मग ते हातोडा असेल किंवा काय असेल, म्हणजे अशा तऱ्हेची साधनं आणि त्याच्यातून ते दगड खडक फोडणं हे होतं आणि त्यामुळे 60,000 लोक कामाला लागलेले होते. आपल्याला म्हणते की गंगा शंकराच्या जटेतून आली. आता शंकराच्या जटेतून ह्याचा अर्थ काय तर हिमालयावर जी काही झाडी झुडप झाडं झुडप आणि अशा ज्या काही वेली आणि मोठे मोठे खडक त्या सगळ्यातनं मार्ग काढायचा म्हणजे त्या वेली किंवा ती झुडप ती झाडं बाजूला करायला पाहिजेत. खडक असतील तर ते खडक फोडायला पाहिजेत. दगड बाजूला करायला पाहिजेत. हे काम सगराच्या प्रजाजनांनी केलं. त्या पिढीमध्ये ते शक्य झालं नाही. त्याच्या पुढची पिढी म्हणजे राजा अंशुमन. या राजा अंशुमननी पण त्याचे पण असेच प्रजाजन सगळे कामाला लागलेले होते आणि त्यांनी पण रात्रंदिवस त्याच्या प्रजाजनांनी मेहनत केली. खाली खाली येत होती पण सपाटीपर्यंत येत नव्हती आणि मग ते पाणी खाली आणायचं म्हणून अंशुमननी प्रयत्न केले. त्याच्या पुढची पिढी म्हणजे राजा दिलीप. त्या दिलीप राजांनी प्रयत्न केले. त्याचे सुद्धा असेच प्रजाजन पिढ्या पिढ्या बदलत होत्या पण कुठेही कंटाळा नाही दिरंगाई नाही सातत्याने ते केलं. दिलीप राजांनी केलं असेच 50-60,000 लोक रोज कामाला लागत होते आणि त्यानंतरची चौथी पिढी म्हणजे भगीरथाची. आणि भगीरथांनी मग ती खाली खाली खाली पर्यंत ज्यांनी ज्यांनी प्रत्येक पिढीमध्ये काम पुढे पुढे जात होत पण सपाटीपर्यंत ते येत नव्हतं. भगीरथांनी ही चौथी पिढी त्यांनी सुद्धा त्याच्या प्रजाजनांना तिथे कामाला लावून ते सगळं करत करत पुढे नदी ही याच्यापर्यंत आली सपाटीला आली आणि मग ऋषिकेश वाराणसी प्रयाग ही जी सगळी हरिद्वार म्हणजे ही सगळी जी शहरं ही आता आपण म्हणतो ती त्यानंतर निर्माण झालेली आहे. आपल्याला माहितीये की मनुष्य वस्ती कुठे झालेली आहे तर नद्यांच्या काठावर नदीच्या ह्या काठावर नदीच्या त्या काठावर कारण पाणी मिळालं की आपोआपच तिथे धनधान्य विपुल निर्माण होऊ शकतं. शेती पिकते तिथे पशु पक्षी प्राणी माणसं यांना पाणी मिळतं आणि सगळं जीवन हळूहळू समृद्ध व्हायला लागतं. मग आपल्याकडे गंगेसाठी ह्या सगर अंशुमन दिलीप आणि भगीरथ या चार म्हणजे इक्ष्वाकू वंशातल्या ह्या चार राजांनी अविरत काम केलेलं आहे आणि त्यांची आठवण म्हणून आपण हा गंगावतरण हा जो सोहळा किंवा हा उत्सव करतो. आपल्याकडे नाव म्हणजे एक वाक्प्रचार पडलाय भगीरथ प्रयत्न. हे भगीरथ प्रयत्न म्हणजे काय तर अत्यंत प्रचंड प्रचंड कष्ट प्रचंड मेहनत आणि इक्ष्वाकू राजांचं हे महत्व आपल्याला इक्ष्वाकू वंश माहिती आहे. रघु वंश राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांनी तर केवढं मोठं काम हे ते तर आपल्याला माहितीच आहे. श्रीराम प्रभू रामचंद्रांचं काम आतंकवादाचा आतंकवाद त्या काळातला नष्ट होण्यासाठी केवढ्या मोठ्या मोठ्या दुष्ट राक्षसांचं संहार त्यांनी केलेला आहे. तर असं हे इक्ष्वाकू वंश आणि त्यांची आठवण या गंगावतरणाच्या निमित्ताने आपण करायला पाहिजे आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे म्हणून आपण हा गंगेचा उत्सव करत असतो. आता ह्याला गंगा दशहरा असंही म्हणतात. आपण बघतो ना आपल्याकडे जसे प्रत्येक माणसाच्या गुण आहेत तसे
0: अवगुण आहेत
1: अवगुण पण आहेत दोष पण आहेत. तर दशहरा याचा अर्थ काय रू हरती हरण करणे नाहीसे करणे 10 गोष्टींचं हरण करणं. आता 10 गोष्टींचं हरण करणं नाहीस करणं म्हणजे कोणते आपल्यामध्ये जे दोष आहेत असंख्य दोष आहेत पण त्यातले निदान काही दोष म्हणून गंगा दशहराच्या निमित्ताने गंगोत्सवाच्या निमित्ताने गंगावतरण उत्सवाच्या निमित्ताने आपण आपल्यातले 10 दोष दुसऱ्याचे दोष आपण
0: लगेच काढतो
1: पण आपल्यात काय दोष आहे. आपल्यात काही वेळेला अहंकार असतो आपल्यात बेफिकिरी असते आपल्यात आळस असतो द्वेष मत्सर असतो सुडाची भावना असते राग तर काय बघायलाच नको म्हणजे किती राग असतो. तर हे सगळे जे दुर्गुण आहेत ना एकदम नाही निघणार हळूहळू ते कमी करायला पाहिजे आणि कमी कमी करत मग ते हळूहळू नाहीसे होतात. गंगावतरण आणि गंगोत्सवाच्या गंगा दशहराच्या निमित्ताने आपण हे आपले दोष काढायला पाहिजे आणि यासाठी हा गंगा दशहरा उत्सव करायचा असतो. आता नवीन काळामध्ये हा उत्सव कसा करायचा तर गंगेचं नुसतं पूजन नाही करायचं. नद्या गावोगावी आहेत पण प्रत्येक ठिकाणी आपण बघतो की काठावर गंगेच्या काठी जी शहरं आहेत वसलेली, दोन तीन दिवस पाऊस पडला की लगेच पूर येतो, आणखी थोडा पाऊस पडला महापूर येतो. आणि आपली ही म्हणजे नद्यांच्या काठी असलेली शहरं ते तिथे घराघरातून पाणी शिरतं आणि मग इतकी वित्तहानी, मनुष्यहानी, प्राणहानी इतकी काही होते. मग हे आपल्याला थोडं टाळता येण्यातलं आहे, नक्की आहे. पूर्वी इतके महापूर येत नव्हते. आता असं होत आहे महापूर तर येतात, पण जानेवारी फेब्रुवारी होतोय तर पाण्याचा दुष्काळ. पुढचे चार महिने सुद्धा लोकांना इतकं दुष्काळात राहावं लागतं की पाणी मिळत नाही.
0: बरोबर,
1: ह्याच्यावर आता उपाय, गंगोत्सवाच्या निमित्ताने नुसती गंगेची पूजा, नुसती आरती नाही करायची, तर आपल्यातले पक्षीय मतभेद, राजकीय मतभेद, जातीभेद, धर्मभेद आणि कसले असतील हे सगळे भेद नाहीसे करायचे. आणि गावागावातून ज्या ज्या ठिकाणी गावाच्या बाजूनी नदी वाहते त्या गावातल्या लोकांनी, ज्या सामाजिक संस्था असतील, साहित्यिक असतील, सांस्कृतिक असतील, वैज्ञानिक असतील, या सगळ्या संस्थांनी एकत्र यायचं आणि नद्यांचा गाळ काढायचा, सरकारला मदत करायला बोलवायचं. त्यांच्याकडून काही साधनं जर मिळाली तर ती साधनं घेऊन लवकरात लवकर आपल्याला यांत्रिक पद्धतीने हा नद्यांचा गाळ काढता येईल. नद्यांमध्ये जे मोठे मोठे खडक दगड असले तर ते जर काढले, नदीची खोली जर वाढवली तर आपल्याकडे पुराचं प्रमाण कमी होईल. म्हणजे ज्या गावातून वाहते नदी तिथे जर का एक दोन किलोमीटर डावीकडे, एक दोन किलोमीटर उजवीकडे, असा चार पाच किलोमीटरचा किंवा त्याहीपेक्षा जास्त करता आला तर तो भाग नद्यांचं पात्र रुंद करायची आणि खोली वाढवायची. आणि असा जर आपण गंगोत्सव साजरा केला नव्या पद्धतीने, गावोगावी जर आपण केलं तर रूढी आणि प्रथा काय आहेत, हो तुम्ही आम्ही जे करतो त्या चांगल्या अशा असतील तर त्या पुढे पुढे पुढचे पण आचरण त्याचं करतात. आणि त्यामुळे अशा पद्धतीने आता जर सगळ्या जी काही तरुण पिढी आहे, काय म्हणतो आपण त्यांना, तर त्यांनी हे सगळं मनावर घेतलं तर एकत्रित तरुण पिढी आणि खूप ताकदवान आहेत आणि विचारी आहेत,
0: कल्पक
1: आहे आणि त्यांना आपल्या देशाच्या बद्दल अभिमान आहे, संस्कृतीचा अभिमान आहे. तर त्यांनी या तऱ्हेची अशी कामं सुट्टीमध्ये, परीक्षा झाल्यानंतर जी काही मे महिन्याची सुट्टी असते, एप्रिल महिना मोकळा असतो एप्रिल मे जून पर्यंत, तर त्यावेळेला सगळ्या या संस्थांनी एकत्र येऊन सगळ्या तरुण पिढीने हे असं काम केलं तर गंगावतरण, गंगा दशहरा, गंगोत्सव हा आपण केवढ्या मोठ्या आणखी चांगल्या रीतीने हा वर्षभर सुद्धा साजरा करू शकतो. आनंदी आनंद महापूर टळतील, दुष्काळ आपल्यातला टळू शकेल आणि एक चांगलं संपन्न सुखी जीवन आपण जगू शकतो.
0: आणि प्रत्येक शाळा महाविद्यालयामध्ये श्रमदान शिबिर
1: असतातच, तशी श्रमदानाची शिबिर त्यावेळेला घ्यावी नदीच्या काठावर. आणि आणखी एक की आपण जातो त्यावेळेला बाटलीतनं पाणी पितो, हरकत नाही, सोयीचं आहे, पण बाटल्या नदीच्या काठी टाकायच्या, कागद नदीच्या काठी टाकायचं हे आपण टाळावं. आपल्याला जागोजागी आता कचऱ्यासाठी
0: डबे
1: ठेवलेले असतात, त्या डब्यातून टाकावं. निर्माल्य असेल तर त्या निर्माल्य ठेवण्यासाठी सुद्धा कलश ठेवलेले असतात, त्या ठिकाणी निर्माल्य ठेवावं. म्हणजे अशा तऱ्हेने आपण स्वयंशिस्त लावून घेतली तर आपल्याकडे पर्यावरणाचं महत्व आपल्याला पटलंय तर आपण पर्यावरणाचं रक्षण करू शकतो. हे नदी आणि ह्याचे उत्सव जे करतो ना हे पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी आहे, निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे. आणि म्हणून अशा रीतीने हा उत्सव आपण साजरा करूया आणि तो अगदी त्या गंगेच्या 10 दिवसच करायला पाहिजे असं नाहीये, ते करावंच, पण त्यानंतर सुद्धा आपण तो करू शकतो.
0: तेव्हा नक्कीच आणखी एक अधिक मासामध्ये आता याच महिन्यात सण येणार आहे वटपौर्णिमा, त्याविषयी अधिक जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपण आज अधिक मास विशेष मुलाखतीमध्ये आमंत्रित केलेला आहे प्राध्यापिका मेधाताई सोमण.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण अधिक मासानिमित्त प्राध्यापिका मेधाताई सोमण यांना आमंत्रित केलेलं आहे. मेधाताई, आपण आता या महिन्यात आणखी एक सण येतोय, तो म्हणजे वटपौर्णिमेचा. त्याविषयी थोडस जाणून घ्यायचं आहे. वटपौर्णिमा तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, महिलांना विशेष कसं साजरी करावी आणि नवीन लग्न नववधूला तो फार असा उत्साहाचा दिवस असतो, कारण वडाला फेऱ्या घालणं आणि तेच आपण सगळं करतो. तर त्याविषयी थोडस माहिती सांगा की शास्त्रोक्त पद्धतीने कशी पूजा करावी आणि जे निज ज्येष्ठामध्ये हा सण येतो जे तुम्ही सांगितलंय, तर त्याविषयी थोडस.
1: ज्येष्ठ महिना आता अधिक महिना चालू आहे, पण आता त्यानंतर 15 जून नंतर निज ज्येष्ठ सुरू होईल आणि वटपौर्णिमा जी आहे ती निज ज्येष्ठ पौर्णिमेला आपण साजरी करणार आहोत. तर दरवर्षी वटपौर्णिमा स्त्रियांच्या कडून साजरी केली जात असते. वटपौर्णिमा म्हणजे वडाच्या झाडाची पूजा. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाविषयीची कृतज्ञता प्रत्येक सणाच्या निमित्ताने व्यक्त केलेली आपल्याला दिसते. म्हणजे आपण गणपतीचा उत्सव करतो तो सुद्धा मातीविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून आपण करत असतो. आता हा ज्येष्ठ महिन्यात झाडाच्या बद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करणं, ज्येष्ठ पौर्णिमा. आता वटवृक्ष हा आपल्याला माहितीये की म्हणजे शेकडो वर्ष, म्हणजे 100 वर्षापूर्वीचं वडाचं झाड वगैरे अशा रीतीने तो इतका पसरलेला असा असतो. त्यामुळे एक तर अशा वड म्हणजे हा त्या त्या गावाला आधार असलेला असतो. जसा कुटुंबाला एखादा आधार, तसा त्या त्या गावाला त्या त्या शहराचा तो आधार वृक्ष असतो. म्हणून वटवृक्ष म्हणजे अगदी एखाद्याला आधाराच्या बद्दल वर्णन करायचं असेल एखाद्या माणसाचं, तर लगेच हा ना आमच्या कुटुंबाचा वटवृक्ष आहे
0: आणि आमच्या कुटुंबाचा तुम्ही आहात. म्हणजे
1: सणांच्या बद्दल आपण बघतो, त्यावेळेला आपण बघतो की आपल्याकडे म्हणजे सगळ्या म्हणजे इतर ज्या अलौकिक व्यक्तिमत्व आहेत, दैवता आहेत, त्यानंतर वृक्ष आहेत, गायीची आपण पूजा करतो गोवत्स द्वादशी, बैल पोळा साजरा करतो म्हणजे बैलाविषयीची कृतज्ञता, झाडांच्या विषयीची कृतज्ञता म्हणून वटवृक्ष, किंवा आपण कुटुंबर वृक्ष वसुंधरा दिन तर साजरा करतो. तेव्हा हे जे कशासाठी, एक तर झाडांच्यामुळे हवा शुद्ध राहते, झाडांच्यामुळे थंडावा येतो, त्यामुळे पाऊस जास्त म्हणजे पावसाला अनुकूल असं वातावरण झाडांच्यामुळे होत असतं. म्हणून झाडं तोडायची नाही, झाडं वाढवायची हे आपण सांगत असतो. असे जे उत्सव आहेत ना, या उत्सवांच्या निमित्ताने खरं म्हणजे पर्यावरणाचं महत्व आणि निसर्गाचं रक्षण प्रत्येक माणसाने प्रत्येक काळामध्ये कसं करायला पाहिजे ते खरं म्हणजे अशा सण उत्सव व्रतांच्या निमित्ताने सांगितलेलं असतं. आणि मग ते पटावं म्हणून त्याला एक धार्मिक अशी एक जोड दिलेली आहे. आणि म्हणून आता ही जी वटवृक्ष म्हणजे वटपौर्णिमेची कथा आहे, ही म्हणजे एक सत्यवान सावित्री यांची कथा आहे. सावित्री ही अतिशय चतुर, समयसूचक, बुद्धिमान आणि म्हणजे तेजस्वी आणि स्वतः कष्ट करण्याची मेहनती अशी असलेली ती एक अश्वपती राजाची म्हणजे राजकन्या आहे ती खरं म्हणजे. आणि तिचा ज्या वेळेला लग्नाचा विषय निघतो तेव्हा म्हणजे त्या काळात सुद्धा स्त्रियांना मुलींना आपला पती स्वतः निवडण्याची तेवढं स्वातंत्र्य होतं. आणि म्हणून तिला अश्वपती राजा एकटी एक मुलगी, तर तुझ्या मनासारखा पती तुला मिळू दे. आणि म्हणून ती निघते आणि निघते त्यावेळेला तिच्या बरोबर वयस्कर असलेले असे अमात्य काही वयस्कर स्त्रिया अनुभवी, त्यानंतर इतर कार्य म्हणजे त्यांच्या ज्या मंत्रिमंडळातले काही मंत्रीगण आणि प्रजाजन नातेवाईक असे नोकर चाकर असं ती सगळ्या रथातून निघालेली असते आणि प्रत्येक शहरात न किंवा अशी जाते. पण एखाद्या राजपुत्र बघितल्यानंतर नाही, मला ऐशारामात राहणारा नको, मला मेहनती पाहिजे, आणखी जाते, पुढे पुढे जात असते आणि एका आश्रमात येतात. त्या आश्रमात आल्यानंतर त्या आश्रमामध्ये द्युमत्सेन राजा तिथे असतो आणि हा द्युमत्सेन राजाचा सत्यवान नावाचा मुलगा. द्युमत्सेन हा पराभूत राजा असतो. एक तर तो अंधही आहे आणि पराभूत झालेला राजा, त्यामुळे सत्यवान आश्रमातन बाहेर जातो आणि तिने बघितलेलं असतं ते की तो वनात जातो आणि उदरनिर्वाहासाठी लाकडं फोडून आणतो. एक राजपुत्र आता लाकडं फोडून आणायची, कारण काय स्वयंपाक पाणी जे करायचं त्याच्यासाठी आता गॅस वगैरे सगळं असेल, त्या काळात ते नव्हतं, त्यामुळे लाकडांवर स्वयंपाक केला जात असे. ती लाकडं आणायची आणि काही विकायची आणि त्याच्यातून मिळालेलं जे काही असेल त्याच्यातून उदरनिर्वाह करणं, स्वावलंबनाने जगणं, आणि हे सगळे कष्ट तिने बघितले आणि अतिशय तेजस्वी देखणं व्यक्तिमत्व आणि तेजस्वी, त्यामुळे ती तिथेच तिचं जे काही जी मोहीम असते थांबवते आणि घरी येऊन सांगते की असा असा हा जो आहे द्युमत्सेन राजांचा मुलगा याच्याशी मला विवाह करायचे. वडिलांना असं वाटतं अरे तो पराभूत राजा, आणि त्याला त्यांच्याशी कशाला ना त्याच्याशी विवाह नको. ती म्हणते नाही मला त्यांच्याशीच विवाह करायचंय, नाही तर मी करणार नाही. आता इतकी लाडकी मुलगी, शेवटी ते विवाह करायला तयार होतो राजा आणि तिचा विवाह होतो. पण त्याला एक असतं की एक वर्ष नाही होत आहे तो अतिशय लाडकी सासू सासऱ्यांची, पतीचं सगळं व्यवस्थित करत असते, सासरी सगळ्यांचं जे की करायचं त्याप्रमाणे ती काम करत असते आणि वर्ष नाही होत आहे तो त्याला सांगितलं जातं भविष्यवाणी अशी की याला वर्ष होत आहे नाही होत आहे तो ह्याला मृत्यू येणार आहे. ती घाबरत नाही, पण ती ते दिवस जसे जसे जवळ येतात तसे तसे ती काळजी त्याची घेत असते तब्येतीची वगैरे. आणि मग ज्यावेळेला तो जंगलात लाकडं तोडायला जायला लागतो, दोन तीन दिवस राहिलेले असतात, ती म्हणते मी पण येणार आणि मग ती हट्ट करून त्याच्या बरोबर जाते. आणि तो जो दिवस असतो त्या दिवशी तो लाकडं फोडायला लागतो उन्हात आणि त्यानंतर त्याला एकदम चक्कर येते आणि तो खाली असं पडतोय तो ती पटकन त्याला सावरते आणि त्या उन्हातून ती ह्या वडाच्या झाडाखाली आणते. आपल्याला माहिती की वडाच्या झाडात का पार असतो, तिथे ती बसते, त्याला मांडीवर डोकं ठेवते आणि तो झोपतो. आणि झोपलेला चक्कर आलेली म्हणा किंवा शुद्ध नसते तशी, पण तात्काळ ती घाबरत नाही. कोणी नसतं जवळपास, पण लगेच झाड पाला आणून तिथे काय जे पाणी मिळालं असेल नसेल पण झाडाचा रस जो काही तिला मिळतो ते घालते, थोडीशी फळं काही असतील त्या फळांचा रस घालते आणि थोडासा तो असा चावून लागते, पण तरी सुद्धा तो काही पुरा असा स्वाद झालेला नसतो. आता तिला वाटतं की आता यमदूत येणार आणि ह्याला घेऊन जाणार आणि म्हणून ती इतक्या यांनी ते सगळं त्याच्या तब्येतीची काळजी घेतेच. आताची पत्नी असती तर तिने काय केलं असतं, तात्काळ तिने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं असतं आणि तब्येत तिच्यासाठी जे काही उपचार करायला पाहिजे ते उपचार केले असते. त्या काळात हे नव्हतं काय, त्यामुळे आजूबाजूला जी काही झाडं झुडप जी होती त्याचा रस काढून देणं, त्याचे काही फळं असतील ती फळांचा रस काढून असं खाय तसं ती देत होती. आणि एकीकडे

0: बघता आलं पाहिजे. आता एकाच स्वरामध्ये अशा दोन गोष्टी मागते. परत तिला आणखी तो म्हणतो की तू वर माग. ती म्हणते की माझा पती हा जो आहे या पतीपासून मला पुत्रलाभ झाला पाहिजे. त्याबरोबर तिची ती चाणाक्ष वृत्ती की मला पुत्रलाभ पाहिजे आणि तो सुद्धा तो म्हणाला दिला नाही या पतीपासून पाहिजे. आता या पतीपासून पाहिजे म्हणजे त्याला सजीव करायला पाहिजे. आणि त्यामुळे ते त्याची तिची तिची समय सूचकता तिची बुद्धिमत्ता चातुर्य हजरजबाबीपणा कशी उत्तरं देते ती त्याला नम्रपणे हे सगळं बघितल्यावर तिला तो वर तो देतो. आणि हळूहळू हा सत्यवान थोडा सावध सावध व्हायला लागतो. ती त्यानंतर तो तिथेच जरा विश्रांती त्याला मिळाल्यानंतर तो चांगल्या तऱ्हेने बसतो. बसल्यानंतर आपोआप त्याला उशिरा घरी येतात. काळजी वाटते सगळ्यांना अजून आला नाही अजून आला नाही. पण ती घरी नेते आणि इकडे बघते तर आपल्या सासऱ्यांना दृष्टी आलेली असते. त्यांना राज्य त्यांचा आता परत मिळेल या तऱ्हेनी त्यांच्यात आशा निर्माण झालेली असते. कथा आहे ही पण आपल्याला माहितीये की सातत्य बुद्धिमत्ता चातुर्य मेहनत या सगळ्या जर गुण आपल्यात असतील तर अशक्य गोष्टी सुद्धा आपण शक्य करू शकतो. ही सावित्री जी आहे ह्या सावित्रीची कथा ह्या वटपौर्णिमेच्या कथेला जोडलेली आहे वटपौर्णिमेच्या पूजेच्या दृष्टीने. तर स्त्रियांनी कसं असायला पाहिजे? एक तर आपल्या सासरच्या माणसांना सांभाळायला पाहिजे. कारण तिने सासऱ्यांना दृष्टी द्या राज्य द्या हा पैरावर मागितला तो सासऱ्यांसाठी मागितला. आपली माणसं जी आहेत ती सासरची माणसं यांची काळजी नव्या लक्षण होऊन सासरी गेलेल्या मुलीने घ्यायला पाहिजे. दुसरा वर मागितला पतीसाठी आणि आपले सगळे सण जे आहेत ना ते सौभाग्य मिळावं सुसंपन्नता मिळावी सासरी याच्यासाठी ती सगळी व्रत आणि ही केली जात असतात. नवीन आलेल्या मुलीने हे सगळं करावं अशी अपेक्षा असते कारण त्यानिमित्ताने ती सासरच्या माणसांशी जोडली जाते रुळते आणि आपोआपच आनंदी राहते. आनंदी राहिले की सगळंच काही पुढे चांगलं होत असतं. तर अशी ही सत्यवान सावित्रीची कथा याला जोडलेली आहे. आता आपल्याला माहितीये ही सावित्री पुढे सावित्री देवी ती आचार्या झाली आणि तिच्याच आश्रमातून गार्गी सारखी ब्रह्मवादिनी स्त्री ही अशा कितीतरी विद्यार्थिनी तिने तयार केल्या. गार्गीनी मैत्रेयीला मैत्रेयी तिची विद्यार्थिनी तेव्हा अशी ही सावित्री. आणि आता स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्योतिबा फुल्यांची ही सावित्री देवी त्या सावित्री देवीनी आताच्या ह्या काळामध्ये सगळ्या स्त्रियांना पुन्हा शिक्षण जे मधल्या आक्रमणाच्या काळामध्ये स्त्रिया मागे पडल्या होत्या आणि त्यांचं शिक्षण आणि त्यांची सगळीच प्रगती खुंटली होती ती आताच्या ह्या सावित्रीबाई फुल्यांनी ती परत त्याची पायभरणी केली पायाभरणी आणि त्यांनी कष्ट करून हा एक प्रथा पद्धती सुरू केली. आणि त्यामुळे अशा ह्या सावित्री देवींना सगळ्यांना वंदन आपण करायला पाहिजे आणि हा वटपौर्णिमेचा सण आपण साजरा करायला पाहिजे. हा सण म्हणण्यापेक्षा हे व्रत आहे.
1: व्रत
0: हा वटपौर्णिमेचं हे व्रत. आता ह्याच्यातून निसर्गाचं सुद्धा कसं पर्यावरणाचं महत्व आपल्याला की असे वृक्ष शहराशहरातून लावले गेले पाहिजे आणि जे काही जुने वृक्ष असतील रस्ता रुंदीकरणामध्ये ते तोडता कामा नये. काहीतरी तिथून बाजूला त्याची काही जर रचना करता आली तर दुसरीकडे तो जर का लावता आला तसाच्या तसा तर तसा आपण तोडणं सोपं आहे. परंतु असे वृक्ष जगवणं त्याचं रक्षण करणं हे कठीण काम आहे. परंतु आताच्या काळामध्ये वृक्ष तोड न करता असे वृक्ष हे जास्तीत जास्त त्यांचं संवर्धन केलं पाहिजे आणि त्या वृक्षांच्या मुळे आपल्याला सावली मिळते त्याच्यामुळे हवा थंड राहते त्याच्यामुळे पाऊस पडतो म्हणजे हे जलचक्र प्राणवायू मिळतो. हे जे जलचक्र जे आहे ते जलचक्र चांगलं चालण्यासाठी नियमित चालण्यासाठी या सगळ्यांचा उपयोग होतो. आपल्या सणांची रचना ही अशी केलेली आहे आणि निसर्गाचा निसर्गाविषयी कृतज्ञता

0: व्यक्त करणं, निसर्गाचं रक्षण करणं, त्यातल्या सगळ्या घटकांचं संवर्धन करणं, याचं जतन करणं, यासाठी हे सण उत्सव व्रत ही अशी प्रत्येक महिन्याच्या बहुतेक आपल्याला दिसून येते. आणि त्याचा आज आपण मुद्दाम हा सावित्रीच्या कथेतून आपण हा मुद्दाम विचार केलेला आहे. हा आपल्याला नक्की पटेल आणि तरुण मुलांनी याचा विचार करावा. आणि वट सावित्रीचा किंवा वट पौर्णिमेच्या निमित्ताने आता पुरुषांनी सुद्धा तरुण मुलांनी सुद्धा झाडं लावणं, झाडं जगवणं आणि झाडांचं संवर्धन करणं हा एक नवीन अशी प्रथा सुरू करायला हरकत नाही.
1: नक्कीच. तर मेधाताई, आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि अधिक मास आणि वटपौर्णिमा या दोन्ही सणांविषयी आपण खूप छान उपयुक्त अशी माहिती दिली, त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद. प्रेक्षक हो, आमचा अधिक मास विशेष कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते. पुन्हा एकदा मेधाताई सोमण आणि आरजे तेजस्विनीकडनं तुम्हाला अधिक मासाच्या मनपूर्वक खूप हार्दिक शुभेच्छा आणि नवीन एका विषयासह पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोवर मी आरजे तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

कल्याणपूर. हा आवाज मी पहिल्यांदा कधी ऐकला? ज्यांच्या घरात गाणं ऐकलं जातं त्या घरातल्या प्रत्येकाचा हाच अनुभव असेल. आपले आई वडील, काका काकू, मामा मावशी, आजी आजोबा जसे आपल्यावर कळत नकळत संस्कार करतात, तशीच ही साहित्यिक, कवी, गायक मंडळी. या विभूतींबद्दल माझ्या मनात लहानपणापासूनच फार श्रद्धा आहे. जाता जाता सहजपणे किती मौल्यवान संगीत साहित्य आपल्यापर्यंत पोहोचवून उत्तम गाणं असं असतं हे संस्कार करून जातात. या अनेक थोर मंडळीतील एक महत्वाचं नाव म्हणजेच सुमन कल्याणपूर. रेडिओवरील सकाळच्या प्रभात वंदन पासून ते रात्री उशिरापर्यंत प्रसारित होणाऱ्या अनेक हिंदी मराठी गीतांमधून आपल्या आवाजातील गोडवा, सात्विकता, मार्दव या गुणांनी शांत नंदादीपासारख्या उजळलेला आवाज म्हणजे सुमन कल्याणपूर.

सुमन म्हणजे फूल किंवा सुंदर स्वच्छ मन. तसाच आवाज पौर्णिमेच्या रात्रीच्या शीतल चांदण्याला जर आवाज मिळाला तर कसा असेल? टवटवीत मोगऱ्याच्या फुलांच्या सुगंधाचा दरवळ कसा असेल? कोकणात येणारी सुरंगीची फुलं असतात ना, वर्षानुवर्ष त्यांच्यातील सुगंध टिकून राहतो आणि त्यांचा उपयोग फक्त वधू वरांच्या हारासाठी करण्यासाठी करतात. त्या सुरंगीच्या फुलांच्या दीर्घकाळ टिकणाऱ्या मंद सुवासासारखा आवाज ऐकणाऱ्याला त्याच्या अनेक सात्विक नात्यांची आठवण करून देणारा, धरून ठेवणारा आवाज. खास भावसंगीत पार्श्वगायन करण्यासाठीच काही आवाजांची निर्मिती झालेली असते. सुमनताईंचा आवाज खास तसाच, अतिशय तरल, प्रचंड सुरेल, अत्यंत लवचिक, गोड, स्पष्ट, शुद्ध उच्चारांचं लेणं लाभलेला, उत्तम रेंज असणारा. अशी अनेक वैशिष्ट्य घेऊन जेव्हा हा आवाज प्रकट होतो तेव्हा संगीतकारांना आपल्या चालीचं सोनं झाल्याचं समाधान मिळतं. सुरेल आवाजासोबत गीतामधल्या भावभावना व्यक्त करण्याचं सामर्थ्य असल्याशिवाय भावसंगीत गाणं अशक्यच आहे आणि हे सामर्थ्य येतं आवाजातील लवचिकतेमुळे, भावना प्रधान स्वभावामुळे. गीतातील भावनांचा आविष्कार मोकळेपणानं करता येण्यासाठी सच्चा सूर सुद्धा ठराविक तंत्रानं लावावा लागतो, तोही एक मोठा अभ्यास.

सुमनताईंच्या तोंडी स्त्री जीवनातील प्रत्येक भूमिकेतील गाणी आहेत. उदाहरणार्थ, रे क्षणांच्या संगतीने मी अशी भारावले, जिथे सागरा धरणी मिळते, एकदाच यावे सखया तुझे गीत कानी, सहज तुला गुपित एकच सांगते दुपारी, अशा गाण्यांमधून सुमनताईंच्या आवाजातून प्रेयसी ऐकायला मिळते. शब्द शब्द जुळवून वाचिते तुझ्या मना, अरे संसार संसार कशी करू स्वागता, संसार मंदिरिया आता उणे न काही, असावे घर ते अपुले छान, या गाण्यांमध्ये एक पत्नी समोर येते. शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी, पाखरा जा दूर देशी, विसरशील तू सारे, झिमझिम झरती श्रावण धारा, तुला ते आठवेल का सारे, अशा गीतांमधून आपल्याला विरहिणी दिसते. दीपका मांडिले तुला सोनियाचे ताट, लिंब लोण उतरू कशी असे दूर लांब तू, उठा उठा चिवताई सारीकडे उजाडले, ही गाणी गाणारी सुसंस्कृत सौम्य आश्वासक अशी आई दिसते. सुमनताई अशा विविध भूमिकातून आपल्याला चौफेर दिसू लागतात आणि आपल्या सुंदर सुचिरभूत वावरानं मराठी भावसंगीत समृद्ध करून जातात.

वा आवाजाचा पोत सांभाळत गीताचा परिपूर्ण अनुभव देणारा हा आवाज. गाण्याचं सौंदर्य खुलवणारं आणखी एक महत्वाचं आयुध म्हणजे गायक गायिकेच्या गळ्याची फिरत. जन्मजात गळ्यात असलेली फिरत, स्वरांचा स्वर, लगावांचा अंदाज, त्याची समज ही परिश्रमाने जपावी लागते. त्याही पुढे जाऊन गाण्याचं सौंदर्य खुलवताना गळ्यातील फिरत किती, कुठे आणि कशी वापरायची ही खरी कसोटी असते. सुमनताईंच्या गळ्याच्या उत्तम क्षमतेबरोबरच त्यांची बौद्धिक क्षमताही प्रत्येक गाण्यात दिसून येते. गाण्यात येणाऱ्या छोट्या छोट्या मुरक्या, त्यांना मिळालेला अवकाश, तो वापरण्याची सुमनताईंची हुशारी, एखादी मोठी तान घेताना तिचं वजन पेलणं, यातून गाण्याचं सौंदर्य वाढवणं, संगीतकाराच्या मनातील गाण्याचं चित्र आपल्या आवाजानं परिपूर्ण करण्याचं एक विलक्षण कसब त्यांच्या आवाजात जाणवतं.

गोष्टींचा खजिना घेऊन आले आहे मी. मे महिन्याची सुट्टी आली लागली आहे मुलांनो, तुम्ही खूप मजा करत असाल. तुमचा वेळ चांगल्या गोष्टी ऐकून अजून मजेत जावा असे तुम्हाला वाटते ना. प्रत्येक पालकांना आपल्या मुलांमध्ये चांगले गुण रुजावे असे वाटत असते. त्यासाठी त्यांना चांगल्या पुस्तकाची बोधकथेची गरज असते. सकारात्मक बोधकथा मुलांनी वाचल्या तर त्यातून चांगला संदेश मिळतो. चला तर मग मी आता तुम्हाला काही गोष्टी सांगते. माझ्या पहिल्या गोष्टीचं नाव आहे ससा आणि लांडगा. एक लांडगा जंगलात भुकेने फिरत होता, पण त्याला शिकार मिळत नव्हती. फिरता फिरता एका झाडाच्या डोलीत त्याला एक ससा बसलेला दिसला. लांडगा आपल्या दिशेने येतो हे पाहून सावध होऊन ससाने डोलीतून टुंकण उडी मारली आणि जो जोरात पळस सुटला. लांडगाही त्याच्या मागे पळू लागला. ससा जोर जोरात पळत पुढे पळत होता आणि लांडगा त्याच्या मागे पळत होता. पण लांडगा आधीच भुकेला होता, पळून पळून तो थकून गेला. मग झाडाखाली विश्रांतीसाठी बसला. हे सर्व एक कावळा झाडावर बसून पाहत होता. त्याने खवचटपणे लांडग्याला विचारले, काय हे एवढासा ससा तुझ्या हाती लागत नाही, असं झालं तर तुझा धाक कसा राहील? त्यावर स्वतःची बाजू सावरत लांडगा म्हणाला, सशाला जीवाची भीती होती म्हणून तो जीवानिशी धावत होता. मी त्याला सोडून दिले. दुसऱ्याचा चांगला होण्यासाठी स्वतःचा तोटा झाला तर तो सोसायला हवा नाही का? या गोष्टीचा बोध आहे स्वार्थापेक्षा परमार्थ श्रेष्ठ. माझी दुसरी गोष्ट नक्कल पडली महागात. एका पवित्र जागी एका व्यापाऱ्याने मंदिर बांधायचे ठरवले. मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली. लाकडाचे काम सुरू झाले. काही सुतार रोज कामाला येत असत. मोठाले झाडांचे उणके कापून त्याचे काम चालू असे. समोरच असलेल्या झाडावर एक माकडाची टोळी राहत होती. त्यातील काही माकडे फारच उद्योगी होते, म्हणजे द्वाड होती. एक दिवस दुपारच्या वेळे सर्व सुतार जेवून विश्रांतीसाठी नदीकाठी गेले. ते पाहून माकडे हळूच खाली उतरले आणि कामाच्या ठिकाणी गेले. तेथे झाडाचे खोड होते, अर्धे कापून ठेवलेले. कापलेल्या भागात त्यांनी पाचर म्हणजे लाकडाचा मोठा तुकडा, तो घालून ठेवला होता. एका माकडाने ते पाहिले आणि त्या खोडावर जाऊन बसले. सुताराप्रमाणे ते पाचर काढू लागले. वृद्ध माकडाने तसे करू नको असे त्याला सुचवले, पण त्याने तिकडे लक्षच दिले नाही, कारण तो होता द्वाड. पाचर काढून तो ओढू लागला. त्याबरोबर लाकडाची फट बंद झाली आणि माकडाची शेपटी त्यात अडकून पडली. आता तो जोरजोरात ओढू लागला. या गोष्टीचा बोध आहे, दुसऱ्याची अक्कल नक्कल करायला गेले तर स्वतःचीच फजिती होते. माझी तिसरी गोष्ट आहे साधू व गवळण. एका गावात एक साधू राहत होता. लोक त्याचा फार आदर करत असे. त्या गावात एक गरीब गवळण दूध विकायला येत असेल. ती गावात आल्यावर आधी साधूला दूध आणून देत असेल. एके दिवशी तिला उशीर झाला. साधूने कारण विचारले. ती म्हणाली, आज नदी पार करायला ना उशिरा मिळाली. साधू हसून म्हणाले, ईश्वराच्या नावावर लोक संसार सागर पार करतात आणि तुला नदी पार करायला नाव लागते. तुझ्या ईश्वरावर विश्वास नाही का? त्या भोळ्या गवळणीला खूप वाईट वाटले. दुसऱ्या दिवशी पहाटेच ती साधूच्या आश्रमाच्या दारावर येऊन पोचली आणि साधूला हाक मारू लागले. साधू झोपलेले होते. त्यांनी झोपेतून दार उघडताच तिला पाहून ते हैराण झाले. आज लवकर कशी आली असे त्यांनी विचारताच ती म्हणाली, महाराज तुमच्या उपदेशाने माझे काम
झाले, नावेची समस्या आता कायमची मिटली आणि रोजचे भाडे पण वाचले. आपल्या सांगण्यानुसार ईश्वराचे नाव घेतले व मी नदी पार करून आली. या गोष्टीवर साधूचा मात्र विश्वास बसला नाही. तो म्हणाला, चला आता ही जायला निघाल्यावर हिच्या मागोमाग जावे. मग तो तिच्या मागे मागे परत नदीच्या दिशेने आला. ती नदीतून जाऊ लागली. साधी सुद्धा त्या नदीतून जाऊ लागला, पण पाण्याची पातळी आता मात्र वाढू लागली आणि त्या पाण्यामध्ये साधू पडला. मग तो ओरडू लागला, वाचवा वाचवा. गवळणी त्याला पाण्यातून बाहेर काढले व विचारले, तुम्ही आपल्याच उपदेश अंमलात आणून जर ईश्वराकडे प्रार्थना केली असती तर तुम्ही नदी पार करू शकला असता. या गोष्टीचा बोध काय आहे? दृढ निश्चयाने सर्व काही साध्य होते. आवडली का गोष्ट? आता माझी पुढची गोष्ट, आत्मनियंत्रणाचे महत्व. एक जिज्ञासू वृत्तीचा मुलगा होता. तो कोणतीही गोष्ट खूप शिकण्यास तयार असेल, कुठलीही गोष्ट त्याला शिकायला तो तयार असेल. त्याने धनुष्यबाण कसा बनवायचे हे शिकून घेतले, नाव बनवायची ते शिकून घेतले, घराचे बांधकाम बासरी बनवणे हे सर्व तो शिकून घेतले, त्याने शिकून घेतले. या सर्व गोष्टीत तो निपुणच झाला, पण त्याच्यात मात्र अहंकार आला. त्याच्या मित्रांना तो सांगे, या जगात माझ्या इतका प्रतिभावंत कोणी नसेल. एकदा त्या शहरामध्ये बुद्धांचे आगमन झाले. त्यांनी जेव्हा मुलाची कला व अहंकार या दोन्ही बाबतीत ऐकले तेव्हा त्यांनी ठरवले की आता याच्याकडून आपण काहीतरी शिकून घ्यायचे आणि याला पण काहीतरी धडा शिकवायचा. आणि मग सर्वात श्रेष्ठ कला कुठली असेल तर ती शिकायची त्यांनी ठरवले आणि ते त्याच्याकडे गेले. मग मुलांनी विचारले, तुम्ही कोण? बुद्ध म्हणाले, शरीरावर नियंत्रण ठेवणारा माणूस आहे मी. मुलाने त्यांना खुलासा विचारला, खुलासा म्हणजे अर्थ विचारला. बुद्ध म्हणाले, जो धनुष्यबाण वापरतो त्याला त्याचा वापर माहित असतो, जो नाव हाकतो, जो घराचे बांधकाम करतो त्याला ते पण काम माहित असत, पण जो ज्ञानी आहे तो स्वतःवर नियंत्रण ठेवत असतो. मुलांनी विचारलं, ते कसे काय? बुद्ध म्हणाले, जर कोणी प्रशंसा केली तर अभिमानाने ताठ राहायचे नसते, म्हणजे गर्व करायचा नसतो, तसेच कोणी निंदा केली तर शांत बसायचे असते आणि अशीच व्यक्ती नेहमी आनंदी असते. मुलाला आता मात्र जाणीव होते की सर्वात मोठे कौशल्य तर स्वतःला नियंत्रणात ठेवण्याचे असते. या गोष्टीचा बोध आहे, समभाव अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला आनंदी ठेवतो. माझी पुढची गोष्ट आहे मानवता. जगाच्या मोहपाशातून विरक्त होऊन एक संत आपल्या कुटीत ईश्वराचे चिंतन करत कंदमुळे खाऊन आनंदाने जगत होते. ते कुणालाही भेटत नव्हते आणि कुणी त्यांच्याकडे जात नव्हते. एके दिवशी संत खूप आजारी पडले. लोकांनी त्यांच्यावर बरेच उपचार केले परंतु काही यश आले नाही. अखेरीस त्या संतांनी देह सोडला. मृत्यूनंतर ते स्वर्गात गेले. स्वर्गात गेल्यानंतर त्यांना तिथे देवदूताने सोन्याचा मुकुट घातला. तिथे दुसरे पण एक संत होते. त्यांच्या डोक्यावर मात्र हिरे जडित मुकुट होता. ते पाहून सोन्याचा मुकुट घालणाऱ्या संतांना दुःख झाले. त्यांनी देवदूताला विचारले, मी असं काय केलं की मला माझ्या दृष्टिकोनातून मी कुठे कमी पडलो की मला सोन्याचा मुकुट आणि या संतांना हिऱ्याचा मुकुट असा भेदभाव का झाला? तेव्हा देवदूत म्हणाला, तुम्ही पृथ्वीवर हिरे माणके दिली नाहीत, तेव्हा इथे कुठून मिळणार तुम्हाला हिरे माणकाचा मुकुट? संतांनी विचारले, मग या संतांनी दिले होते का? देवदूत म्हणाला, हिरे माणके म्हणजे अश्रू जे त्यांनी संसार करताना गाळली होते.
जगात घडणाऱ्या प्रत्येक वाईट गोष्टीबद्दल त्यांना वाईट वाटत असे आणि त्यांच्या डोळ्यातून तेव्हा अश्रू गळत असे. मात्र तुम्ही काय केले? संत म्हणाले, मी कशाला अश्रू गाळू? मी तर ईश्वर भक्ती आणि स्नेह यातच खूप आनंदी होतो. मला कधी दुःख असं जाणवलंच नाही. देवदूत म्हणाला, तुम्हाला ईश्वराचा स्नेह मिळाला, म्हणूनच तुम्हाला ईश्वराने सोन्याचा मुकुट दिला. आणि दुसऱ्या संतांनी काय केलं? लोकांनीच हिरे माणके दिली त्यांना. पहिल्या संताला स्वतःची चूक समजली आणि ते स्वतःमध्येच गुंतून राहिले. त्यांना सभोवतालचे दुःख कधी दिसलेच नाही. आता मात्र त्यांची इथे निराशा झाली.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM वर मी आरजे तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, अधिक मास आहे आणि त्यानिमित्त अधिक मासाच्या सगळ्यांना शुभेच्छा देऊया. आणि त्यासाठी आपण खास पाहुणे आमंत्रित केलेले आहेत. खरं तर आता ते पाहुणे राहिले नाहीयेत, आता मला वाटतं आचार्य 90 FM च्या कुटुंबाचाच ते भाग झालेले आहेत. तर प्राध्यापिका मेधा सोमण मॅडम आज आपल्या सोबत आहेत. मेधाताई नमस्कार.
1: नमस्कार,
0: मनपूर्वक स्वागत तुमचं आणि तुमचा कृपा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी सतत राहू दे अशीच तुम्हाला विनंती करते आणि तुमचं स्वागत करते. आज अधिक मासाविषयी मेधाताई आपल्याला सगळं समजावून सांगणार आहेत आणि अर्थातच त्यांची जी ऋतू सण उत्सव व्रते हे

0: त्यांचं पुस्तक नवीनच प्रकाशित झालेलं आहे अशोक समळे सर यांच्या हस्ते, तर तेही तुम्ही आवर्जून विकत घ्यावं आणि वाचावं अशी मी सगळ्यांना विनंती करते. त्यामध्ये तुम्हाला ऋतू सण यांची माहिती मिळेलच, पण पारंपरिक पद्धतीने आपल्या संस्कृतीचं जतन करण्यासाठी सण उत्सव कसे साजरे करावे याचं अमूल्य मार्गदर्शन या पुस्तकातून तुम्हाला मिळू शकतं. तर आज मेधाताई खास अधिक मासानिमित्त आलेले आहेत. अधिक मासाच्या तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. गुरुजींनाही नमस्कार सांगा आणि अर्थातच आता जाणून घेऊया. थोडक्यात आपण थोडं भारतीय संस्कृतीविषयी बोलूया आणि नंतर मग आपण अधिक मासाकडे वळूया.
1: नमस्कार. 90 FM या चॅनलवर मी नेहमीच येते, त्यामुळे मी पाहुणी नाही. आता मी एका चॅनलचाच एक आता सदस्य मी तुमच्या सगळ्यांच्याच कुटुंबात आता खरी म्हणजे आपलं सगळ्यांचं एक कुटुंब आहे. त्या सगळ्यांना आधी अधिक महिन्याच्या शुभेच्छा देते. 17 मेला जरी अधिक महिना सुरू झाला असला तरी 15 जून पर्यंत अधिक महिना अजूनही चालू आहे आणि त्याबद्दलची एक माहिती, कारण दर साधारणपणे 3 वर्षांनी अधिक महिना येत असतो आणि म्हणून त्याची माहिती आधी आपण घेऊया. पण थोडं संस्कृती विषयी आधी आपल्याला बघायला हरकत नाही, कारण आपली भारतीय संस्कृती ही प्राचीन आहे, सगळ्या जगामधली प्राचीन संस्कृती. आणि आपल्या संस्कृतीची जी वैशिष्ट्य आहेत ना ती वेगळी आहेत. म्हणजे एक म्हणजे आपली संस्कृती यज्ञ दान तप याच्यावर अवलंबून आहे आणि हीच आपली महत्वाचं खरं म्हणजे एक विचार आहे. आता यज्ञ ह्याचा अर्थ नुसतं समिधा घालणं आणि हवन करणं एवढाच त्याचा अर्थ नाहीये. तर यज्ञ ह्याचा अर्थ स्वतःचं कर्म निरपेक्ष बुद्धीने करणं. थोडक्यात काय तर त्याग करणं. आणि त्यामुळे आपली संस्कृती त्यागावर अवलंबून आहे. दुसरं म्हणजे आणखी एक आपल्या वैशिष्ट्य संस्कृतीचं म्हणजे भारतीय संस्कृती ही सण उत्सवांची संस्कृती असं जगामध्ये म्हटलं जातं आणि त्यामुळे हे आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून आपल्याला तो अधिक महिना काय येतो त्याबद्दल आपल्याला नंतर आता विचार करायचा आहे. तर आपली सण उत्सवांची जी योजना आहे ती पंचांगावर आधारित असते आणि पंचांग म्हणजे तिथी वार नक्षत्र योग करण अर्थात त्याचा काही आपल्याला आत्ता खोलवर जाऊन अभ्यास करायचा नाही. पण पंचांगाचा आपण उपयोग काय करतो तर सण केव्हा आहेत, सण उत्सव केव्हा आहेत हे बघण्यासाठी. पंचांग हातात आलं, कॅलेंडर हातात आलं की पहिलं काय गणपती कधी आहेत, दसरा कधी आहे, दिवाळी कधी आहे
0: हे आपण
1: पहिल्यांदा बघत असतो. कारण आपले सण जे आहेत ना ते आपल्याला खूप आवडतात कारण त्याच्यामुळे आपल्याला खूप आनंद मिळतो. हा एक. दुसरी गोष्ट म्हणजे आपण सगळे सणवारांच्या निमित्ताने सण उत्सवांच्या निमित्ताने सगळे एकत्र येतो. भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे की सण उत्सव आपण एकटे नाही करत. आपण सगळे मित्रमंडळी, नातेवाईक, शेजारी पाजारी, आणखी कोणी असले ते सगळ्यांना एकत्र भेटतो, एकत्र बोलावतो आणि आपले सण उत्सव साजरे करतो. त्यामुळे खूप काही आनंद मिळतो. म्हणून आपण सणांची ही वाट बघत असतो. तर आता हे सणांची योजना कशी होते त्याचा आपण आता पहिला विचार करू, म्हणजे त्यानिमित्ताने अधिक महिना कसा येतो
0: ते कळेल
1: आपल्याकडे. आपले सणांचा बाबतीत विचार केला तर ऋतू हे सूर्यावर अवलंबून असतात आणि तिथी या चंद्रावर अवलंबून आहेत. आता काही जे ग्रेगोरियन कॅलेंडर जे आहे ते सौर कालमापन पद्धतीवर अवलंबून जी मुस्लिम कॅलेंडर्स किंवा त्यांची कालमापन पद्धती ती फक्त चंद्रावर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांचे सण वेगवेगळ्या ऋतूमध्ये येत असतात. आपली मात्र कालगणनेचं वैशिष्ट्य असं आहे की ऋतू आणि म्हणजे सूर्य सौर पद्धती आणि चंद्र पद्धती याचा आपल्याकडे मेळ घातला गेलेला आहे आणि त्यामुळे ऋतूंच्या प्रमाणे आपले सण येत असतात. म्हणजे आपला 12 महिने की एक चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपदी बारा महिने आणि वसंत ग्रीष्म वर्षा शरद वगैरे हे सहा ऋतू, म्हणजे सहा ऋतू आणि बारा महिने म्हणजे साधारणपणे दोन महिन्याला एक ऋतू असं सर्वसामान्यपणे आपल्याला कळतं. म्हणजे चैत्र वैशाख असेल तर वसंत ऋतू, ज्येष्ठ आषाढ असेल तर ग्रीष्म ऋतू. आता ह्या ऋतूंच्या प्रमाणे आपले सण उत्सवांची योजना केलेली आहे आणि ती कशी, तर आता ऋतू प्रमाणे आपण जर आहार घेतला तर आपलं आरोग्य चांगलं राहतं. ऋतूंप्रमाणे आपल्या वागण्यात जे काही दैनंदिन ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यात बदल केला किंवा त्याच्याप्रमाणे योजना केली तर आपलं आरोग्य चांगलं राहतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सण उत्सवाने मनाला आनंद होतो ते आता आपण बघितलंच. आता ह्या ऋतूंप्रमाणे करत असताना सौर वर्ष जे आहे ते 365 दिवसांचं आहे आणि त्याच्या तिथी येतात. त्या तिथी जर बघितल्या तर त्या 371 तिथी येतात आणि चांद्र वर्ष जे आहे ते 354 दिवसांचं आणि तिथी बघितल्या तर 360 तिथी येतात. म्हणजे आता जर बघितलं तर फरक किती येतो, 11 तिथींचा फरक येतो. मग प्रत्येक वर्षी जर 11 तिथींचा फरक असेल तर 33 म्हणजे साधारणपणे 3 वर्ष, म्हणजे अधिक महिना कधी येतो तर साधारण 27 कमीत कमी 27 तिथी, जास्तीत जास्त 36 तिथींचा फरक होतोय असं असेल तर एक अधिक महिना घातला जातो. आता यावर्षी कसा झालेला आहे, 17 महिना अधिक ज्येष्ठ महिना सुरू झालेला आहे आणि हा अधिक ज्येष्ठ महिना झाला की त्यानंतर निज ज्येष्ठ सुरू होतो. आता ही सुद्धा कशी सुरुवात झालेली आहे की ज्या चांद्र महिन्यामध्ये म्हणजे मीन राशीत सूर्य असतो तो चांद्र महिना म्हणजे कोणता येतो तर चैत्र. तर याप्रमाणे जर आपण बघितलं मेष राशीत सूर्य जर असेल तर जो चांद्र महिन्याचा प्रारंभ होतो तो म्हणजे कोणता येणार, वैशाख. आता वृषभ राशीत सूर्य असेल आणि ज्या वेळेला चांद्र महिन्याची सुरुवात होते त्यावेळेला तो जो येतो तो ज्येष्ठ. पण काही वेळेला सूर्याचा म्हणजे तो राशी प्रवेश होत नाही तेव्हा तो अधिक महिना येत असतो आणि म्हणून आता आपल्याकडे अधिक ज्येष्ठ महिना चालू आहे.
0: नक्की. खर तर मेधाताईंना आम्ही 17 मे पासूनच बोलवणार होतो, म्हणजे त्या आधीच बोलवणार होतो. पण मेधाताईंचं बऱ्याच ठिकाणी म्हणजे ठाण्यात असू दे, बोरिवलीला असू दे, पुण्याला देखील त्या व्याख्यानासाठी जात असतात आणि गुरुजी आणि म्हणजे दाकरू सोमण आणि मेधाताई हे सोबत असतात. त्यामुळे आम्हाला हा योग आला नाही आणि तो आज त्यांना वेळात वेळ काढून ते आपल्या इथे आलेले आहेत. एक पटकन छोटीशी विश्रांती घेऊया आणि मेधाताई सोमण यांच्याकडनं जाणून घेऊया अधिक मासाविषयी. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ.

0: कृष्णात आता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM या ओन रेडिओ. आणि आज आपण अधिक मासानिमित्त परशुराम मास देखील याला म्हणतात तर तेही मी मेधाताईंना विचारणार आहे, तर त्याविषयी जाणून घेतो आहोत मेधाताई सोमण यांच्याकडून. मेधाताई, अधिक मासाचं आपण जे वैशिष्ट्य तुम्ही सांगता आहात त्याला परशुराम मास का म्हणतात तेही जाणून घ्यायचं आहे. आणि परशुराम म्हणजे अर्थात पुरुषोत्तम मास. हा, पुरुषोत्तम मास. अच्छा, मग त्याला परशुरामाचं काही हे आहे का, सांगड घातली गेलेली आहे का, म्हणजे ते विचारायचं आहे. आणि विष्णूचं महत्व आपण जास्ती, विष्णू सहस्रनाम जास्ती वेळा म्हटलं पाहिजे असं हे सांगितलं जातं, तर त्याविषयी थोडस.
1: अधिक महिन्याला मलमास म्हणतात किंवा पुरुषोत्तम मास.
0: अच्छा, पुरुषोत्तम मास.
1: बरं, हा. तर अधिक महिन्यामध्ये विष्णूचं महत्व, एक तर आपल्याला माहिती आहे की ब्रह्मा विष्णू महेश ह्या त्रिमूर्ती याला आपण मानतो. ब्रह्मा निर्मिती करणारा, विष्णू देव हा आपलं रक्षण करणारा, आणि शंकर भगवान शंकर हे विलय करणारे. त्यामुळे आपलं पालन पोषण करणारा, धारण पोषण करणारा म्हणून विष्णू देवतेला खूप काही महत्व आहे. आणि या अधिक महिन्याच्या निमित्ताने विष्णू सहस्रनामाचं पठण रोज करत असतात. माझं तर म्हणणं खरं असं आहे की फक्त अधिक महिना कसा आला, रोज जरी केलं विष्णू सहस्रनामाचं पठण तर काय वाईट आहे, चांगलं आहे. कारण एक तर स्तोत्र पठण हे का करावं, तर त्याचा एक की स्तोत्र पठण केलं म्हणजे देव प्रसन्न झाला म्हणजे मी काही नाही केलं तरी चालेल असा अजिबात नाही. पण स्तोत्र पठण केल्यामुळे काय होतं, आपलं मन शुद्ध होतं, आपलं मन पवित्र होतं, आपल्या मनातले जे षड्रिपू आहेत ना, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, हे सगळे नाहीसे होतात. आपल्या मनातलं जर का शल्य असेल, अपमान झाला असेल, वेदना असतील, कुठेतरी नैराश्य आलं असेल, खिन्नता आली असेल, तर आपलं मन हे अशा स्तोत्र पठणाने सगळं हे नाहीस होतं आणि मन पवित्र होतं, एकाग्र होतं. आणि मग एकाग्र मन झालं की आपण कोणतंही काम करायला सुरुवात केली की ते सातत्याने करतो, प्रचंड मेहनत केली की आपोआप त्याच्यात यश मिळतं. आणि म्हणून स्तोत्र पठण हे असं करायला पाहिजे. विष्णू सहस्रनाम अधिक महिन्यात पठण रोज करणारी माणसं आहेत. मी तर असं म्हणेन की दर दिवशी ते करावं. कोणत्याही स्तोत्राचं पठण केल्यानंतर आपलं मन हे आत्मविश्वास आपल्याला येतो, आत्मविश्वास येतो, म्हणजे मनोबल वाढतं. आणि म्हणून पठण हे अशा स्तोत्रांचं करायचं असतं.
0: विष्णूचं महत्व,
1: विष्णू हा सांगितलं ना की विष्णू हा एक तर त्याचे दशावतार आहेत ते तर आपल्याला माहिती आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विष्णू हा पालन पोषण करणारा, आपलं रक्षण करणारा, स्थैर्य जीवनाला स्थैर्य प्राप्त करून देणारा आहे. आणि म्हणून भगवान विष्णूची सुद्धा आपण प्रार्थना करत असतो आणि म्हणून त्याचं महत्व आहे.
0: म्हणजे जसं श्रावणात आपण शिवशंकराची पूजा करतो तसं. अच्छा, आता जावयाकडे वरते फार असं, म्हणजे जावयाला विष्णू रूप म्हणावं आणि त्याची पूजा करावी असं आपली संस्कृती सांगते आतापर्यंत पायंडा आहे. तर जावयाचं काय महत्व आहे किंवा जावयाला आपण 33 वस्तूंचं वाण देतो त्याविषयी आता थोडंसं.
1: जावई माझा भला असं आपण म्हणतो, त्यामुळे जावयाला देण्याची पद्धत आहे. खरं म्हणजे असं आहे की आपण ज्यावेळेला मुलीचं लग्न करत असतो तेव्हा आपली मुलगी लक्ष्मीच्या पावलांनी सासरी जात असते. आणि लक्ष्मीच्या पावलांनी जाते तेव्हा ती उंबरठा ओलांडून जाते, तेव्हा ती लक्ष्मी घरात आली असं म्हटलं जातं. आता ती लक्ष्मी आहे म्हणजे आपोआप तिचा नवरा म्हणजे आपला जावई तो विष्णूचा अवतार असं म्हटलं जातं. आणि मग म्हणून आपण अधिक महिन्यामध्ये ती लक्ष्मी म्हणून तिचा आणि तो विष्णूचा एक मानलेलं दैवत म्हणून त्याला आपण 33 वस्तूंचं किंवा 33 अनर्जांचं एक वाण देत असतो. अर्थात केवळ जावयालाच द्यावं असं नाही, खरं म्हणजे
0: लक्ष्मीला.
1: प्राचीन ग्रंथामधून विद्वान व्यक्तीला ते द्यावं, म्हणजे आपल्याकडे विद्येला महत्व जास्त आहे. आणि त्यामुळे समजा एखाद्याला जावई नसेल तर त्यांनी विद्वान व्यक्तीला ते दान द्यावं की किंवा वाण द्यावं की जेणेकरून त्या विद्येची उपासना किंवा विद्येच्या ठिकाणी आपण नम्र झालेलं आपल्याला दिसेल. आणि म्हणून जावई आणि जावई शेवटी लेख आणि जावई आपले म्हणून तो दिला जातो. त्या निमित्ताने ते आपल्या घरी येतात आणि आपल्याला आनंद असतो. कोणताही सण उत्सव व्रत ह्या सगळ्या आनंदासाठी आहेत आणि म्हणून जावयाला वाण देण्याची प्रथा आपल्याकडे पडलेली आहे.
0: 33 वस्तूंमध्ये अनारसे हेच का किंवा 33 वेगवेगळ्या वस्तू आपण देऊ शकतो का?
1: एकतर गोड पदार्थ देण्याची आपल्याकडे पद्धत, गोडवा राहावा म्हणजे बोलण्यात गोडवा राहावा आणि कार्य करताना सुद्धा ते गोड मनानी चांगल्या मनानी करावं आणि ते सगळ्यांना त्याचा आनंद होऊन सगळ्या लोकांच्या मध्ये एकमेकांच्या मनामध्ये स्नेह गोडवा निर्माण व्हावा ही त्याच्या मागची भावना असते. आता 33 का हे मगाशी आपण बघितलं की 33 तिथी ज्या वेळेला 11-11 तिथींचा फरक सौर कालमापन पद्धती आणि चांद्रमापन पद्धती यांचा जर फरक बघितला तर 11 तिथींचा फरक दरवर्षी पडतो आणि म्हणून मग तो 33 तिथींचा फरक पडला की एक अधिक महिना येतो. ते आपण मगाशी बघितलं की कमीत कमी 27 जास्तीत जास्त 36 अशा जर तिथी ह्या कालावधीत आपण अधिक महिन्याची योजना केली जात असते तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला माहितीये की मार्गशीर्ष पौष आणि माघ हे 3 महिने हे कधी अधिक येत नाहीत तर बाकीचे 9 महिने अधिक महिने येत असतात. आणि आणखी एक लक्षात ठेवायचं म्हणजे यापुढे 2029 यामध्ये चैत्र महिना अधिक येणार आहे तर लक्षात ठेवायला हरकत नाही. चैत्र महिना अधिक असला तरी गुढीपाडवा अधिक चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशीच प्रतिपदेला करायचा आणि मग बाकीचे सगळे जे असतील म्हणजे रामनवमी वगैरे हे सगळे निज चैत्र महिन्यात करायचे आहेत. तर 33 वस्तू म्हणजे त्या अनर्से पूर्वी ऋग्वेदात वर्णन आहे अपूप. ह्या अपूप म्हणजे गोड पुरी वगैरे असते ना तसा तो पदार्थ तांदुळाचा केलेला त्याच्यात गुळ वगैरे घातलेला असा म्हणजे इतक्या हजारो वर्षापूर्वी सुद्धा एक तर आपली जी आत्ता मापन पद्धती आहे कालमापन पद्धती ती अस्तित्वात होती अधिक महिने मानले जात होते आणि हे अशा तऱ्हेचं दान अपूपांचं दान केलं जात होतं. आता आपण अपूप म्हणजे काय मग अलरसे करतो तांदुळाच्याच पिठाचे त्याला भोक असतात. आता एखाद्या वस्तूमध्ये गोडवा टिकून राहावा म्हणून त्या भोकातून सुद्धा ती साखर त्याच्यात आत शिरत असते आणि त्यामुळे तो दीर्घकाळपर्यंत टिकावा म्हणून ती भोकाची वस्तू का द्यायची तर त्यासाठी द्यायची असते. आणि मग केवळ अनरसे नाही मग वड्या कोणी देतं कोणी काढू देतं पण एकूण काय तर गोड पदार्थ काहीतरी द्यावा जेणेकरून मनामध्ये भावना ज्या आहेत त्या गोड भावना मधुर असे आपण शब्द वापरतो की चांगल्या भावना मनात निर्माण व्हाव्या ते टिकून दे आणि स्नेह मैत्री प्रेम हे सगळं टिकावं यासाठी हे गोड वस्तूचं असं 33 वस्तूंचं वाण दिलं जात असतं.
0: नक्कीच. आणि आता अर्थातच जाणून घ्यायचंय 33 गोष्टींविषयी बोललो आपण अधिक मासाविषयी बोललो पंचांगाविषयी देखील तुम्ही माहिती सांगितली की पंचांग कसं पाहिलं जातं किंवा पंचांगाचं काय वैशिष्ट्य आहे त्याविषयी आपण बोललो. आता यापुढे अधिक महिना तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे 2029 मध्ये येणार आहे. अच्छा तर परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि मग पुढल्या आपला जो सण आहे त्याच्याकडे वळूया. प्रेक्षक हो आज आपण अधिक मासानिमित्त प्राध्यापिका मेधा सोमण यांना आमंत्रित केलेला आहे. एक छोटीशी विश्रांती घेतोय पुन्हा भेटतोय. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ, आणि आज आपण अधिक मासानिमित्त प्राध्यापिका मेधाताई सोमण यांना आमंत्रित केलेलं आहे. मेधाताई, आता आपण गंगोत्सव, गंगावतरण याविषयी बोलूया, कारण गंगोत्सव आपण साजरा करतो, त्याची नेमकी कशा पद्धतीने तो साजरा केला पाहिजे आणि त्याचं महत्व काय आहे त्याविषयी थोडंसं सांगा.
1: आपण गंगोत्सव, त्यालाच गंगावतरण आणि त्यालाच गंगा दशहरा असंही म्हणतात. आणि ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदा ते ज्येष्ठ शुक्ल दशमी अशा 10 दिवस आपण हा गंगोत्सव करत असतो. मगाशी मी म्हटलं की ऋतू आणि सण उत्सव यांची सांगड आपल्या पूर्वजांनी, म्हणजे पूर्वीचे ऋषी मुनी आचार्य संत महंत यांनी कशी केलेली आहे, म्हणजे आपलं आरोग्य आणि मनाचा आनंद या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या सांगड घालून या सगळ्या सणांची योजना आपल्याकडे केली गेलेली आहे. तर आपण या वेळेला अधिक महिना असला तरी अधिक ज्येष्ठ आणि त्याच्या शुक्ल प्रतिपदेला गंगोत्सवाचा प्रारंभ आपण केला आणि दशमीला गंगोत्सवाची सांगता आपण केली. हा गंगोत्सव म्हणजे गंगेचा उत्सव, थोडक्यात नदीचा उत्सव. आणि नदी म्हणजे थोडक्यात पाणी आपल्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. पाण्याशिवाय आपण सजीव कोणीही, माणूस असू दे, पशु पक्षी, झाडं वेली, कोणीही आपण जगू शकत नाही. आणि त्यामुळे पाण्याचं महत्व हे आहे आणि त्यामुळे आपण गंगेचं म्हणजे थोडक्यात गंगेचा उत्सव म्हणजे नदीचा उत्सव तो करत असतो. या गंगोत्सवाच्या वेळेला आपण काय करतो तर गंगा नदी आणि मग गावामध्ये असेल ती नदी त्याची आपण पूजा करतो, नदीचं स्तोत्र म्हणतो. आता विश्वामित्र ऋषींनी नदी सूक्त लिहिलेलं आहे, कोणाला ते पाठ असेल तर त्याचं पठन केलं जातं. आचार्य शंकराचार्य आद्य शंकराचार्यांनी गंगाष्टक लिहिलेलं आहे, गंगा स्तोत्र लिहिलेलं आहे, ती स्तोत्र आपण म्हणतो. आणि गंगेसाठी जप जाप पूजा अर्चा हे सगळं आपण करत असतो आणि गंगेचा उत्सव साजरा करत असतो. पण गंगेचा उत्सव साजरा होत असताना गंगावतरण म्हणजे काय ते आधी आपण बघून म्हणजे विचार करूया त्याचा. आपण अवतरण म्हणजे अवाधिक त्रु धातू आहे, त्रु तरती असा धातू आहे, अवाधिक त्रु अवतरती म्हणजे खाली येणे. आता गंगावतरण ह्याचा अर्थ काय, गंगा खाली येणे. आता गंगेचा उगम कुठे आहे, हिमालयात गंगोत्रीला. ही गंगोत्रीला उगम पावणारी गंगा ही जर सखल प्रदेशात आली तर तिचा उपयोग सगळ्या सजीवांना होऊ शकतो याचा विचार इक्ष्वाकू कुळातल्या राजांनी 1000 वर्षापूर्वी केलेला आहे. आणि सगर राजा, आपण नाव ऐकलेलं आहे इक्ष्वाकू कुळातला सगर राजा, या सगर राजाने अश्वमेध यज्ञ सुरू केला आणि तो अश्वमेधाचा घोडा सगळीकडे पाठवायचा. म्हणून राज्यातले सगळे काही त्याचे सैनिक, काही त्याचे पुढची पिढी किंवा इतर अधिकारी आणि प्रजाजन सैन्य असं ते सगळं निघाले आणि गेले. वाट बघितली, बराच काळ गेला तरी आले नाही परत. म्हणून त्या चौकशीला त्याचा मुलगा अंशुमन तो गेला, इक्ष्वाकू कुळातला पुढचा राजा म्हणजे. तर तिथे गेल्यानंतर त्याला कळलं की कपिल मुनींच्या आश्रमामध्ये घोडा आहे अश्वमेधाचा. अश्वमेधाचा घोडा त्यांनी त्याला परत दिला, परंतु त्यांनी सांगितलं की जे सगळे जे बरोबर आलेले ते सगळे मृत झालेले आहेत, आता त्यांना पाणी द्यायला पाहिजे, त्यांना शांत करायला पाहिजे, तर यासाठी गंगेचं जे पाणी ते तुम्ही खालखाल पर्यंत न्यायला पाहिजे. मग याच्यासाठी सगर राजांनी सुरुवात केली आणि त्याच्या 60,000 प्रजाजन रात्रंदिवस मेहनत करत होते आणि गंगेला प्रवाह काढून देण्यासाठी, गंगोत्रीपासून येणारा तो प्रवाह खाली खाली आणण्यासाठी. आता आत्ताच्या काळात इतकी म्हणजे तांत्रिक यांत्रिक अशी आपल्याला साधन उपलब्ध आहे की एखादा डोंगर जरी हा करायचा असेल उठवायचा तरी एखादा सुरुंग लावला की डोंगर एका क्षणात तो सुरुंगाचा स्फोट झाला की डोंगर सगळ्या बाजूला होऊ शकतो. त्यावेळेला ही साधनं उपलब्ध नव्हती, त्यामुळे हाताने मग ते हातोडा असेल किंवा काय असेल म्हणजे अशा तऱ्हेची साधनं आणि त्याच्यातून ते दगड खडक फोडणं हे होतं. आणि त्यामुळे 60,000 लोक कामाला लागलेले होते. आपल्याला म्हणते की गंगा शंकराच्या जटेतून आली. आता शंकराच्या जटेतून ह्याचा अर्थ काय तर हिमालयावर जी काही झाडी झुडप झाडं झुडप आणि अशा ज्या काही वेली आणि मोठे मोठे खडक त्या सगळ्यातनं मार्ग काढायचा म्हणजे त्या वेली किंवा ती झुडप ती झाडं बाजूला करायला पाहिजेत, खडक असतील तर ते खडक फोडायला पाहिजेत, दगड बाजूला करायला पाहिजेत. हे काम सगराच्या प्रजाजनांनी केलं. त्या पिढीमध्ये ते शक्य झालं नाही. त्याच्या पुढची पिढी म्हणजे राजा अंशुमन. या राजा अंशुमननी पण त्याचे पण असेच प्रजाजन सगळे कामाला लागलेले होते आणि त्यांनी पण रात्रंदिवस त्याच्या प्रजाजनांनी मेहनत केली. खाली खाली येत होती पण सपाटीपर्यंत येत नव्हती आणि मग ते पाणी खाली आणायचं म्हणून अंशुमननी प्रयत्न केले. त्याच्या पुढची पिढी म्हणजे राजा दिलीप. त्या दिलीप राजांनी प्रयत्न केले. त्याचे सुद्धा असेच प्रजाजन पिढ्या पिढ्या बदलत होत्या पण कुठेही कंटाळा नाही दिरंगाई नाही सातत्याने ते केलं. दिलीप राजांनी केलं असेच 50-60,000 लोक रोज कामाला लागत होते आणि त्यानंतरची चौथी पिढी म्हणजे भगीरथाची. आणि भगीरथांनी मग ती खाली खाली खाली पर्यंत ज्यांनी ज्यांनी प्रत्येक पिढीमध्ये काम पुढे पुढे जात होत पण सपाटीपर्यंत ते येत नव्हतं. भगीरथांनी ही चौथी पिढी त्यांनी सुद्धा त्याच्या प्रजाजनांना तिथे कामाला लावून ते सगळं करत करत पुढे नदी ही याच्यापर्यंत आली सपाटीला आली आणि मग ऋषिकेश वाराणसी प्रयाग ही जी सगळी हरिद्वार म्हणजे ही सगळी जी शहरं ही आता आपण म्हणतो ती त्यानंतर निर्माण झालेली आहेत. आपल्याला माहिती आहे की मनुष्य वस्ती कुठे झालेली आहे तर नद्यांच्या काठावर नदीच्या ह्या काठावर नदीच्या त्या काठावर कारण पाणी मिळालं की आपोआपच तिथे धनधान्य विपुल निर्माण होऊ शकतं. शेती पिकते तिथे पशु पक्षी प्राणी माणसं यांना पाणी मिळतं आणि सगळं जीवन हळूहळू समृद्ध व्हायला लागतं. मग आपल्याकडे गंगेसाठी ह्या सगर अंशुमन दिलीप आणि भगीरथ या चार म्हणजे इक्ष्वाकू वंशातल्या ह्या चार राजांनी अविरत काम केलेलं आहे आणि त्यांची आठवण म्हणून आपण हा गंगावतरण हा जो सोहळा किंवा हा उत्सव करतो. आपल्याकडे नाव म्हणजे एक वाक्प्रचार पडलाय भगीरथ प्रयत्न. हे भगीरथ प्रयत्न म्हणजे काय तर अत्यंत प्रचंड प्रचंड कष्ट प्रचंड मेहनत. आणि इक्ष्वाकू राजांचं हे महत्व आपल्याला इक्ष्वाकू वंश माहिती आहे रघुवंश राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांनी तर केवढं मोठं काम हे ते तर आपल्याला माहितीच आहे. श्री राम प्रभू रामचंद्रांचं काम आतंकवादाचा आतंकवाद त्या काळातला नष्ट होण्यासाठी केवढ्या मोठ्या मोठ्या दुष्ट राक्षसांचं संहार त्यांनी केलेला आहे. तर असं हे इक्ष्वाकू वंश आणि त्यांची आठवण या गंगावतरणाच्या निमित्ताने आपण करायला पाहिजे आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे म्हणून आपण हा गंगेचा उत्सव करत असतो. आता ह्याला गंगा दशहरा असंही म्हणतात. आपण बघतो ना आपल्याकडे जसे प्रत्येक माणसाच्यात गुण आहे

0: आपल्यात आळस असतो, द्वेष मत्सर असतो, सुडाची भावना असते, राग तर काय बघायलाच नको, म्हणजे किती राग असतो. तर हे सगळे जे दुर्गुण आहेत ना, एकदम नाही निघणार, हळूहळू ते कमी करायला पाहिजे. आणि कमी कमी करत मग ते हळूहळू नाहीसे होतात. गंगावतरण आणि गंगोत्सवाच्या, गंगा दशहराच्या निमित्ताने आपण हे आपले दोष काढायला पाहिजे. आणि यासाठी हा गंगा दशहरा उत्सव करायचा असतो. आता नवीन काळामध्ये हा उत्सव कसा करायचा, तर गंगेचं नुसतं पूजन नाही करायचं. नद्या गावोगावी आहेत, पण प्रत्येक ठिकाणी आपण बघतो की काठावर, गंगेच्या काठी जी शहरं आहेत वसलेली, दोन तीन दिवस पाऊस पडला की लगेच पूर येतो, आणखी थोडा पाऊस पडला महापूर येतो. आणि आपली ही म्हणजे नद्यांच्या काठी असलेली शहरं, ते तिथे घराघरातून पाणी शिरतं आणि मग इतकी वित्तहानी, मनुष्यहानी, प्राणहानी इतकी काही होते. मग हे आपल्याला थोडं टाळता येण्यातलं आहे, नक्की आहे. पूर्वी इतके महापूर येत नव्हते. आता असं होत आहे, महापूर तर येतात, पण जानेवारी फेब्रुवारी होतोय तर पाण्याचा दुष्काळ. पुढचे चार महिने सुद्धा लोकांना इतकं दुष्काळात राहावं लागतं की पाणी मिळत नाही. मग ह्याच्यावर आता उपाय, गंगोत्सवाच्या निमित्ताने नुसती गंगेची पूजा, नुसती आरती नाही करायची, तर आपल्यातले पक्षीय मतभेद, राजकीय मतभेद, जातीभेद, धर्मभेद आणि कसले असतील, हे सगळे भेद नाहीसे करायचे. आणि गावागावातून ज्या ज्या ठिकाणी गावाच्या बाजूनी नदी वाहते, त्या गावातल्या लोकांनी, ज्या सामाजिक संस्था असतील, साहित्यिक असतील, सांस्कृतिक असतील, वैज्ञानिक असतील, या सगळ्या संस्थांनी एकत्र यायचं आणि नद्यांचा गाळ काढायचा, सरकारला मदत करायला बोलवायचं. त्यांच्याकडून काही साधनं जर मिळाली तर ती साधनं घेऊन लवकरात लवकर आपल्याला यांत्रिक पद्धतीने हा नद्यांचा गाळ काढता येईल. नद्यांमध्ये जे मोठे मोठे खडक दगड असले तर ते जर काढले, नदीची खोली जर वाढवली, तर आपल्याकडे पुराचं प्रमाण कमी होईल. म्हणजे ज्या गावातून वाहते नदी, तिथे जर का एक दोन किलोमीटर डावीकडे, एक दोन किलोमीटर उजवीकडे, असा चार पाच किलोमीटरचा किंवा त्याहीपेक्षा जास्त करता आला, तर तो भाग नद्यांचं पात्र रुंद करायची आणि खोली वाढवायची. आणि असा जर आपण गंगोत्सव साजरा केला नव्या पद्धतीने, गावोगावी जर हे आपण केलं, तर रूढी आणि प्रथा कायत हो, तुम्ही आम्ही जे करतो त्या चांगल्या अशा असतील, तर त्या पुढे पुढे पुढचे पण आचरण त्याचं करतात. आणि त्यामुळे अशा पद्धतीने आता जर सगळ्या जी काही तरुण पिढी आहे, काय म्हणतो आपण त्यांना, झेड, तर त्यांनी हे सगळं मनावर घेतलं, तर एकत्रित तरुण पिढी आणि खूप ताकदवान आहेत आणि विचारी आहेत,
1: कल्पक
0: आहे, आणि त्यांना आपल्या देशाच्या बद्दल अभिमान आहे, संस्कृतीचा अभिमान आहे, तर त्यांनी या तऱ्हेची अशी कामं सुटीमध्ये, परीक्षा झाल्यानंतर जी के मे महिन्याची सुटी असते, एप्रिल महिना मोकळा असतो, एप्रिल मे जून पर्यंत, तर त्यावेळेला सगळ्या या संस्थांनी एकत्र येऊन सगळ्या तरुण पिढीने हे असं काम केलं, तर गंगावतरण, गंगा दशहरा, गंगोत्सव हा आपण पिवळ्या मोठ्या आणखी चांगल्या रीतीने हा वर्षभर सुद्धा साजरा करू शकतो. आनंदी आनंद महापूर टळतील, दुष्काळ आपल्यातला टळू शकेल आणि एक चांगलं संपन्न सुखी जीवन आपण जगू शकतो.
1: आणि प्रत्येक शाळा महाविद्यालयामध्ये श्रमदान शिबिर
0: असतातच, तशी श्रमदानाची शिबिरं त्यावेळेला घ्यावीत नदीच्या काठावर. आणि आणखी एक, की आपण जातो त्यावेळेला बाटलीतन पाणी पितो, हरकत नाही, सोयीचं आहे, पण बाटल्या नदीच्या काठी टाकायच्या, कागद नदीच्या काठी टाकायचे, हे आपण टाळावं. आपल्याला जागोजागी आता कचऱ्याचे कचऱ्यासाठी डबे ठेवलेले असतात, त्या डब्यातून टाकावं. निर्माल्य असेल तर त्या निर्माल्य ठेवण्यासाठी सुद्धा कलश ठेवलेले असतात, त्या ठिकाणी निर्माल्य ठेवावं. म्हणजे अशा तऱ्हेने आपण स्वयंशिस्त लावून घेतली तर आपल्याकडे पर्यावरणाचं महत्व आपल्याला पटलंय, तर आपण पर्यावरणाचं रक्षण करू शकतो. हे नदी आणि ह्याचे उत्सव जे करतो ना, हे पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी आहे, निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे. आणि म्हणून अशा रीतीने हा उत्सव आपण साजरा करूया. आणि तो अगदी त्या गंगेच्या 10 दिवसच करायला पाहिजे असं नाहीये, ते करावंच, पण त्यानंतर सुद्धा आपण तो करू शकतो.
1: नक्कीच. आणखी एक अधिक मासामध्ये आता याच महिन्यात

सण येणार आहे वटपौर्णिमा, त्याविषयी अधिक जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपण आज अधिक मास विशेष मुलाखतीमध्ये आमंत्रित केलेला आहे प्राध्यापिका मेधाताई सोमण.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आपण अधिक मासानिमित्त प्राध्यापिका मेधाताई सोमण यांना आमंत्रित केलेलं आहे. मेधाताई, आपण आता या महिन्यात आणखी एक सण येतोय, तो म्हणजे वटपौर्णिमेचा. त्याविषयी थोडस जाणून घ्यायचं आहे. वटपौर्णिमा तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, महिलांना विशेष कसं साजरी करावी. आणि नवीन लग्न नववधूला तो फार असा उत्साहाचा दिवस असतो, कारण वडाला फेऱ्या घालणं आणि तेच आपण करतो. तर त्याविषयी थोडस माहिती सांगा की शास्त्रोक्त पद्धतीने कशी पूजा करावी. आणि जे निज ज्येष्ठामध्ये हा सण येतो जे तुम्ही सांगितलंय, तर त्याविषयी थोडासा.
1: ज्येष्ठ महिना आता अधिक महिना चालू आहे, पण आता त्यानंतर 15 जून नंतर निज ज्येष्ठ सुरू होईल. आणि वटपौर्णिमा जी आहे ती निज ज्येष्ठ पौर्णिमेला आपण साजरी करणार आहोत. तर दरवर्षी वटपौर्णिमा स्त्रियांच्या कडून साजरी केली जात असते. वटपौर्णिमा म्हणजे वडाच्या झाडाची पूजा. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाविषयीची कृतज्ञता प्रत्येक सणाच्या निमित्ताने व्यक्त केलेली आपल्याला दिसते. म्हणजे आपण गणपतीचा उत्सव करतो तो सुद्धा मातीविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून आपण करत असतो. आता हा ज्येष्ठ महिन्यात झाडाच्या बद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करणं, ज्येष्ठ पौर्णिमा. आता वटवृक्ष हा आपल्याला माहित आहे की म्हणजे शेकडो वर्ष, म्हणजे 100 वर्षापूर्वीचं वडाचं झाड वगैरे अशा रीतीने तो इतका पसरलेला असा असतो. त्यामुळे एक तर असा वड म्हणजे हा त्या त्या गावाला आधार असलेला असतो. जसा कुटुंबाला एखादा आधार, तसा त्या त्या गावाला त्या त्या शहराचा तो आधार वृक्ष असतो. म्हणून वटवृक्ष म्हणजे अगदी एखाद्याला आधाराच्या बद्दल वर्णन करायचं असेल एखाद्या माणसाचं, तर लगेच हा ना आमच्या कुटुंबाचा वटवृक्ष आहे
0: आणि आमच्या कुटुंबाचा तुम्ही आहात.
1: म्हणजे सणांच्या बद्दल आपण बघतो, त्यावेळेला आपण बघतो की आपल्याकडे म्हणजे सगळ्या म्हणजे इतर ज्या अलौकिक व्यक्तिमत्व आहेत, दैवता आहेत, त्यानंतर वृक्ष आहेत, गायीची आपण पूजा करतो गोवत्स द्वादशी, बैलपोळा साजरा करतो म्हणजे बैलाविषयीची कृतज्ञता, झाडांच्या विषयीची कृतज्ञता म्हणून वटवृक्ष, किंवा आपण वसुंधरा दिन तर साजरा करतो. तेव्हा हे जे कशासाठी, एक तर झाडांच्यामुळे हवा शुद्ध राहते, झाडांच्यामुळे थंडावा येतो, त्यामुळे पाऊस जास्त पावसाला अनुकूल असं वातावरण झाडांच्यामुळे होत असतं. म्हणून झाडं तोडायची नाही, झाडं वाढवायची हे आपण सांगत असतो. असे जे उत्सव आहेत ना, या उत्सवांच्या निमित्ताने खरं म्हणजे पर्यावरणाचं महत्व आणि निसर्गाचं रक्षण प्रत्येक माणसाने प्रत्येक काळामध्ये कसं करायला पाहिजे ते खरं म्हणजे अशा सण उत्सव व्रतांच्या निमित्ताने सांगितलेलं असतं. आणि मग ते पटावं म्हणून त्याला एक धार्मिक अशी एक जोड दिलेली आहे. आणि म्हणून आता ही जी वटवृक्ष म्हणजे वटपौर्णिमेची कथा आहे, ही म्हणजे एक सत्यवान सावित्री यांची कथा आहे. सावित्री ही अतिशय चतुर, समयसूचक, बुद्धिमान आणि म्हणजे तेजस्वी आणि स्वतः कष्ट करण्याची मेहनती अशी असलेली ती एक अश्वपती राजाची म्हणजे राजकन्या आहे ती खरं म्हणजे. आणि तिचा ज्या वेळेला लग्नाचा विषय निघतो तेव्हा म्हणजे त्या काळात सुद्धा स्त्रियांना मुलींना आपला पती स्वतः निवडण्याची तेवढं स्वातंत्र्य होतं. आणि म्हणून तिला अशोकपती राजा एकटी एक मुलगी, तर तुझ्या मनासारखा पती तुला मिळू दे. आणि म्हणून ती निघते आणि निघते त्यावेळेला तिच्या बरोबर वयस्कर असलेले असे अमात्य काही वयस्कर स्त्रिया अनुभवी, त्यानंतर इतर काही म्हणजे त्यांच्या ज्या मंत्रिमंडळातले काही मंत्रीगण आणि प्रजाजन नातेवाईक असे नोकर चाकर असं ती सगळ्या रथातून निघालेली असते आणि प्रत्येक शहरातन किंवा अशी जाते. पण एखादा राजपुत्र बघितल्यानंतर नाही मला ऐशारामात राहणारा नको, मला मेहनती पाहिजे, आणखी जाते, पुढे पुढे जात असते आणि एका आश्रमात येतात. त्या आश्रमात आल्यानंतर त्या आश्रमामध्ये द्युमत्सेन राजा तिथे असतो आणि हा द्युमत्सेन राजाचा सत्यवान नावाचा मुलगा. द्युमत्सेन हा पराभूत राजा असतो. एक तर तो अंधही आहे आणि पराभूत झालेला राजा, त्यामुळे सत्यवान आश्रमातन बाहेर जातो आणि तिने बघितलेलं असतं ते की तो वनात जातो आणि उदरनिर्वाहासाठी लाकडं फोडून आणतो. एक राजपुत्र आता लाकडं फोडून आणायची, कारण काय स्वयंपाक पाणी जे करायचं त्याच्यासाठी आता गॅस वगैरे सगळं असेल, त्या काळात ते नव्हतं, त्यामुळे लाकडांवर स्वयंपाक केला जात असे. ती लाकडं आणायची आणि काही विकायची आणि त्याच्यातून मिळालेलं जे काही असेल त्याच्यातून उदरनिर्वाह करणं, स्वावलंबनाने जगणं, आणि हे सगळे कष्ट तिने बघितले आणि अतिशय तेजस्वी देखणं व्यक्तिमत्वान तेजस्वी, त्यामुळे ती तिथेच तिचं जे काही जी मोहीम असते थांबवते आणि घरी येऊन सांगते की असा असा हा जो आहे द्युमत्सेन राजांचा मुलगा याच्याशी मला विवाह करायचे. वडिलांना असं वाटतं अरे तो पराभूत राजा, आणि त्याला त्यांच्याशी कशाला ना त्याच्याशी विवाह नको. ती म्हणते नाही मला त्यांच्याशीच विवाह करायचा आहे, नाही तर मी करणार नाही. आता इतकी लाडकी मुलगी, शेवटी ते विवाह करायला तयार होतो राजा आणि तिचा विवाह होतो. पण त्याला एक असत की एक वर्ष नाही होत आहे तो अतिशय लाडकी सासू सासऱ्यांची, पतीचं सगळं व्यवस्थित करत असते, सासरी सगळ्यांचं जे की करायचं त्याप्रमाणे ती काम करत असते आणि वर्ष नाही होत आहे तो त्याला सांगितलं जात भविष्यवाणी अशी की याला वर्ष होत आहे नाही होत आहे तो ह्याला मृत्यू येणार आहे.
0: अच्छा.
1: ती घाबरत नाही पण ती ते दिवस जसे जसे जवळ येतात तसे तसे ती काळजी त्याची घेत असते तब्येतीची वगैरे. आणि मग ज्यावेळेला तो जंगलात लाकडं तोडायला जायला लागतो दोन तीन दिवस राहिलेले असतात, ती म्हणते मी पण येणार. आणि मग ती हट्ट करून त्याच्या बरोबर जाते आणि तो जो दिवस असतो त्या दिवशी तो लाकडं फोडायला लागतो उन्हात आणि त्यानंतर त्याला एकदम चक्कर येते आणि तो खाली असं पडतोय तो ती पटकन त्याला सावरते आणि त्या उन्हातून ती ह्या वडाच्या झाडाखाली आणते. आपल्याला माहितीये की वडाच्या
0: झाडाखा
1: पार असतो, तिथे ती बसते, त्याला मांडीवर डोकं ठेवते आणि तो झोपतो. आणि झोपलेला चक्कर आलेली म्हणा किंवा शुद्ध नसते तशी, पण तात्काळ ती घाबरत नाही. कोणी नसतं जवळपास, पण लगेच झाड पाला आणून तिथे काय जे पाणी मिळालं असेल नसेल पण झाडाचा रस जो काही तिला मिळतो ते घालते, थोडीशी फळं काही असतील त्या फळांचा रस घालते आणि थोडासा तो असा चाहून लागते पण तरी सुद्धा तो काही पुरा असा स्वाद झालेला नसतो. आता तिला वाटतं की आता यमदूत येणार आणि ह्याला घेऊन जाणार आणि म्हणून ती इतक्या यांनी ते सगळं त्याच्या तब्येतीची काळजी घेतेच. आताची पत्नी असती तर तिने काय केलं असतं, तात्काळ तिने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं असतं आणि तब्येतीच्यासाठी जे काही उपचार करायला पाहिजेत ते उपचार केले असते. त्या काळात हे नव्हतं काय, त्यामुळे आजूबाजूला जी काही झाडं झुडपं जी होती त्याचा रस काढून देणं, त्याचे काही फळं असतील ती फळांचा रस काढून असं खाय तसं ती देत होती. आणि एकीकडे तो यमदूत आल्याची चाहूल तिला लागली, तो यमदूत म्हणाला की आता मी याला नेणार, तेव्हा ती त्याच्या मागे मागे जायला लागते आणि सांगते, तो सांगतो अरे तू मागे येऊ नकोस ना, तरी ती जाते. तिची ती चिकाटे आणि तिचं ते मेहनत
0: बलिदान
1: बघून तो म्हणतो की तू परत जा, मी तुला एक वर देतो.
0: अच्छा.
1: तर तू माग तुला काय पाहिजे ते. त्याबरोबर ती पहिल्यान सांगते की माझे सासरे पराभूत आहेत, त्यांचं राज्य त्यांना परत मिळालं पाहिजे आणि त्यांचे डोळेही त्यांनी ते राज्य परत मिळून ते त्यांना बघता आलं पाहिजे. आता एकाच वरामध्ये अशा दोन गोष्टी मागते. परत तिला आणखी तो म्हणतो की तू वर माग. ती म्हणते की माझा पती हा जो आहे या पतीपासून मला पुत्रलाभ झाला पाहिजे. त्याबरोबर तिची ती चाणाक्ष वृत्ती की मला पुत्रलाभ पाहिजे आणि तो सुद्धा तो म्हणाला दिला नाही या पतीपासून पाहिजे. आता या पतीपासून पाहिजे म्हणजे त्याला सजीव करायला पाहिजे. आणि त्यामुळे ते त्याची तिची ती जी समय सूचकता तिची बुद्धिमत्ता चातुर्य हजरजबाबीपणा कशी उत्तर देते ती त्याला नम्रपणे हे सगळं बघितल्यावर तिला तो वर तो देतो आणि हळूहळू हा सत्यवान थोडा सावध सावध व्हायला लागतो. ती त्यानंतर तो तिथेच जरा विश्रांती त्याला मिळाल्यानंतर तो चांगल्या तऱ्हेने बसतो. बसल्यानंतर आपोआप त्याला उशिरा घरी येतात. काळजी वाटते सगळ्यांना अजून आला नाही अजून आला नाही. पण ती घरी नेते आणि इकडे बघते तर आपल्या सासऱ्यांना दृष्टी आलेली असते. त्यांना राज्य त्यांचं आता परत मिळेल या तऱ्हेनी त्यांच्यात आशा निर्माण झालेली असते. कथा आहे ही पण आपल्याला माहिती आहे की सातत्य बुद्धिमत्ता चातुर्य मेहनत या सगळ्या जर गुण आपल्यात असतील तर अशक्य गोष्टी सुद्धा आपण शक्य करू शकतो. ही सावित्रीची आहे. ह्या सावित्रीची कथा ह्या वटपौर्णिमेच्या कथेला जोडलेली आहे वटपौर्णिमेच्या पूजेच्या दृष्टीने. तर स्त्रियांनी कसं असायला पाहिजे? एक तर आपल्या सासरच्या माणसांना सांभाळायला पाहिजे. कारण तिने सासऱ्यांना दृष्टी द्या राज्य द्या हा पैरावर मागितला तो सासऱ्यांसाठी मागितला. आपली माणसं जी आहेत ती सासरची माणसं यांची काळजी नव्या लक्षणं होऊन सासरी गेलेल्या मुलीने घ्यायला पाहिजे. दुसरा वर मागितला पतीसाठी आणि आपले सगळे सण जे आहेत ना ते सौभाग्य मिळावं सुसंपन्नता मिळावी सासरी याच्यासाठी ती सगळी व्रत आणि ही केली जात असतात. नवीन आलेल्या मुलीने हे सगळं करावं अशी अपेक्षा असते कारण त्यानिमित्ताने ती सासरच्या माणसांशी जोडली जाते रुळते आणि आपोआपच आनंदी राहते. आनंदी राहिले की सगळंच काही पुढे चांगलं होत असतं. तर अशी ही सत्यवान सावित्रीची कथा याला जोडलेली आहे. आता आपल्याला माहितीये ही सावित्री पुढे सावित्री देवी ती आचार्या झाली आणि तिच्याच आश्रमातून गार्गी सारखी ब्रह्मवादिनी स्त्री ही अशा कितीतरी विद्यार्थिनी तिने तयार केल्या. गार्गीनी मैत्रेयीला तयार मैत्रेयी तिची विद्यार्थिनी तेव्हा अशी ही सावित्री. आणि आता स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्योतिबा फुल्यांची ही सावित्री देवी त्या सावित्री देवीनी आताच्या ह्या काळामध्ये सगळ्या स्त्रियांना पुन्हा शिक्षण जे मधल्या आक्रमणाच्या काळामध्ये स्त्रिया मागे पडल्या होत्या आणि त्यांचं शिक्षण आणि त्यांची सगळीच प्रगती खुंटली होती ती आत्ताच्या ह्या सावित्रीबाई फुल्यांनी ती परत त्याची पायभरणी केली पायाभरणी आणि त्यांनी कष्ट करून हा एक प्रथा पद्धती सुरू केली आणि त्यामुळे अशा ह्या सावित्री देवींना सगळ्यांना वंदन आपण करायला पाहिजे. आणि हा वटपौर्णिमेचा सण आपण

0: साजरा करायला पाहिजे हा सण म्हणण्यापेक्षा हे व्रत आहे.
1: व्रत
0: हा वटपौर्णिमेचं हे व्रत. आता ह्याच्यातून निसर्गाचं सुद्धा कसं पर्यावरणाचं महत्व आपल्याला की असे वृक्ष शहराशहरातून लावले गेले पाहिजे आणि जे काही जुने वृक्ष असतील रस्ता रुंदीकरणामध्ये ते तोडता कामा नये. काहीतरी तिथून बाजूला त्याची काही जरा करता आली तर दुसरीकडे तो जर का लावता आला तसाच्या तसा तर तसा आपण तोडणं सोपं आहे परंतु असे वृक्ष जगणं जगवणं त्यांचं रक्षण करणं हे कठीण काम आहे. परंतु आत्ताच्या काळामध्ये वृक्ष तोड न करता असे वृक्ष हे जास्तीत जास्त त्यांचं संवर्धन केलं पाहिजे आणि त्या वृक्षांच्या मुळे आपल्याला सावली मिळते त्याच्यामुळे हवा थंड राहते त्याच्यामुळे पाऊस पडतो म्हणजे हे जलचक्र प्राणवायू मिळतो. हे जे जलचक्र जे आहे ते जलचक्र चांगलं चालण्यासाठी नियमित चालण्यासाठी या सगळ्यांचा उपयोग होतो. आपल्या सणांची रचना ही अशी केलेली आहे आणि निसर्गाचा निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करणं निसर्गाचं रक्षण करणं त्यातल्या सगळ्या घटकांचं संवर्धन करणं याचं जतन करणं यासाठी हे सण उत्सव व्रत ही अशी प्रत्येक महिन्याच्या बहुतेक आपल्याला दिसून आणि त्याचा आज आपण मुद्दाम हा सावित्रीच्या कथेतून आपण हा मुद्दाम विचार केलेला आहे. हा आपल्याला नक्की पटेल आणि तरुण मुलांनी याचा विचार करावा आणि वटसावित्रीचा किंवा वटपौर्णिमेच्या निमित्ताने आता पुरुषांनी सुद्धा तरुण मुलांनी सुद्धा झाडं लावणं झाडं जगवणं आणि झाडांचं संवर्धन करणं हा एक नवीन अशी प्रथा सुरू करायला हरकत नाही.
1: नक्कीच. तर मेधाताई आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि अधिक मास आणि वटपौर्णिमा या दोन्ही सणांविषयी खूप छान उपयुक्त अशी माहिती दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. प्रेक्षक हो आमचा अधिक मास विशेष कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते. पुन्हा एकदा मेधाताई सोमण आणि आरजे तेजस्विनीकडनं तुम्हाला अधिक मासाच्या मनपूर्वक खूप हार्दिक शुभेच्छा आणि नवीन एका विषयासह पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोवर मी आरजे तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

0: सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्वी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षको, आज आपण सेलिब्रिटी शो समर स्पेशल करतोय, कारण आपल्यासोबत आपल्याला आल्हाददायक हा एपिसोड करण्यासाठी दोन सेलिब्रिटी आलेले आहेत. आपल्यासोबत आहेत डान्स कोरिओग्राफर मयूर वैद्य सर.
1: नमस्कार. नमस्कार.
0: तुमचंही मनपूर्वक स्वागत. आणि खूप छान वाटतं, म्हणजे मला तुम्हाला म्हणजे असं म्हणतात ना, काही लोकांना पाहिल्यावर एकदम मस्त वाटतं. म्हणजे पहिली भेट असते ती आपली फार कनेक्टिंग झाली, आणि तुम्हाला असं मला वाटत नाही की कोणीही माणूस असेल की म्हणजे तुम्हाला भेटल्या सगळ्यांना आनंदच होत असेल, इतके तुम्ही गोड आहात. तर आज तुम्ही बऱ्याच वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओला वेळ दिला, त्याबद्दल सुरुवातीला तुमचे आभार मानते. आणि आज सगळा तुमचा कलेचा प्रवास आज जाणून घ्यायचा आहे, आणि ह्या दोघांची ओळख करून द्यायची गरजच नाहीये, कारण आपण सगळेच त्यांना ओळखतो वेगवेगळ्या परफॉर्मन्सच्या माध्यमातून. त्यांचे स्वतःचे शोज किंवा विद्यार्थ्यांनी केलेली गुरु पौर्णिमा सादरीकरण असू दे, या सगळ्या माध्यमातून मुंबई, ठाणे, कुठेही म्हणू नका, महाराष्ट्रात ठिकठिकाणी आणि सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर आपण त्यांना पाहिलेलं आहे. आणि असा हा त्यांचा आणि पंडित गिरीजी महाराजांचे शिष्य ही त्यांची मोठी ओळख आहे, आणि अशातही दोघेकरांचे शिष्य म्हणून. तर हा सगळा कथांचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या या मुलाखतीतून, थोडासा तुम्हाला जाणून घेण्याचा, अधिक जवळून जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असेल. तर अर्थातच आपण गुरूंचा आपण म्हणतो की गुरुवैर महा, इथून आपली सुरुवात होते अगदी शाळेपासून. तर आणि खरंच भाग्य आहे की असे गुरु मिळणं. तर त्या भाग्याचा बरेच जणांना हेवा असतो की आपल्याला त्यांच्याकडे शिकायला मिळावं, तर ते भाग्य तुम्हाला लाभलं, तर त्याविषयी आपण गुरूंपासून आत्ताच सुरू करू.
1: माझी नृत्याची काय माझ्या आयुष्यातल्या म्हणजे जीवनाची सुरुवातच गुरु आहे. आणि मला असं वाटतं की गुरु नसतं तर कदाचित हे मला प्लॅटफॉर्म पण नसते मिळाले, आणि मयूर वैद्यच्या आधी जे कलाकार म्हणून लागतं ते लागलं नसतं. त्यामुळे हा जो काही अखंड प्रवास मी केला आणि करतो आहे तो फक्त गुरूंच्या आशीर्वादामुळे असं वाटतं. मग अशी तू म्हटल्याप्रमाणे मला तीन गुरु लाभले, तू दोघांची नावं घेतली, पण मी सांगेन की सर्वात प्रथम गुरु आशाताई जोगळेकर, आणि त्याच्यानंतर गुरु अर्चना जोगळेकर, आणि मग पंडित बिरजू महाराज. हे माझे तीन नृत्यातले गुरु ज्यांनी मला तरलं पुढे असे. आणि सर्वात पहिला गुरु म्हणजे आई वडील, ज्यांनी जन्म दिला आणि एक योग्य वाट ज्यांनी दाखवली मला. कारण कसं आहे माहितीये, कितीही शक्य असलं तरी ह्या कलेमध्ये एखाद्या मुलाला वाहण्यासाठी तयार करणं हे आई वडिलांचं सामर्थ्य आहे. एक कलाकार म्हणून की एक मुलगा म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून एक प्लॅटफॉर्मवरती मी एक निवडणं, त्या प्लॅटफॉर्मवरती चालत जाणं हे खूप माझ्या मते सोपं आहे, पण त्याच्या मागे जो पुश लागतो ते घर आहे. म्हणजे मला असं वाटतं कुठल्याही कलाकाराला कितीही अवॉर्ड्स मिळू दे, कितीही प्रशंसा करू दे, कितीही तारीफ करू दे, परंतु सगळं झालं त्याला घरी जायचं असतं. आणि घरात त्याचे म्हणतो ना की घरात ना त्याची प्रशंसा होणं किंवा त्या कलेसाठी त्याला प्रोत्साहन देणं फार इम्पॉर्टंट आहे, तर आपण खरं ती कला मनापासून जोपासू शकतो, त्याचा आनंद घेऊ शकतो. त्यामुळे आई वडील आणि घर हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आणि मग त्यांच्यामुळेच आपल्याला गुरु लाभतात, आणि मग हे गुरु आपल्या कलेची वाट सोपी करतात. म्हणून करिअर विरिअर ह्या गोष्टी फार मोठ्या आहेत ग, ऐकायला सुद्धा आणि म्हणायला सुद्धा. मला असं वाटतं आपण ज्याच्यात वाहून टाकतो ना, तर देव आपल्याला बरोबर तिथे तरवतो, आणि आपल्याला ज्या किनाऱ्यावरती पोहोचायचं आहे त्या किनाऱ्यावर तो सहज नेऊन सोडतो. तर ही गुरूंची ताकद आहे, त्यामुळे गुरु हा खरंच खूप महत्वाचा विषय आहे.
0: विद्या आपण बाहेरून शिकतो, म्हणजे गुरुंकडनं आपण विद्या शिकतो, पण कला ही आतून बाहेर जाते. आणि म्हणजे तुम्ही कला लोकांना देता आणि त्याचा आनंद सगळ्यांना देता, त्यामुळे विद्या कितीही आपण शिकलो तरी जेव्हा तुम्ही स्वतः कलाकार असता, म्हणजे कुठेतरी स्वतःला त्याची जाणीव झाली की तुम्हाला परमेश्वर भेटतो, ते म्हणजे आपला आतमध्ये आत्मा हाच ईश्वर आपण भेटतो,
1: आणि मला असं वाटतं ना की तू गुरुंनी सुरुवात केली हे सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. कारण कुठल्या इंटरव्ह्यू मध्ये अशी सुरुवात नाही होत, आम्हाला सांगावं लागतं प्रत्येकाला. पण तुझ्याकडनं ते आल्यावर मला इतकं छान वाटलं. आणि याचं खरं कारण म्हणजे जसे मी तुझ्या आधीचे इंटरव्ह्यू बघितले आणि त्याच्यात तू एक असा नुसता उल्लेख केलेला एका गुरुंचा, आणि त्याच्यावर मला लक्षात आलं की तू काहीतरी कला शिकलीयस. आणि आज मला कळलं की तू तबला शिकलीयस, तबला विशारत आहेस, आणि तुझे गुरु सुरेशजी तळवळकरांचं तू रेफरन्स घेत दिलास. तर मला असं वाटतं म्हणून तुझ्या ती गुरु भावना आहे छान. आता आम्हाला तुझी सोलो बघायची खूप इच्छा आहे. तरी खूप मोठी गोष्ट आहे तेजस्वी. खरं सांगू का, एकतर मी माझी छोटीशी एक सुरुवात सांगतो, म्हणजे तुझ्या लक्षात येईल की हा ग्राफ कुठे कुठे कसा गेला. मी जेव्हा जन्म घेतला तेव्हा आमच्या घरात कलाकार हा विषयच नव्हता कुठे. म्हणजे माझे पप्पा गोल्डस्मित होते, सोनार काम करायचे, आमची पेढी होती, त्यामुळे नृत्य गायन वादन याच्याशी जोडले गेलेलं नव्हतं. परंतु गाण्याची आवड पप्पा नव्हती, ती पण चित्रपट संगीत आणि फार फार तर काही लाईव्ह ऑर्केस्ट्राज वगैरे असं ते ऐकायची, कारण गाण्याची मुळात आवड होती सगळ्यांना. पण एखादा मुलगा आपल्या घरातला ह्या कथक क्षेत्रात जाणार, म्हणजे कथक पण मी म्हणतो फार लांब राहिलं, कारण सुरुवातच माझी झाली ती घुंगरूंपासून झाली. मला घुंगरांचं खूप फॅसिनेशन होतं. घुंगरांचा आवाज आला ना की मी असं क्रेझी व्हायचो. मग मी आईच्या मागे लागायचो की मला घुंगरू हवेत. मग मला आई किंवा पप्पाही रादर पट्ट्याचे घुंगरू यायचे भरतनाट्यमचे. तेच एक सोर्स होता की ते डिरेक्टली मिळत होते म्युझिक शॉपच्या दुकानात ना. आणि मला आठवते आमच्या घराच्या खाली स्वामी म्युझिकलचं अजूनही आहे प्रभादेवीला, तर त्यांच्याकडे मला पप्पा घेऊन जाऊन ते पट्ट्याचे दोन लाईनचे घुंगरू घेतलेले. मग ते घुंगरू घालायचे थंजन झंझन करायचं. पण ते लहानपणी खूप गोड वाटत होतं. पण जसं माझं वय वाढलं आणि तेव्हा घुंगरू माझ्या पायात विचार जरी आला तरी पप्पांना ते खटकत होतं. पण त्या परिस्थितीतनं सुद्धा माझ्या आईच्या स्वबळावर आणि तिच्या म्हणतात ना की ताकदीने आणि तिच्या हिमतीने मी ही कला जोपासू शकलो. पुढे जाऊन मला माहित नव्हतं की मी कथक करणार, कारण मी चित्रपटातली गाणी नाचायचो, मला ती आवडायची नाचायला. हो, आणि माझे चॉईस पण तसंच उपशास्त्रीयच गाणी मला आवडत होती. पण त्याच्यानंतर असं झालं की फ्रँकी खाताना शिवाजी पार्कला बालमोहन शाळा होती. अगदी फ्रँकीचा आणि बालमोहन शाळेचा जो जी भिंत आहे ती कॉमन होती. आणि तिथून घुंगरांचे आवाज आल्यावर आई आणि मी फॉलो केलं. तिथे एक सरस्वती समान माझ्या गुरु आशा जोगळेकर अशा क्लास घेत बसलेल्या, आणि आम्ही दोघांनी एंट्री केली, त्यांच्याशी बोललो, इतकं मृदू भाषी. मग ऍडमिशन मिळाली. तो एक माझे आधीच्या इंटरव्ह्यूज मध्ये हे सगळं आहे, त्यामुळे मी आता हा विषय फार वाढवत नाही. पण मला हे सांगणं महत्वाचं आहे की माझी कथकची सुरुवात कशी झाली. आणि मग मावशींनी ऍडमिशन दिली मला, मग खरं गोंधळ सुरू झाला की आता घरात कसं सांगायचं पप्पांना. मग मी गपचूप 6 महिने शिकवत होतो. मग एक दिवशी पप्पांची येण्याची वेळ आणि माझी रियाजाची वेळ एक होत झाली, आणि त्यांनी घुंगरू पाहिले, घराच्या बाहेर फेकले, नाचायचं नाही हे ते. माझी आई म्हणाली की मग आता आम्ही राहू नाही तर तुम्ही राल घरी. पण ठीक आहे, पप्पांना शक्य नव्हतं कारण दोघांवर अतिशय प्रेम. पैसे कसं बसं ते तयार झाले. मग अर्चनाताईंनी त्यांचं खूप ब्रेन वॉश केला. मग लोक म्हणायला लागली की तुमचा मुलगा छान नाचतोय. मग त्यांना कुठेतरी ते तयार झाले आणि ह्या कलेला एक मला काय म्हणतो पाठिंबा त्या दोघांचाही मिळाला. आता जी शैली मी मावशींकडे करत होतो ती मिक्स होती. म्हणजे आम्ही हसत हसत का होईना पण एक सिरियसली पण त्याच्या टोन असं का आम्ही जोगळेकर घराणं नाचायचो. कारण मावशींनी खूप ह्या स्टाईलला डेव्हलप केलेलं. त्यांचे गुरु गोपीकृष्ण आणि पंडित स्वर्गीय गोपीकृष्ण आणि पंडिता रोहिणी भाटे, ते हे दोन गुरु त्यांना लाभलेले. आणि त्यांच्याकडे जयपूर बनारसचा खूप पगडा होता मावशींकडे. त्यामुळे या दोन घराण्यांचं त्यांच्याकडे शिकवण्याची पद्धत खूप होती. तीच अर्चनाताईकडे जयपूर घराणा आणि बनारस घराण्याची छाग खूप सुंदर दिसे. ह्या गोष्टी शिकताना मला मावशींनी सांगितलं, साधारण 98-99 असेल, की मुंबईमध्ये नेहरू सेंटरमध्ये पंडित बिरजू महाराज येतात वर्कशॉपसाठी, तर तुला यावर्षी जायचंय. तर मावशींनी सांगितलं जायचंय, म्हटलं हा शेवटचा शब्द, म्हटलं ठीक आहे. आणि तसं आम्ही त्या वर्कशॉपला गेलो तेव्हा कळलं की लखनौ शैली म्हणजे आहे काय. आणि दोन्ही शैली भिन्न, जिथे तडक फडक आम्ही नाचायचो, धाकडांना उड्या काय मारायचो, धाला बसायचो, त्याच्या अपोजिट इकडे की अक्षरशः त्यांची थाटाची पोज जरी घेतली किंवा राम जरी दाखवला असं वाटायची की एकाला भिंतीवरती वेल चढली आहे. इतकं अंग वेगळं होतं त्यांचं, ते अडॉप्ट करायचं. बरं, नृत्य आवडत असल्याने अडॉप्ट करणं माझ्यासाठी कठीण गोष्ट नव्हती, कारण कधीही गुरु जेव्हा नृत्य शिकवतात, हे मी आत्ताच्या पण मुलांना सांगेन जे नृत्य शिकतायत, ज्यांना आवड आहे नृत्य शिकण्याची आणि जे या कलेत काहीतरी करणार आहेत, तर त्यांनी सगळ्यात पहिलं करावं ते ऑब्झर्वेशन. गुरु कसं शिकवतायत, हल्ली मुलांना सवय, गुरुंनी सुरू केलं की मागे लगेच मुलं सुरू करतात नाचायला, तर तसं नसलं पाहिजे. गुरु काय शिकवतायत त्याच्यात ते पहिलं डोळ्यात साठवून घ्यायचं असतं, त्यांचे हस्त कसे चालले आहे, त्यांची नजर कशी चालली आहे, त्यांची बॉडी कशी उठते आहे, ती कशा पद्धतीने ठहराव आणते, ह्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व कराव्या आणि मग उभं राहावं नाचायला. आणि दुसरी गोष्ट, जे गुरु शिकवेल ना तर प्रयत्न करायचा. आपण 100% कधीच ते नाचू शकत नाही, पण त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा की गुरूंना आपण नाचल्याचा आनंद मिळाला पाहिजे. त्यांना कुठेतरी वाटलं पाहिजे की मी हे रोप लावलंय ते बरोबर उगवतंय, फुलतंय, फळतंय, ह्याची त्यांना जाणीव झाली पाहिजे. आणि ही जाणीव मला नेहमी होती की मला नेहमी वाटायचं क्लासमध्ये सुद्धा किंवा वर्कशॉपला सुद्धा की मी नाचीन तेव्हा माझ्या गुरुंनी आनंद घेतला पाहिजे तो, हे माझ्याकडे स्ट्रॉंग फिलिंग होतं. त्याच्यामुळे मला म्हणतं मॅनिफेस्टेशन असेल माझं हे. आणि कुठलं मॅनिफेस्टेशन, की माझं नृत्य माझ्या गुरुंना आवडलं पाहिजे, एवढंच मॅनिफेस्टेशन. आणि तसंच व्हायचं, दर वर्कशॉपला माझा सोलो व्हायचा, कारण दीदी आणि महाराजजी सांगायचे की मुझे देखना इसका अकेले का देखना ये चीज जो मैंने सिखाई. आणि असं किती वेळेला असं झालेलं आहे की मी त्यांच्यासमोर त्यांचं शिकवलेलं सादरीकरण करून त्यांना आनंद दिला. मला वाटतं हेच आशीर्वाद आहे माझ्यावर. त्यामुळे या भिन्न शैली, म्हणून आज मी म्हणतो माझ्या क्लासला येणारे मी काही एक शैली शिकवत नाही, मी प्रत्येक शैलीचं वैशिष्ट्य शिकवतो, पण भेद नाही करत त्याची. आणि ते सांगून

0: की हे लखनौ घराण्याची वैशिष्ट्य आहे, हे जयपूर घराण्याचं वैशिष्ट्य आहे, हे बनारसचं वैशिष्ट्य आहे. आणि आम्ही लकी आहोत की या तिन्ही घराण्यांचं शिक्षण आम्हाला मिळालं, त्या जोरावरच आम्ही शिकवतोय. असं नाहीये की ऑब्झर्व करून आम्हाला जे वाटलं ते आम्ही करतोय, नाही. त्याचं आम्ही शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन ते पुढे सरकवतोय. हल्ली कित्येक तरी असे डान्सर्स आहेत ज्यांनी स्वतःची शैली बनवली आहे, पण त्याला नाव गाव काही नाहीये, फक्त शिकवायचं. तर मला वाटतं मुलांना डोळ्याला पट्टी लावून रस्ता नाही दाखवला पाहिजे, उघड्या डोळ्यांनी रस्ता दाखवला पाहिजे. ही शैली ही आहे, ह्याचं हे वैशिष्ट्य आहे, मग पुढे तुम्ही काही करा त्याचं. पण मला असं वाटतं गुरूंनी जर ते छान रोवलं तर विद्यार्थी ते सुंदरच उगवतात. याच्यावरून मला एक आत्ता जस्ट किस्सा आठवला. एकदा आम्ही मावशींच्या नावे अर्चनाताई एक अवॉर्ड दरवर्षी जाहीर करते, गुरु सन्मान, गुरु आशा जोगळेकर नृत्य सन्मान. त्याच्यात त्या एक मोठ्या गुरुला अवॉर्ड देतात. तर एक दिवशी असं झालं आणि ताईला म्हटलं ताई आपण कोलॅबरेट करूया हे अवॉर्ड, मयूर वैद्य आर्ट टेम्पल आणि अर्चना आज म्हणजेच अर्चना नृत्यालय, तिने अर्चना आजच्या नावाखाली हे केलेलं आहे, ते दोघं मिळून आपण एक अवॉर्ड द्या आणि पंडित बिरजू महाराजांना देऊ, कारण माझं प्रेम होतं. आणि मग तिने पण ती आणि अर्चना ताईला माझ्यावरती भयंकर प्रेम आहे आणि मला तिच्यावर प्रेम आहे. आणि आमचा दिवस असे म्हणजे असं होत नाही की आम्ही एकमेकाशी कुठली गोष्ट बोललो नाहीये आणि ती झाली नाहीये, असं प्रत्येक कुठलीही माझी गोष्ट असो तिला माहिती असतं की मयूर हे करणार आहे, मयूरने आज हे नवीन कोरिओग्राफ केलंय, मयूरने हा नवीन कॉन्सेप्ट आणलं, हे तिला सगळं माहिती असतं. त्यामुळे तिचं एक विशेष प्रेम आहे. तर ती म्हणाली ठीक आहे आपण हे कोलॅबरेट करून करूया. आणि मग आम्ही सावरकरला आपलं शिवाजी पार्कच्या इथे आहे ना थिएटर, तिथे तो प्रोग्राम आम्ही केला. आणि त्या दिवशी सकाळी महाराजजींना आणायचं काम माझ्यावर होतं हॉटेलमधून. आणि मी तुला सांगू तेजस्वी, इतकं सुंदर क्षण होता ना तो माझ्या आयुष्यात, मला अजूनही असं फील होत ते की एक म्हणजे मी इतकं प्रामाणिक काम करतोय त्याचं कुठे बघ देव कसं ते रजिस्टर करतो आणि ते मला प्रत्येक वेळेला देव ती गोष्ट जाणून देतो की यू आर प्युअर सोल ह्या बाबतीत. तर महाराजजी पूजा करत होते, त्यांचे छोटे छोटे छोटे देव असायचे सगळीकडे, ते ट्रॅव्हल करायचे ते घेऊन आणि त्यांची रोज एक पूजा असायची. तर ती पूजा करत होते आणि असं त्यांनी माझ्याकडे बघितलं की आणि मला म्हणाले मयूर तुम्हारी एक बात मुझे बहुत अच्छी लगती है. त्या दीदी पण होत्या, शाश्वती दीदी होत्या, महाराजजी होते, मी होतो. म्हटलं क्या महाराजजी? तर म्हणाले की देखो तुम इतने साल आशाताई के पास सीख रहे हो, तुम अर्चना के पास सीख रहे हो, असं ते म्हणाले अर्चना के पास सीख रहे हो और मेरे साथ भी अभी तुम 22-23 साल मेरे पास भी हो, पर तुम्हारा गुरु के प्रति तीनों के प्रति जो प्यार है ना वो कहीं कम नहीं लगता है और तीनों का ही तूने अच्छा समतोल रखा है, एक बांधा है इन तीन गुरुओं को तुम्हारे साथ. मला सांगू तुझे असं वाटलं की मी ने जिंकलो ह्याच्यात, दिस इज द बिगेस्ट अवॉर्ड आपल्या गुरुने हे वाटणं. आणि त्या दिवशी मी त्यांच्यासाठी एक कृष्ण वंदना मी रेकॉर्ड केलेली की महाराजजी आणि मी त्यांना काय गिफ्ट देऊ, कारण मावशी असताना एक प्रथा होती आमच्याकडे अर्चनाताईंनी सुरू केलेली की गुरुपौर्णिमेला मटेरियलिस्टिक गोष्टी मावशींना आवडायच्या नाहीत, म्हणजे फुलं पानं काहीतरी गोष्ट दिलेली आहे गिफ्ट असं त्यांना आवडायचं नाही फार, त्या खूप सिम्पल होत्या. तर ताईंनी त्यांना नृत्य दक्षिणा द्यायला सुरुवात केलेली आणि मग ताई अमेरिकेला गेल्यावर तिच्या ज्या गोष्टी होत्या त्या मी अगदी पावलावर पाऊल ठेवून फॉलो केलेल्या आणि त्याचंही तिला फार कौतुक आहे. तर मग मी ती कला पुढे ती ट्रॅडिशन चालू ठेवलं आणि मावशींना मी नृत्य दक्षिणा दरवर्षी काहीतरी नृत्य कोरिओग्राफी म्हणजे नृत्य दिग्दर्शन करून द्यायचं. ते यावेळेस महाराजजी येणार होते, म्हटलं ह्यांना पण मी एक नृत्य दक्षिणा देणं फार इम्पॉर्टंट आहे. मग मी कृष्ण भजनावरती स्वतः चाल लावून म्युझिक करून एक 12 मिनिटाचं आहे ना आय थिंक ते पूर्ण म्युझिक केलं मी आणि त्यांना ते नृत्य दक्षिणा दिलं. त्याच्यात आता मला माहिती होतं की मी त्याच्यात बनारस जयपूर लखनौ या तिन्ही शैलींचं मिश्रण केलं आणि तिन्ही शैलीपेक्षा मला असं वाटतं मी त्याच्यात तिन्ही गुरूंचं वैशिष्ट्य जे मला शिकवलंय ते मी त्याच्यात माझ्या अंगिक अभिनयाने ते मांडलंय. त पर हे मला माहिती होतं, बाकी कोणाला माहीत नव्हतं. पण मावशी सॉरी अर्चनाताई आणि महाराजजी दोघेही संध्याकाळी मला त्या इव्हेंटच्या नंतर म्हणाले की तुने मेरा भी अंगनाचा और तुम्हारे गुरु का भी अंगनाचा, असं महाराजजी म्हणाले. आणि सेम टाइम अर्चनाताई मला म्हणाली तू आमचं पण नृत्याचं अंग ठेवलं आणि महाराजींचं पण अडॉप्ट केलंय. बास मी म्हटलं मी जिंकलो इकडे, मी जिंकलो. म्हणून मी म्हटलं मुलांना की तुम्ही काही शिका, कुठल्याही गुरुकडे शिका, प्रत्येक गुरु हा चांगलाच असतो, त्याला शिष्य चांगलं मिळणं पण फार इम्पॉर्टंट आहे. आणि शिष्य म्हणून गुरुकडे जगणं हे सगळ्यात मोठी एक काय म्हणतात स्वर्गीय अनुभव आहे हा, कळला ना. तो विश्वास ठेवून शिकणं आणि म्हणून ते शिकवताना तुमच्या नेत्रांनी आधी शिका, ते साठवा आणि मग तुमच्या अंगातनं ते बाहेर काढा, असं मला नेहमी वाटतं. त्या ह्या शैली शिकण्याच्या मागे हा सगळा मोठा प्रवास आहे आणि आनंददायी आहे, स्ट्रगल नाही आहे.
1: आम्हाला सगळ्यांना आवडेल जर तुम्ही छोटस उदाहरण दिलं तर, म्हणजे पंडित गुरुजी महाराजांचा.
0: मी आता ना खरं सांगू मी खूप मोठं असं वाटायला बडाय छडाय करतोय, पण तसं नाही आहे. काही गोष्टी ना मला असं सांगावं वाटतात आणि गुरूंचं ऑब्झर्वेशन काय असतं. मी ना खूप गुरुप्रेमी आहे, कदाचित माझ्याकडनं तुला असं फार गुरु गुरु गुरु असं वाटेल, पण काय ऑब्झर्वेशन असं. एकदा महाराजींनी ना ठुमरी शिकवायला घेतली आणि आम्ही सगळी मुलं होतो ते बॉईज आणि बाकी सगळ्या मुली आणि मुलं पण चांगल्या प्रमाणात होती, एक आठ एक मुलं होती तिथे. तर महाराजजी ठुमरी शिकवणार म्हटल्यावर तो सुवर्ण क्षण आहे आणि आम्ही सगळेजण बसलो लगेच ते घुंगट बिंगट घेऊन आणि शाश्वती दीदी अचानक ओरडल्या रुक जाओ. तर सगळेजण असलो काय झालं, ते म्हणाले सब छोकरे नीचे उतरो, इन छोकरो के ऊपर अच्छा नहीं लगता, ये लड़कियों जैसे भाव करते है. तब आमचं एवढं हिरमून झालं ना, म्हंटल अरे एवढे शिकायची संधी. ते म्हणाले सीखो पर बैठ के सीखो, पहिले समज लो. किती सुंदर विचार आहे बघा ना त्यांचा. मी जे आत्ता म्हंटल तेच की बैठ के पहिले समजो, फिर उसको कोशिश करो. आणि मग आम्ही उठणार तितके दीदी म्हणाल्या मयूर तुम रुको, तुम्हारे ऊपर ठुमरी अच्छी दिखती है. एवढा मला तुला सांगू असा अत्यानंद झाला की त्याच्यानं मला चूज केलं. अक्षरशः तुला असं वाटलं, मी सांगू का, एखाद्या परीक्षेत पास होतो ना किंवा ऑडिशनला आपण पास होतो ना, तो अनुभव मला आला. आणि मग ती ठुमरी शिकवली, दुसऱ्या दिवशी ती ठुमरी परत नाचायची असते आणि महाराजजी गात होते. गाता गाता महाराजजी थांबले आणि अक्षरशः आम्ही त्या स्टेजवर उभे असायचो, त्याच्या खाली महाराजजी असे बघत होते माझ्याकडे. तर शाश्वती दीदी पण तिथे होत्या, क्यों रुक गए महाराजजी, क्या हो गया. तर त्यांनी फक्त एवढंच बघेल माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले की इस लड़के में जो भाव दिखते है ना वो किसी के ऊपर नहीं दिख रहे, जो मैं कोशिश कर रहा हूं कहने की वो उसको समझ में आ रहा है, वो वही दिख रहा. आणि ते असंच होते, कृष्ण राधेला छेडत असतो तर राधा घुंगट घेते आणि कृष्णाला म्हणते थांब, सगळेजण माझ्याकडे बघतायत. आणि एवढाच भाव, एवढाच. आणि त्यांनी ते ऑब्झर्व केलं आणि ती सांगण्याची त्यांची इच्छा झाली, याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय. ते ही खूप मोठी गोष्ट आहे. तसं मावशींच होत, मी ना सांगावं की नाही कळलं, पण मी खूप कमी प्रॅक्टिस करायचो त्यावेळेस. नाही ग, प्रॅक्टिसची खूप गरज आहे, पण तेव्हा अक्कल नव्हती हाच योग्य शब्द आहे. तेव्हा अक्कल नव्हती, रियाज करायची.
1: काही स्टुडंट आपण म्हणतो ना ते वर्षभर अभ्यास करतात आणि मग पास होतात, आणि हा कसा लगेच काल वाचलं परीक्षा, आज पुस्तक
2: ऑन द स्पॉट पण बऱ्याच गोष्टी.
0: मला अभ्यास अजिबात आवडत, मला अभ्यास अजिबात आवडत नाही. मी फक्त नृत्याचा अभ्यास करू शकतो. आणि लिटरली तेव्हा ना आम्ही सगळे ना सर, म्हणजे माझे आता बॅचमेट्स बघत असतील तर त्यांना हे नक्कीच पटेल की आम्ही सगळेजण उभे असायचो, तोडावायचा, तोडा लक्षात असायचा पण सम कोणाला लक्षात येत. मग त्या ज्या फोर्स मध्ये समजा माझा आला ता करून मी जर सम दिली तर सगळ्याजणी समजा ता करून सम असते आणि माझा एकटा दहा, तर मावशी लगेच म्हणायच्या हे काय सगळे चुकलात. ही सम आहे. आणि मग एखादी मुलगी त्याच्या डेअरिंग करून सगळं असं की हा चुकला आणि आम्हाला आता हे मिळाली आहे शिक्षा, तर ती मावशीने सांगितली, मावशी नाही तो चुकलाय आम्ही बरोबर आहोत. पण तो काही कॉन्फिडन्स असायचा माझा पण ओव्हर नसायचा. माझा कॉन्फिडन्स माझ्या 10 होता आणि ओव्हर कॉन्फिडन्स मला असं म्हणता येत नाही माझ्या बाबतीत, कारण मला असं वाटायचं की मला तो क्षण मारून नेता यायचा. ही चॅप्टर गिरी आहे. आणि मग दुसरी गोष्ट, मावशींकडे फार पाय काढून धा देण्याची सवय नव्हती, पण मी काही 2-3 वेळेला असं पाय सोडले तर मावशीने कधी मला अडवलं नाही. हा मग तसं ना, मुली कधी कधी असं वाटतं, मावशी छान म्हटलं की बाकीची मुलं सुद्धा आम्ही पण प्रयत्न करतो, मग त्या सोडायच्या. मग मावशी म्हणायच्या, तुमच्यावर ते चांगले दिसत नाही, त्याच्यावर चांगलं दिसते म्हणून मी काही बोलत नाही. तर मला असं वाटतं की हा जो कॉन्फिडन्स असतो ना एक कलाकाराला किंवा विद्यार्थ्याला नाचण्याचा, त्याची कला दाखवण्याचा, तो कॉन्फिडन्स गुरुच देतात. त्यांनी हा प्रोत्साहन दिलं मला की हे चांगलं दिसतंय, मग मी प्रयत्न करत गेलो, मी अजून काय करू शकतो त्याच्यात, माझे काय एफर्ट्स टाकू शकतो, असं करत करत करत हा डोलारा उभा राहिला. तर ही गंमत आहे.
1: देवाचे आहे तसेच गुरुंचे आशीर्वाद आहेत. मधुराला मी बोलता करणार आहे, पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा आपल्या गप्पा अशा सुरू ठेवूया. प्रेक्षक, आज आपण सेलिब्रेट

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही एकदा आहात राजाच्या 98.1 एफएम रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये मयूर वैद्य टेम्पलचे मयूर वैद्य आणि मधुरा वैद्य यांना आमंत्रित केलेलं आहे. मधुरा, आता तुझ्याकडून जाणून घ्यायचंय तुमची पहिली भेट, त्याविषयी थोडी उत्सुकता आहे, कसे भेटलात आणि मग गुरु शिष्य नातं आणि पती पत्नी नातं ह्या दोघांविषयी.
1: डेफिनेटली. सो आमची पहिली भेट अर्थातच महाराजांच्या वर्कशॉपमध्ये झाली. अनफॉर्च्युनेटली त्यावर्षी मी ते अटेंड करू शकले नव्हते वर्कशॉप. बॅक स्टोरी अशी आहे की मी एका ठिकाणी कथक शिकत होते पण समहाव माझा तिकडे माझ्या गुरूंना काही अडचणी आल्यामुळे माझा 1.5 वर्ष क्लास नव्हता झाला आणि मी अत्यंत काय म्हणतात की आय वॉज ईगर टू मीट माय गुरु. म्हणजे मी ऍक्सेप्ट केलं होतं की मला नवीन गुरु कोणीतरी शोधायला लागणार आहे. सो ते 1.5 वर्ष माझ्या मनात की मला कोणीतरी चांगला गुरु हवा आहे. आणि आमचे साठे काका म्हणून आहे, त्यांनी आम्हाला काही मला मंदिर आणि यांना काही पूजांसाठी मला सांगितलं होतं जायला. अकॉर्डिंग टू धिस प्रॉब्लेम ऍब्सोल्युटली, म्हणजे माझा पूर्ण विश्वास आहे.
0: पार्वतीने केवढी तपश्चर्या
1: मी तरच स्ट्रगल केलाय ह्याला भेटेपर्यंत. सो तिकडे बरेच ठिकाणी आम्ही उडीपी आणि अशा सगळ्या कृष्ण मंदिर आणि याच्यात गेलो होतो आणि मी फक्त देवाला एकच प्रार्थना करत होते की मला ना खूप चांगला गुरु हवाय आणि मला कथक मध्ये काहीतरी करायचं छान करायचंय. तर त्यामुळे माझं त्या ट्रीपवरून येणं माझं झालं नाही महाराजांच्या वर्कशॉपला. सो मी विचार केला की चल शेवटचा दिवस आहे, आज मी जाऊन बघते काय त्यांनी शिकवलंय, त्यांच्या पाया पडते, भेटून येते की मी वर्कशॉप नाही अटेंड करू शकले पण भेटून येते असं. आणि तिकडे माझी आणि मयूरची भेट झाली. सो मला सांगायला आवडेल, माझ्या खरं भावाचा हा खूप चांगला मित्र, पण आमची आधी 2014 आधी कधीच भेट झाली नव्हती. एक वर्ष आधी एका प्रोग्राम मध्ये झाली होती पण त्याच्या नंतर मध्ये परत नव्हती झाली. सो तिथे त्याची भेट झाली आणि मग त्याला मी जाऊन भेटले हिम्मत करून की माझ्या भावाला ओळखतोस ना तू, असा असा माझा भाऊ आहे आणि मी कथक शिकतेय वगैरे असं त्याला सांगितलं. त्याने विचारलं काय करतेयस, कुठपर्यंत एक्झाम दिल्यात काय वगैरे वगैरे. तेव्हा मी सांगितलं त्याला की असं असं सगळी परिस्थिती आहे, माझ्याकडे सध्या गुरुच नाही आहे, तुम्ही गुरुच्या शोधात आहे. तर म्हणाला की तू का थांबलीयस, मग तू सुरू कर कोणीतरी शोध काय आहे वगैरे.
2: मी कधी स्वतःहून सांगत नाही माझ्याकडे या,
1: कधीच नाही,
2: कधीच, नेव्हर एव्हर.
1: मग आम्ही दिवसभर जसं काही आम्ही खूप चांगले वर्षानुवर्ष एकमेकांना ओळखतो असं आमची आमचं बोलणं आणि हे मी दिवस अख्खा तो स्पेंड केला महाराजांच्या वर्कशॉप बघत बघत सगळं हे चालू होतं. मग 2 दिवसांनी महाराजांचा प्रोग्राम होता तिथे अंधेरीच्या भवन्स मध्ये. तर तिथे परत भेट झाली याची. तर ह्या 2 दिवसात मी विचार करते की कुणाकडे करू कुणाकडे. मग मी विचार केला की वाय नॉट हिम, की दादाने पण मला सांगितलं होतं की खूप चांगला कथक डान्सर आहे आणि फेमस आहे. तर म्हटलं ठीक आहे बघूया आपण. 2 दिवसांनी परत ह्याची भेट झाली. मग मी त्याला विचारलं तुझे क्लासेस कुठे आहेत, तर तो म्हणाला इथेच आहेत प्रभादेवीमध्ये. म्हटलं ठीक आहे मी कधी येऊ शकते, मग तुम्हाला एखाद्या रविवारी या रविवारी ये. मग मी त्याच्या

0: गेले त्याआधी मी व्यवस्थित माझ्या आधीच्या गुरुंना मेसेज केला की असं असं आपलं नाही होत आहे. तर ड्यू ऑल रिस्पेक्ट मी असं असं यांच्याकडे शिकायला सुरुवात करते असं मी त्यांना प्रॉपर सांगितलं होतं. त्यांनी मला आशीर्वाद दिले, ते म्हणाले की ठीक आहे, यू शुड गो अहेड असं. मग आले आणि माझ्या डोक्यात की हा एक हात तास क्लास असेल. आम्ही सकाळी 10 क्लास होता, मी गेले 10 क्लास सुरू झाला. मी म्हटलं आज मी ऑब्झर्व करते, बसते, काय आहे बघूया वगैरे. 10, 11, 12, 1 लंच ब्रेक झाला. लंच ब्रेक झाल्यानंतर मला म्हणाला की तू काय शिकलीस, मला करून दाखवलं. मी थोडंफार करून दाखवलं जे काय मला येत होतं, ते म्हणजे येत नव्हतं ते करून दाखवलं. मग तो म्हणाला ठीक आहे आपण क्लास सुरू करूया. म्हटलं ठीक आहे आता मी जाते. नाही क्लास नाही संपलाय अजून. म्हटलं ओके. म्हटलं ठीक आहे मी थांबते. सो असा 4 ते 5 क्लास चालू होता आणि मी इतकं सुंदर त्याचं स्वरूप, कथकचं स्वरूप बघितलं त्या 1:45 की मी म्हटलं की गुड. म्हणजे एक थोडस असतं की आधीच्या गुरुंबरोबरच आपलं रिलेशनशिप, तिथून नवीन ठिकाणी यायचं, नवीन स्टाईल अडॉप्ट करायची, सगळंच प्रेशर असतं. पण डे 1 जेव्हा त्याच्यानंतर पहिला जो माझा क्लास सुरू झाला, तिथून आजपर्यंत मला कुठेच असं वाटलं नाही की मला काही येत नव्हतं. मला जे छान आणि सुंदर रीतीने गुरुम त्याने केलं आणि इतक्या सहजरित्या की मलाही कळलं नाही की मी अलंकार कशी झाले.
1: म्हणजे मला असं नेहमी वाटतं ना की कोणीतरी एका कसं असतं माहितीये, मी परत सांगतो, गुरु म्हणणं नशिबाचा भाग आहे आणि आपण एक खूप सामान्य लोक असतो सुरुवातीला, आजही आहोतच, मी म्हणत नाही असं. पण जेव्हा आपण एखादी कला शिकायचं म्हणतो ना, तेव्हा आपल्याला माहित नसतं समोरचा गुरु काय आहे. आपण त्याच्यावर डोळे झाकून विश्वास टाकतो आणि तो जे काही ते देतो ते आपण ग्रहण करतो. त्यामुळे शिष्य हा खूप गरीब असतो, त्याला जे काही मिळेल ना तो घेतो आणि पुढे सरकतो. पण मग अशी कधीतरी वेळ येते की बाबा आता इथे काही घडत नाहीये किंवा होत नाहीये काही, ते कारणाने इथे किंवा तिथे घराच्या उंबरठ्यावर उभे असतो आपण. जायचं नाही का बाहेर पडायचं हे कन्फ्युजन असतं. मग कधी कधी पडावं लागतं काही कारण असतं आणि मग आपण दुसऱ्या गुरुकडे शिकायला जातो आणि तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे मिसिंग आहे. पण मला असं वाटतं गुरुचं कर्तव्य आहे की त्यांनी काय मिस केलंय हे हिणवून दाखवून, तुमच्याकडे काय कपॅसिटी आहे ते देऊन विद्यार्थ्याला पुढे न्या. त्यांनी काय चुकलाय किंवा कसं असतं माहितीये, कधी कधी मुलांना चुकीचं नाचून दाखवतात. पण मला असं वाटतं की गडबड दोन्ही बाजूनी असू शकते, कदाचित विद्यार्थ्याला तर रिसीव्ह करता आलं नसेल, असंही होऊ शकतं. त्यामुळे मी कधीच सांगत नाही की तुम्ही हे चुकीचं शिकलाय किंवा तू हे चुकीचं करतेस किंवा हे असं असलं पाहिजे. हे माझं शिकवण आहे, माझ्याकडे चक्रीचा प्रकार हा आहे, माझ्याकडे हस्तकरण्याचा प्रकार हा आहे आणि हे तुला शिकायचं आणि परीक्षा द्यायचं, संपला विषय.
2: हे झालं गुरु शिष्याचं. पण मला
1: परत ती तिथे झाले की सुरुवात कडून झाली.
2: राम आणि सीता जसं उपवा
0: खरं सांगायचं तर सुरुवातीला आम्ही खूप छान मित्र झालो. म्हणजे वी युज टू
1: शिकायच्या आधी,
0: हा शिकायच्या
2: असं नाही झालं की नाही हाच मला वर
0: म्हणून पाहिजे नाही. तेव्हा काही डोक्यात नव्हतं आमच्या. एक खूप छान घट्ट मैत्रीचं नातं झालं. म्हणजे आम्हाला एकमेकांशिवाय चैन नाही पडायचं की आम्ही एकमेकांना छोट्या छोट्या गोष्टी तरी मेसेज करायचो की अरे असं झालंय किंवा हा सडनली मला मेसेज करायचो मधुरा अगं ती क्लासमध्ये ही मुलगी आहे ना ती खूप छान नाचते हा, तिला काहीतरी अजून एक्स्ट्रा आपण म्हणजे असे संवाद
2: आमचे.
0: नॉट ॲट ऑल म्हणजे मला इतकं त्याचं कौतुक वाटायचं, म्हणजे अजूनही वाटतं आय एम रिअली प्राऊड.
1: अगं तुला लक्षात नाही का तिने मोराचेच कानातले घातले आहेत, म्हणजे तुला कळलं ती किती मयूरमय आहे. नाही तसं नाहीये. मी तुला सांगू का, सुरुवातीला आम्ही चांगले मित्र का होतो, कारण आमची वेवलेंथ जुळली. आपण कोणाशी तरी खुलून बोलतोय म्हणजेच आपल्याला पटलेलं एकमेकांचं, अशी मैत्री आधी होती. मग ती शिकायला आली, शिकता शिकता विशारदपर्यंत तिने केलं शिक्षण, आणि त्या विशारदच्या दरम्यान आमचं येणं जाणं घरी वाढलं. आणि तेव्हा इतकं मी म्हणतो, आणि घरी तर लग्नासाठी पण म्हणत होते मयू कधी करणार कधी करणार, आणि हाच मग कंटाळलेला हा विषयाचा. आणि मग त्याच्यानंतर असं झालं की अरे आपण एवढं छान मित्र आहोत, आपल्याला एकमेकांशी संवाद साधता येतोय, आपल्याला मनातलं बोलता येतं, मग आपणच लग्न करून टाकूया. ते सगळं ऑल ऑफ द सडन हे कदाचित न पटण्यासारखं आहे, पण हेच सत्य आहे. आणि आम्ही लिटरली 6 महिन्यात डिसिजन घेतलं आणि लग्न केलं. इतकं सगळं क्विक होतं ते, म्हणजे त्यांच्या घरातल्या ना पण पचेपर्यंत, माझ्या घरातल्या पचेपर्यंत आम्ही लग्नाची तारीख ठरवली आणि लग्न केलं. आणि ते म्हणजे गपचूप, आम्हाला मला तुला सांगू
2: म्हणजे
1: फॅमिली तसं गपचूप पळून मिळून
2: नाही,
1: कारण मला मी ना खूप जरी बोलका वाटलो ना तरी ना मी खूप असा माझा इंट्रोवर्ट आहे, आणि मला खूप गाव गोताळा आवडत नाही. मला असं खूप लोक आहेत, खूप मला कंटाळा येतो, मला गप्पा मारायचा तर कंटाळा येतो. आपण गप्पा मारू करायची, 2-3 जण आहेत, मजा येते. पण तू म्हणशी एवढे सगळे लोक सोशल नाहीये मी, तू कुठल्याच पार्टीला मला बघणार नाही, कुठल्याच प्रोग्राम्सना मला बघणार नाही. अनले पूर्वी आम्ही खूप जायचो, हल्ली मी प्रोग्राम्सना पण जात नाही, मी हल्ली कुठल्याही इव्हेंट्सना जात नाही. मला असं वाटतं तो जो वेळ मिळतो ना क्लास नंतरचा, माझं जगणं काय आहे, नृत्य, परफॉर्मन्स, रिहर्सल्स आणि क्लास, हे माझं आयुष्य आहे. आणि ह्याच्यात मला ज्याच्यात समाधान मिळेल तिथे माझं घर, घरात माझी आई, माझी बायको आणि माझी पुतणी, ह्याच्यात माझं जग संपत. आणि मला असं वाटतं की त्याच्यानंतर नृत्यानंतर जर काही मला वेळ घालवायचा आहे तर मी तो माझ्या फॅमिली बरोबर घालवतो. माझ्या आईला भेटशील ना तर ती माझ्यापेक्षा फनी आहे, ती खूपच गमतीशीर आहे. म्हणजे तिच्यावर तू 1-5 मिनिटं गप्पा मारशील ना तुम्हाला मी तिलाच इंटरव्ह्यूला बोलवते, इतकं तिचं आहे. ती आज येणार होती पण तिला पुढे जायचं होतं एका मिटिंगला, तिच्यातून खूप काही काही कमिटमेंट असतात, पण ते सगळं
2: कधीच नाही
1: बाकीच्या गोपिकांना वाटलं असेल, पण हिला नाही कधी वाटलं.
0: सांगू का, कुठल्याही नात्यात सगळ्यात महत्वाचा असतो तो ट्रस्ट.
2: आणि मुली जास्त
1: एक्झॅक्टली
0: खरं सांगू, कदाचित ती मानसिक तयारी माझी ह्या 12 वर्षात झाली. मला खूप आनंद वाटतो सांगताना की मी 12 वर्ष त्याच्याकडे शिकतीये. आय एम व्हेरी ब्लेस्ड की मला आता त्याने त्यांच्या गुरूंबद्दल सांगितलं, अशा गुरूंचे आशीर्वाद आणि सहवास लाभलेली व्यक्ती, म्हणजे मला अनोईंगली 4 गुरु आहेत असं मी म्हणू शकते. पण हा माझा गुरु आहे हे सांगताना मला अत्यंत अभिमान वाटतो. आणि त्याचं जसं गुरुप्रेम आहे तसं माझंही त्याच्यावरती गुरु म्हणून डे 1 प्रेम होतं अत्यंत. आणि तो मला मित्र म्हणून तितकाच आवडायचा, आणि आज तो मला माझा नवरा माझा पती म्हणूनही तितकाच आवडतो.
1: तुला गंमत माहितीये ही खूप कठीण गोष्ट आहे, पण म्हणजे माझ्या दृष्टीने सुद्धा आणि हिच्या दृष्टीने सुद्धा, ही जेव्हा क्लासमध्ये असते ना, म्हणजे एक तू कुठल्याही विद्यार्थिनीला पण विचारावं तेव्हा ती एक शिष्य म्हणूनच असते, आणि मला ती दादा म्हणूनच आपणार ते. पण त्याच्या बाहेर मग माझी काही खैर नसते, जस्ट किडिंग. पण दोन्ही रिलेशन्स ती खूप सुंदर सांभाळते. मलाच प्रश्न पडतो ही कशी इतकं छान ती मॅनेज करू शकते, म्हणजे तिथे तुला असे जाणवणार पण नाही की ही माझी बायको आहे, किंवा तिला कोणी बघून म्हणणार की हा तिचा नवरा आहे. पण ते सांभाळणं ही सगळ्यात मोठी कठीण गोष्ट आहे, आणि ती छान सांभाळते. म्हणजे अक्षरशः जेव्हा बाहेर आम्ही काही मिटिंगला जरी असू किंवा बोलत जरी असू तर ती जोडीने बसणारच नाही, ती तिकडे कुठेतरी बाहेर बस, तिला सांगावं लागतं तू बस इथे इतकं आहे. म्हणजे कधी कधी मला या गोष्टीचा त्रास पण होतो. एक्झॅक्टली तसं आहे. सो
0: मला असं वाटतं की प्रत्येक नात्याची एक जागा आहे, आणि तिथे तुम्ही 100% असाल पाहिजे. सो मी प्रयत्न करते, ऑफकोर्स त्याचाही तो प्रयत्न डेफिनेट प्रयत्न म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये ते नॅचरलीच आहे की प्रत्येक नात्याला तो इतकं छान जगतो, इतकं सुंदर त्याला गुंजारतो, वेळ देतो. म्हणजे माझं त्याचं नातं किंवा त्याचं आईंचं नातं किंवा त्याचं नुपूर जी पुतणी आहे त्यांचं नातं, आम्हाला तिघींनाही ऍट द सेम टाइम तो स्पेशल फील करवतो. म्हणजे असं आम्हाला कुठेही नाही वाटत की हिला कशाला असं करतोय, हे कशाला करायला पाहिजे, असं आम्हाला तिघींच्याही नात आमच्या कधी येत नाही. म्हणजे त्या बाबतीत त्याला 1000 टक्के मिळतो, 100 नाही 1000.
1: नाही नेहमी करते आणि मला असं वाटतं ना हे नॅचरल आहे, हा माझा स्वभाव नॅचरल आहे. हे काय मला असं काही करावं लागत नाही, ते सहज होतं. म्हणजे हिच्या घरी जायचं असेल तरी आईंना काय आवडतं, बाबांना काय आवडतं मला माहिती असतं, मग तसंच मी त्यांना तिकडे घेऊन जातो.
0: म्हणजे मी विसरते कधी कधी, पण तो म्हणतो अगं आईला हे आवडतं ना, हे घेऊया. आता माझ्या एका मावस बहिणीला आऊल आवडतं, तर हे मी त्याला एकदाच सांगितलं होतं, तेव्हा ते एवढं लक्षात होतं. आता रिसेंटली तिच्या घरी पूजा होती, तर मी म्हणजे त्याने मला, मी क्रोशाचं काहीतरी आता नवीन असं ट्राय करते, तर त्याने मला मागे लागून नाही तू क्रोशाची तिला किचन करून दे आऊलची. तर शी वॉज लाईक, तिच्या डोळ्यात पाणी आलं की ताई तू कसं म्हटलं इथे आहे
1: मला आहे.
0: छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या, पण ऍब्सल्यूट.
1: आज पण माझ्या वहिनीचा बर्थडे आहे, तर मी अक्षरशः इथून आम्ही शॉपिंगला जाणार, तिला काही ती घेऊन जाणार. म्हणजे हे नॅचरल आहे. मला असं ते दिखावं तर माझ्यात नाहीच आहे, मी आहे तसा आहे. मी कलाकार चौकटीत असतो त्या स्टेजवर, त्याच्यानंतर एक साधा माणूस असतो. एखादा घरातली व्यक्ती कशी असेल तसा मी आहे, त्यामुळे कलाकार म्हणून ते बाजूला ठेवून. सेलिब्रिटी तुम्ही म्हणता, मी कधीच नाही मला सेलिब्रिटी म्हणत, सेलिब्रिटी लोक म्हणतात. पण मला असं वाटतं सेलिब्रिटी स्टेटस हे टीव्हीवर ठीक वाटतं का, बाहेर घरी पण, म्हणजे बाहेर नाहीच. म्हणजे माझे इतके मित्र आहे, मैत्रिणी आहेत, त्यांच्या बरोबर मी त्यांचा मित्र म्हणूनच असतो. त्याच्यात माझा कथकचा क किंवा नृत्याचा न पण दिसत नाही.
2: थोडं पर्सनल झालं, आता परत एक छोटीशी विश्रांती घेऊया, आणि मला वाटतं विश्रांतीपेक्षा आपण दुसरा भागच करूया. तर सेलिब्रिटी शो मध्ये आपण दुसरा भाग करतोय, मयूर वैद्य आणि मधुरा वैद्य यांच्यासोबत. तुम्ही पाहत राहा आचार्य 98.1. भेटूया पुढील भाग. मंगल मंगल दिस आला या मंगल मंगल.

0: सेलिब्रिटी शो मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मी आहे आरजे तेजस्वी तुमच्यासोबत आणि आज आपण सेलिब्रिटी शोचा पार्ट टू करतो आहे मयूर वैद्य आणि मधुरा वैद्य यांच्यासोबत. तुमचं दोघांचंही मनपूर्वक स्वागत आणि समर स्पेशल शो करतोय कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात त्याच्यामध्ये आपण जास्ती काय काय एक्सप्लोअर करायला बघतो आणि नृत्यासारखा प्रकार आपल्याला शिकायला मिळाला तर त्याचं किती छान ह्याच्यापेक्षा छान गोष्ट कुठली असूच शकत नाही कारण कला आपल्याला किती भरभरून देते. गायन असू दे, कथक असू दे किंवा नृत्य असू दे, तबला असू दे किंवा हस्तकला असू दे. तुम्ही मगाशी भरतकामाचा उल्लेख केला. कला म्हणजे नेहमी कला देण्याच्या स्वरूपात राहिली घेण्याच्या ऐवजी. नक्कीच. आता तुमचे जे तुम्ही स्वतः आता एवढे वर्ष शिकल्यानंतर तुम्ही स्वतः काही प्रोजेक्ट केलेले आहेत, काही एक्सपेरिमेंट केलेले आहेत, त्याविषयी जाणून घ्यायचं आहे कारण अष्टनायिका पाहिल्यानंतर असं वाटलं की वा असा आपण असा दिव्य शो आपण पाहिलाच नाही आणि मेस्मरायझिंग आणि असं थक्क आश्चर्य की म्हणजे अशी संमिश्र भावना असतात म्हणजे सगळ्या प्रेक्षकांच्या आणि हे संपूच नाही म्हणजे आपल्या थिएटरचा टाइम होऊन गेला होता तरी पण आपण कंटिन्यू पण केलं होतं पण असं हे पाहत राहावं आणि एका वेगळ्या काळात किंवा वेगळ्या झोन मध्ये आपण जातो आणि म्हणजे तर मगाशी मी म्हटलं असं स्वर्गाची अनुभूती तुम्ही देता की हे देवदेवतांच्या इथे कसं होत असेल किंवा स्वर्गात देव देवांचं नृत्य सादर होतं ते आणि तुमचं तर नावच प्लॅटफॉर्मचं असं आहे की मयूर वैद्य टेम्पल आर्ट म्हणजे किती छान. मी अप्सरा कशा नाचत
1: खरंच तू आता जे म्हणालीस ना हे कसं आहे ना पूर्वी याचं मयूर वैद्य डान्स अकॅडमी होतं ना त्याच्या आधी नृत्य मयूर होतं. मला ना सतत प्रयोग करायला आवडतात त्या म्हणजे अकॅडमीच्या नावात सुद्धा मी प्रयोग केले पण एका पॉइंटला येऊन मी थांबलो की मला असं वाटलं आपण कमर्शियल तर असणारच कारण माझं ब्रेड अँड बटर हे आहे का मी फक्त नाचतो आणि मग नाचण्याच्या पलीकडे मी शिकवतो मग ते एक ब्रेड बटरच झालं जसं बघायला गेलं तर मग त्याचं एक छान नाव म्हणून ती नावं ठेवली. पण नंतर लक्षात आलं की आपण कमर्शियल पेक्षा जास्त गोष्टी देतोय आपण जास्त भावनिक दृष्ट्या मुलांना शिक्षण देतो याच्यात. गुरु शिष्य परंपरा आता काही नाही राहिलेली आहे. जे कोणी करत असेल त्यांना खूप मोठं म्हणजे माझे मोठा नमस्कार आहे त्यांना की त्यांनी सांभाळली आहे. पण मुंबईत हे आता शक्य नाहीये. प्रत्येक जण कॉलेज शाळा करून क्लासला येणार आहेत एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी म्हणून करणार आहेत आणि ही एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी त्यांना करिअरमध्ये भाग पाडण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे मला असं वाटलं ह्याचा सगळ्याचा सारा विचार करून की आपल्या नृत्यालयाचं नाव मयूर वैद्य आर्ट टेम्पल असलं पाहिजे. हे मंदिरासारखे कारण मी स्वतः पूजा करतो आणि मी ती पूजा करायला पण लावतो विद्यार्थ्यांना. आज मयूर वैद्य आर्ट टेम्पल मध्ये असंख्य विद्यार्थी विशारद अलंकार झालेले आहेत, मास्टर्स झाले आहेत. मधुरा पण माझ्याकडनं विशारद अलंकार झालेली आहे, मास्टर्स केलेले आहे तिने. त्याच्यामुळे मला हे सांगायला खूप अभिमान वाटतो आणि माझ्याकडे जे आता टीचर्स आहेत त्या पण मयूर वैद्य आर्ट टेम्पल मध्ये शिकलेल्या टीचर्स आहेत. जसं आता मेन टीचर आमच्याकडे हर्षाली म्हात्रे, भूमी नागदा आहे, संयुक्त आहे, अनन्या आहे, प्रांजली आहेत. यांचं मला कौतुक का वाटतं सांगायला. आज ते अलंकार विशारदला आहेत पण ते क्लास पण इतके सक्षम चालवतात की मला असा आनंद वाटतो की आपल्या मागे आपण एक फळी निर्माण केली शिकवण्याची. आणि माझा अटेंडन्स हा क्लासमध्ये 90% असतो, 100 म्हणू शकत नाही मी कारण माझे ते 10% इव्हेंट्स, माझे प्रोग्राम्स, माझे शूटिंग्स, माझे आणि असं तुम्ही बोलत आम्हाला मग त्याच्यात सगळं माझा 10% वेळ जात नाही पण तो पण मी आनंदातच घालवतो. मग 90% माझा अटेंडन्स क्लासमध्ये असतो. याच्यात सुद्धा मुलींच्या ज्या परीक्षा होतात तेव्हा आम्ही त्यांना खास घरी 8-8 दिवस घरी बोलावून राहून त्यांना एक वेगळ्या पद्धतीचं शिक्षण देतो जेणेकरून मुलांमध्ये तो एक कलाकार म्हणून घडण्याचा कॉन्फिडन्स यावा. या लेव्हलला आम्ही काम करतो आहोत म्हणून आज आपल्या अकॅडमीला 2025 मध्ये 25 वर्ष पूर्ण झाली आणि हा प्रवास असहज गेला. मला कुठे परत सांगतो स्ट्रगल वाटत नाही. फारच लोकांना वाटतं काय स्ट्रगल केलं, मी नाही केलं. मला असं वाटतं जे आपण आनंदात करतो तो स्ट्रगल नसतो. हे आपल्या अंगवळणी असतं. जेवताना स्ट्रगल म्हणतो का? नाही, कारण हे अंगवळणी आहे. तसं नृत्य शिकवणं आता म्हणजे अंगवळणी आहे. तर हा 25 वर्षाचा जो स्पॅन आहे मी खूप आनंदात घालवला. आणि मला सांगायला आवडेल की मधुराचं पण आता हे मला वाटतं 5वं वर्ष चालू आहे, चौथं वर्ष. स्वरमधुरा म्युझिक अकॅडमी म्हणून ती स्वतः चालवते, कारण ती स्वतः उत्तम गायिका आहे. माझे असंख्य प्रोजेक्ट ती गाते. त्याच्यानंतर म्हणजे घर की खेती सारखं नाही, पण तिला अक्षरशः मी अगदी तिलाही विचारतो की तू गाशील का आपल्यासाठी. मग ती हो म्हणते, मग आम्ही रेकॉर्डिंग करतो. इतकं आमच्या घरात सुद्धा ते आहे. आणि मी कुठलाही कोणालाही आजपर्यंत ऑर्डर केलेली नाही की हे करायचंय. मुलांना सुद्धा नाही, करशील का? कारण प्रत्येकाला रिस्पेक्ट फार इम्पॉर्टंट आहे. तसं हिनी स्वरमधुरा म्हणून तिचे गाण्याची अकॅडमी आहे, त्याच्या छान विद्यार्थी शिकतायत तिचे. आणि उपशास्त्रीय शास्त्रीय ह्या दोन शैली ती त्या क्लासमध्ये शिकवते. त्यामुळे तोही मी एक आनंद मिळतो की ते पण विद्यार्थी आमच्या क्लासमध्ये घडत असतात. तर ते मला असं नेहमी वाटायचं की अकॅडमी नृत्य गायन वादनानी अशी भरून निघाली पाहिजे. ते माझं स्वप्न आहे, गुरुकुल करण्याचं स्वप्न आहे. ते या सगळ्याच्या स्वप्नांची वाटचाल आहे आमची. तर मला असं वाटतं की गुरु म्हणून जेव्हा आपण एक टॅग आपल्याला लागतो तेव्हा आपली जबाबदारी वाढते शिकवण्याची. आता हे शिकवता शिकवता प्रोडक्शन करायचे, तर मला नेहमी मुलांचं एखादं काही मी कोरिओग्राफ करते, त्याच्यातनं एखादी थीम सुचते आणि त्याला मी डेव्हलप करतो. त्याच्यातनंच माझे दोन अतिशय सुंदर प्रोजेक्ट आले, ते म्हणजे दशावतार आणि अष्टनायिका. कारण हे दोन्ही विषय मी शिकत असताना माझ्या परीक्षेला मला एवढे फॅसिनेटिव्ह भेटले, ह्याच्यावर आपण काहीतरी केलं पाहिजे. मग मुलांना शिकवताना नायिका की अरे ही नायिका किती छान हिने केली, मग ही ह्याच्यात आपण काय डेव्हलप करू शकतो. असं करत करत माझी ती गुरुदक्षिणा म्हणून मी अष्टनायिका खर तर सुरू केलेलं माझ्या गुरूंना आशाताई जोगळेकरांना. ती गुरुदक्षिणा म्हणून मी ती दिलेली खूप वर्षापूर्वी. त्याच्यानंतर त्याचा आम्ही 5-6 प्रयोग केले भारतभर. मग त्याचे चेन्नई, बँगलोर, मुंबईत 2 केले. अतिशय प्रतिष्ठित आपलं एक हरिदास संगीत संमेलनात मी ते परफॉर्म केली नायिका. आम द ओनली वन ज्यांनी ग्रुप घेऊन प्रेझेंटेशन केलं त्या ह्याच्या, तर सोलो डुएट परफॉर्मन्सेस होता. तर ते सगळं केलं आणि मग ब्रेक पडला. कारण मग माझं चित्रपट नाटक हे सगळं सुरू झाल्यामुळे त्याच्यात तो थोडा खंड पडला. पण त्यांच्यानंतर मला पुन्हा वाटलं की बाहेर आलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मला नायिका मिळाली एक माझ्या आयुष्यातली. तीच अष्टनायिकामध्ये पण सुंदर जाऊ शकते आणि मी स्वतः नायक असून त्याच्या नायिका प्रेझेंट करतो आर्ट, तर ती माझ्यासाठी पण चॅलेंजिंग आहे. आणि अशा तऱ्हेने अष्टनायिका प्रोजेक्ट करण्याचं ठरवलं. तेव्हाचा अष्टनायिका आणि आत्ताच्या अष्टनायिका जमीन आसमानाचा फरक आहे. कारण जेव्हा मी पुन्हा या करायच्या म्हटलं तेव्हा मला असं वाटलं की ह्या अष्टनायिका हा कोणी न ऐकलेल्या पाहिजेत मला. असं का? तर कदाचित मी आज एखादी खंडिता घेऊया. खंडिता म्हणजे नवऱ्या तिचा जो प्रियकर म्हणा किंवा नवराच म्हणा जो परस्त्रीकडे जाऊन आलेला आहे, त्याच्यामुळे ते खंडी झाले. तर आपल्याकडे बरेच त्याच्यापैकी आम्ही अगदी आम्ही शिकल्यापासून आता मी गाडीत पण गुणगुणत होतो काहे को मेरे घर आहे. तर ही सगळेच नाचतात, मग माझं वैशिष्ट्य करायला. म्हणून एक प्रख्यात पखावज वादक आहेत, मृदंगाचार्य म्हणतात त्यांना, पंडित रामदास जी शर्मा, जे गोपीजींबरोबर पखावज वाजवायचे, सितारादेवींबरोबर पखावज वाजवायचे असे हे. आणि त्यांची कन्या म्हणजे डॉक्टर पूनम व्यास, प्रतिष्ठित कथक नर्तिका आणि नृत्यांगना आणि परफॉर्मर, ज्यांनी ह्या 8 नायिका फ्रेश माझ्यासाठी लिहिल्या. आणि त्या कवयित्री आहेत, अतिशय सुंदर काव्य साहित्य त्यांच्याकडे आहे. तर त्यांनी ह्या 8 नायिका दिल्या आणि ह्या 8 नायिकांना मी स्वतः चाली देऊन त्याचं संगीत बनवलं. आणि ते लोकांना आवडलं हे माझ्यासाठी खूप. आणि तू पाहिले ते एक्झॅक्टली. तर ते लोकांना म्हणजे मला त्याची धाकधुकणी, नाच ठीक आहे ग, नाच आवडू शकतो, संगीताचं काय. पण ते लोकांना आवडलं, प्रचंड आवडलं. बरं, आता काय झालं, ह्या नायिका ज्यांना माहिती आहे त्यांना कळल्या की या 8 नायिकांच्या अवस्थेप्रमाणे याची नृत्य आहेत आणि जी मी परफॉर्म केली. पण हे सामान्य ऑडियन्सला कसं कळणार? कारण माझा नेहमी प्रयोग हा असतो की माझे कुठलंही प्रोडक्शन हे जसं क्लासला आवडतं तसं मासला आवडलं पाहिजे. जसं तज्ञ आहे त्याच्यातले त्यांना जर आवडतंय तसं माझ्या साधारण ऑडियन्सला एखादी आजी जरी आली किंवा एखादाच लहान मुलगा जरी आला तरी ते एंटरटेनिंग वाटलं पाहिजे. आणि त्याच्याच तोच थॉट ठेवून मी यांना चित्रपटाच्या गीतांची साथ दिली. मग असं ठरवलं की शास्त्रीय मी करणार आणि ज्या चित्रपटातली गाणी आहेत की ती नायिका चित्रपटात ना कशी दिसते ती मधुरा परफॉर्म करेल. आणि अशा पद्धतीने अष्ट नायिका तयार झाल्या. आणि याचा उलटा प्रवास कसा आहे की या आठ नायिका झाल्यावर मी कथकचं प्रेझेंटेशन करतो की प्युअर कथक काय आहे. आणि मग माझे ते तोडे तुकडे पर्ण नाचतो मग ते जुगलबंदी असं ते सगळं तू बघितलंच आहेस ते सगळं. तर अशा पद्धतीने तो थॉट असतो. सेम मी दशावतार दशावतार पण मी असंच क्लासमध्ये होतो आणि चल ग मत्स्य अवतार करून दाखव मग आमचे जयदेवांचे श्लोक वगैरे आम्ही सगळे ते परफॉर्म करतो. म्हटलं ह्याला आपण जरा कलरफुल बनवूया. आणि मग मी तेच दहा अवतार शॉर्ट अँड स्वीट मध्ये परफॉर्म करायचं ठरवलं. आणि 45 मिनिटचा जवळ 1 आवरचा ते प्रोडक्शन झालं दशावतार. त्याच्यात 10 अवतार आहेत जे मी प्रेझेंट करतो आणि श्लोक आहेत तर ते ऐकायला पाहायला खूप मेस्मरायझिंग वाटतात. तर अशा पद्धतीने दशावताराचा आम्ही कार्यक्रम केला. आता पुन्हा तो आम्ही आणतो आहोत. आता मला असं वाटतं त्याच्या आधी तू पोचली असशील तिकडे आणि मला आवडेल तसं तू आलीस तर नक्कीच आवडेल. पण आता त्याचे तयारी सध्या चालू आहे तर दशावतार आम्ही लवकर घेऊन येतो आहोत आणि अष्टनायिका पण लवकर येतोय. काय माहिती एवढा तामझाम आहे ना सगळ्यांना तो शो घेण्यासाठी थोडी इच्छा पण झाली पाहिजे. जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत ती इच्छा नाही. जेव्हा बघतात तेव्हा ते लोकांना वाटतं की हे आपल्याकडे झालं पाहिजे असं ते आहे. तर आता शोज हे चालू आहे आमचं.
0: आणि कथक म्हटलं की कृष्ण राधा किंवा दुर्गा हे कॉमन असतात त्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. आणि आपल्या शास्त्रीय संगीतात मेघ मल्हार मिया की मल्हार तो मल्हारावर आधारित पण तुमचं काहीतरी.
1: हो अगदी मेघ मल्हार
2: शो मला सांगायला आवडेल.
1: म्हणजे हिला किती पण अभ्यास केलाय मी छान.
2: मला नक्कीच सांगायला आवडेल की तो माझा पहिला शो होता याच्याकडे शिकायला सुरुवात केल्यापासून. म्हणजे मी जून मध्ये सुरू केलं आणि जुलैत शो होता.
0: अच्छा.
2: पण म्हणतात ना की कॉन्फिडन्स वाढवणं कसं त्याच्याकडे छान आहे की मला असं वाटत होतं की मला नाही अजून कथ्थक म्हटलं काहीच नाही कळलंय. मी शिकले खरी पण मला नाही येते. मला ही गोष्ट माहित नाही मला ती गोष्ट माहित नाही. पण ह्या पहिल्याच शो मध्ये त्याने मला दोन मेन कॅरेक्टर्स दिली होती. एक होळीमध्ये राधाचं कॅरेक्टर होतं आणि दुसरं एक कंटेम्पररी होतं कथ्थक आणि कंटेम्पररी असं मिक्स पण तो डुएट होता. माझ्याबरोबर रचित म्हणून एक मुलगा होता त्याच्याबरोबर मी केलं होतं. आणि हे दोन ऍक्च्युली बघायला गेलं तसे मेन कॅरेक्टरचे डान्सेस त्याने मला दिले. आणि शिकवताना किंवा मी प्रॅक्टिस करताना कुठेही त्याने मला हे फील नाही करवलं की तुला नाही येते. पण ते झाल्यानंतर जो माझा कॉन्फिडन्स लेवल वाढला तो आजपर्यंत आहे. आणि ह्याचं क्रेडिट कम्प्लीट ह्याला जातं.
1: तू मेघ मल्हार जे म्हणालीस ना ते नेहरू सेंटरचं प्रोजेक्ट होतं. तेव्हा काझी डिरेक्टर आज ते आपल्यात नाही आहेत खूप खंत आहे. पण काझींनी मला बोलवलं एकदा आणि सांगितलं म्हणजे मुझे ना कुछ बड़ा और ना कुछ अलग करना है. और मेरा कॉन्सेप्ट है त्यांचा कॉन्सेप्ट होता. म्हटलं क्या कॉन्सेप्ट है पूरा हम मेघ मल्हार करेंगे सीजन्स भी बदलेंगे पर सीजन्स बदलेंगे पर शब्द नहीं होंगे. सिर्फ संगीत के ऊपर करेंगे. तर मी त्यांना म्हटलं अच्छा ऐकून मी खूप चांगला लिसनर आहे मी ऐकून घेतलं. म्हटलं ठीक आहे तो ऐसा कुछ करो की वो दिखाई दे और लाइव म्युझिशियन्स के साथ बात करे. अरे लाइव बरं लाईव्ह म्हणजे मग मी त्यांना दिली ना लिस्ट. मी म्हटलं अगर लाईव्ह करणार आहे तो वो रंग भी दिखना चाहिए म्युझिक मे बी. तेव्हा तबला पखावत सितार हार्मोनियम ठीक आहे मी सरोद घेतलं मी संतूर घेतलं मी ढोलक घेतलं साईड रिदम घेतला सिंथसायझर घेतला अशी टीम अखंड दोन बाजूला म्युझिशियन्स. आणि त्यांना मी एकटा कंडक्ट करत होतो राधा म्हणजे म्युझिक डिरेक्टर तिकडे होतेच पण ते कंडक्ट मी करत होतो की कुठे काय चेंज होणार. आणि ते अखंड कथकचं प्रेझेंटेशन आणि ऋतू बदलतार होळी येते होळी सुद्धा फक्त होली हे हा शब्द आणि सगळं म्युझिक
2: सगळा अभिनय होता त्याच्यावरती. त्यामुळे ते इतकं अमेझिंग तो एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप
1: त्याच्यात हिला राधा करण्याचं कारण म्हणजे ही दिसायला खूपच छान म्हणजे छान दिसत होती तर मी म्हटलं हीच राधा पण म्हणून मी कृष्ण नाही झालो कृष्ण मी दुसऱ्या मुलाला केलं पण तो ऍक्ट होता मी नाही कृष्ण दिसणार छान हे मला माहिती होतं पण तो मुलगा सुंदर दिसेल म्हणून राधा कृष्णाचं ते करून मी ते सुरुवात केली आणि मग त्याच्यानंतर तो कंटेम्पररी मोडवर नेऊन सोडला असं त्याचं ते म्हणजे काय म्हणतो की जेवढं कथक प्रिय लोक आहेत किंवा शास्त्रीय म्हणूया आपण शास्त्रीय आवडणारी लोक आहेत त्यांना घेऊन मी सरकलो पुढे पुढे मग माझ्या वाटते माझे कंटेम्पररी डान्सर्स विद्यार्थी असं म्हणू शकतो ज्यांना ह्याची आवड आहे ते पण ह्याला जोडले गेले आणि पाहायला गेला कार्यक्रम तर असं कम्प्लीट वेगवेगळ्या शैलीत ना फिरून पुन्हा तो कथक लँड होतो असं ते मेघ मल्हारचं कम्पोजिशन आहे आणि प्रत्येक ऑडियन्स ते एन्जॉय करतो
0: आणि मी कथकच्या सेने म्हटलं की तुझ्यावर कथकच खूप सुंदर दिसतं म्हणजे तुमच्या दोघांवरही कथक आपल्याकडे आपण भारतात राहतो तर बरेच आर्ट फॉर्म्स आहेत तो पण मला प्रश्न विचारायचा होता की कथक म्हणजे भरतनाट्यम आहे कुचीपुडी आहे ओडिसी आहे पण कथकच तुम्हाला का अभिप्रे तुमचा आवाजच असेल की नाही मला कथकच करायचं
1: खरं सांगू असं काही नाही म्हणजे त्याबाबतीत मी म्हटलं ना आम्ही अनाडीच होतो मला मावशी मिळाल्या म्हणून कथक मिळालं मावशी म्हणजे आशाताई जोगळेकर त्या मिळाल्या
0: कुठलाही मला वाटतं आर्ट फॉर्म तुमच्यावर सुंदरच दिसला
1: कदाचित कारण मला सगळे फॉर्म आवडतात मला प्रचंड आवडतात एकदा मी दीपक मुजुमदारांकडे जाऊन मी त्यांना नारळ पण ठेवून आलेलो मला भरतनाट्यम शिकवा पण आता त्यांची इच्छा नव्हती की काय माहिती नाही पण ते काही पुढे सरकलं नाही पण माझी अजूनही इच्छा आहे किंवा मी सुजाता महापात्र आहेत त्यांच्याकडनं मी ओडिसीचं वर्कशॉप अटेंड केलेलं त्यामुळे मला शैली शिकायला खूप आवडतं मला सगळ्या स्टाईल आवडतं आणि एस्पेशली भरतनाट्यम आणि जसे दीपक मुजुमदार आहेत किंवा वैभव आरेकर आहेत किंवा संध्या पुरेचा आहेत यांचं नृत्य बघून असं एक एनर्जी मिळते मला म्हणजे खूप छान वाटतं मला खूप छान वाटतं आणि मला असं वाटतं की जेवढ्या शास्त्रीय शैली आहेत ना तेवढे जन्म मला नक्कीच मिळवतात ना तेवढे प्रत्येक जन्मात एक शैली मी नाचीन
0: परत एक पटकन छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपल्या आपल्या संवाद आपल्या गप्पा अशा सुरू ठेवूया प्रेक्षक सेलिब्रिटी शो समर स्पेशल पार्ट 2 मध्ये आज आपण मयूर वैद्य आणि मधुर वैद्य यांच्याशी संवाद साधतोय तुम्ही पाहत राहा
3: कितना खूबसूरत है

0: थँक यू सो मच.
1: अर्थातच म्हणजे मी जसं म्हटलं अष्टनायिका पाहिल्यावर एवढा तो मोठा कॅनव्हास आहे आणि आश्चर्यचकित धक्कादायक आणि बऱ्याच भावना म्हणजे नवरसच त्यात प्रेक्षकांचे नवरस त्यामध्ये होतात. कधी प्रेक्षक रडतात, कधी आश्चर्यचकित होतात, भावविभोर होतात, तर अशी सगळी भावना आहेत. पण म्हणजे त्यातलं म्युझिक पार्टही चांगला आहे, तुमचं नृत्याचं काय बोलायलाच नको त्याबद्दल, असे सगळे आणि कॉस्ट्युम्स ज्वेलरी हे सिंक्रोन आणि त्याच्या मग एवढा अभ्यास आहे, एवढा स्टडी आहे की ते खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तर ह्याचं सगळं मॅनेजमेंट किंवा ते सगळं सगळ्यांना घेऊन तयार करणं ह्याच्या मागे सुद्धा एक वेगळा अभ्यास आणि वेगळा दृष्टिकोन आहे, त्याविषयी जाणून घ्यायचं आहे. कारण त्या गाण्याला हा कॉस्ट्युम, ही ज्वेलरी तिकडे मी घेऊन जाते, तुम्ही थोडस सादर करून दाखवलं तर.
0: किती तो सुंदर प्रश्न विचारते का, मला असं वाटतं आठवडाभर एपिसोड दाखवायला लागतील. कॉस्ट्युम जे म्हणालीस तर खरंच आहे, कारण नायिकाच्या अवस्थेप्रमाणे रंग आहेत. प्रयत्न केला आम्ही त्या शेड्स मध्ये जायचा आणि हिनी पण तो प्रयत्न केला की त्या शेड्स मध्ये राहण्याचा, आणि त्याच्यामुळे ते कॉस्ट्युम मीच डिझाईन करतो, ज्वेलरी काय असेल मी डिझाईन करतो की कशी कुठल्या ह्याला बिंदी कशी असेल, त्याचा कंबरपट्टा कसा असेल, त्याचा दुपट्टा कसा असेल, त्याचा घागरा कसा असेल, या सगळ्याचा विचार केला जातो. आणि तसंच जसं समोरची जर मेन कॅरेक्टर आहे तर मग बॅकग्राऊंडलाच मुली काय घालून असतील आणि त्याही तेवढ्याच सुंदर दिसल्या पाहिजेत, की असं नाही की बॅकग्राऊंड आहे म्हणून आपण थोडस दुर्लक्ष केलं असं नाही, त्याही त्या सुंदर दिसल्या पाहिजे. असं करून ते सगळं अष्टनायिका डिझाईन केलं माझे कॉस्ट्युम. आणि मला कॉस्ट्युम मध्ये एक व्हिडिओ पण टाकलाय, मला साधारण 1.5 मिनिट लागतो कॉस्ट्युम चेंज करायला. मी 1.5 मिनिटात कॉस्ट्युम करतो, त्यामुळे हे आम्हाला आवड आहे, हे करण्याची आवड आहे, कपडे घालण्याची आवड आहे, सजण्याची आवड आहे, आणि तेवढंच प्रोग्राम झालं काढण्याची. मग कॅज्युअल्स मला आवडतं, ते जे काही ते रंग म्हणतात. आणि तू असं सादर करण्याचं म्हटलं, जसं मगाशी तूच विषय काढला मेघ म्हणला, तर त्याच्यात एक सिच्युएशन आलेली की आता पाऊस येणार आहे आणि त्याच्यावरती मला काही मिळत नव्हतं कविता किंवा काही लिहिलेलं काव्य. मग मी बसून बसून विचार केला काय करू काय करू, तर माझी मैत्रीण आहे मनीषाजी, तिला मी फोन केला. मनीषा मला मिळत नाही का, तिचं वाचन वगैरे फार सुंदर आहे, मला मिळत नाही तसं. तर ती मला सहज म्हणाली, विचार कर आणि लिहायचा प्रयत्न कर. म्हटलं चल, माझं वाचन एवढं नाहीये की मी लिहू शकेन. तर ती म्हणाली तू विचार तर कर. आणि खरंच म्हणजे तिच्या ताकदीने म्हणा, विचारांच्या किंवा माझ्यावर असलेला कॉन्फिडन्स, मी लिहायला घेतली आणि 1 शॉट मध्ये मी लिहून टाकणार होती. त्याचं मी सादरीकरण करीन. नाही गवड नाही, हे काम चलाव म्हण आहे माझा, की मला आता तिथे गरज आहे, तिथे मी माझा वापर कसा करू शकेन एवढंच.
2: अगदीच अगदीच. मी हे परफॉर्म करून झाल्यावर मला संगीत तो जे देतो त्याच्याबद्दल बोलायची इच्छा आहे, मी नक्की शेअर करीन.
0: मी म्हणतो थोडस इथे बघून बोलावं लागतंय, एवढं पाठ नाही माझं. घनन घनन घन बादल आए, आए तो आए कारे आए, तन मन सुख है नाच नचा, बिजली भी वह शोर मचाए, ता थुड़ंग तड़ तड़ तड़क तड़क तक थर दमके, चमक चमक चमके, चमक चमक चमके, चमक चमक चम गगन आकाश, गगन भूमि मानो एक प्रेमी, प्रेम मिलन की आस लगावे, देख यह दृश्य खिल जावे, मन मयूर रोमांचित भय. मी स्वतः रोमांचित झालं हे सगळं बघून. मन मयूर रोमांचित भय, वृक्ष सभी शाखा सुलझाए, मानो गगन से आलिंगन पावे, पक्षी सभी बन बन झूमे है, नील मोर चुपके आए, तक छुम तक छुम तक तक तक छुम, तक छुम छुम मता, तक छुम छुम मता, तक छुम छुम ता थुड़ंग ता थुड़ झिझकिट ता थुड़ंग ता थुड़ झिझकिट घिन धड़ान तड़ान धा किड़दा तिट धा, घिनड़ान तड़ान धा किड़दा तिट धा, घिनड़ान तड़ान धा किड़दा तिट धा, दौड़ दौड़ ही रन भी आए, छल छलांग वह खूब लगाए, स्थिर अधीर सब गगन को देख, बूंद गिरन की आशा चल गए, झूम झुलावत जोर जो झक झोर जो सन न न न न न न न उलझ कर वायु राजा आवे. अकेली नाही सात मल्हार लाय अकेली नाही सात मल्हार लाय अकेली नाही सात मल्हार राय धा अशी ती कविता आम्ही केली. महाराजांना पण ही खूप आवडली कविता. त्यांना मी ऐकून दाखवलेली. माझ्या बर्थडेच्याच दिवशी आम्ही चेन्नईला प्रोग्रामला गेलेलो. त्यांच्याच त्यांनीच इन्व्हाइट केलेलं आणि तिथे मग रात्री बसून मी त्यांना म्हटलं महाराजी कोशिश की आहे. तर त्यांना खूप आवडली कविता. म्हणजे बहुत सुंदर की आहे उसको तुम नाचो. मधुरा जास्त छान सुरात ना सांगू शकते नटरास्तुती बद्दल.
2: हा असंच झालं की अहमद आमचा यावेळेस होता तो 25 वर्ष कम्प्लीट आणि त्याची खूप इच्छा होती की ह्या 25 ला काहीतरी स्पेशल असायला हवं तर आपण नटराज स्तुती करूया. आणि असं झालं की आम्ही खूप शोधत होतो पण काही काव्य मिळत नव्हतं आणि मग असंच काहीतरी एक वेगळं मी गात होते आतमध्ये रेकॉर्डिंग झालं होतं आणि हा बसला होता बाहेर म्हटलं काहीतरी बनतंय हे मला कळलं. हा मी बाहेर आले म्हणाल बघा जरा मी हे जरा म्हणून दाखवतो बघ छान वाटतंय का म्हणजे सगळं आहे ना व्यवस्थित म्हणून दाखव म्हटलं अरे छान आहे रे काय आहे तर ती बनली नटराज स्तुती आणि त्याची एक बेसिक चाल त्याने त्याच्या मनात होतीच ती त्याने त्या गायकाकडून गाऊन घेतली आणि त्याने पण हेल्प केली ऑफकोर्स त्या सगळ्या याच्यामध्ये. तर त्याच्या दोन ओळी मला ऐकतो.
0: त्याचं नाव आहे
2: सिद्धेश जाधव म्हणून आहे
0: खूप चांगला आर्टिस्ट आहे आणि सुंदर गातो ना तो आणि मजा येतो आनंद आहे. तर मी त्याला एकच शब्द आहे की तू आनंद आहेस त्याच्याशी बोलताना खूप छान वाटत. त्यांनी नटराज स्तुती गायली अप्रतिम गायली
2: गोड मुलगा.

0: आणि आता आम्ही नवीन एक चतुरंग बांधलेलं आहे, ते रिलीज होईल आता लवकर. काही वेगळं करायचं होतं आणि मग माझी एक आमची तबला आर्टिस्ट आहे उन्मेषा, तर उन्मेषाने सांगितलं की आपण दादा एक काहीतरी वेगळं करूया, चतुरंग माझ्या डोक्यात आहे. म्हटलं आहे का तुझ्याकडे? नाही. म्हटलं ठीक आहे, म्हटलं जरा मला वेळ दे. आणि कास रविवारी पासून मी चतुरंग बांधलं ते. आणि तन्वी गोरे म्हणून अतिशय सुंदर गायिका जी अष्टनायिकेत पण गायला होती, तिने हे गायलंय आणि उन्मेषाने त्याच्या तबल्याची साथ दिली आहे सुंदर. आणि मी म्युझिक केलंय, शब्द आणि म्युझिक माझंच आहे, तर ते आता लवकर रिलीज होईल.
1: म्हणजे अक्षरशः तिचा फोन ठेवला आणि हा मला म्हणाला, ह्याचं एक वैशिष्ट्य मला सांगावं असं वाटतं इकडे. म्हणजे मी आता क्लासिकल ट्रेंड आहे तर मला ह्याचं खूप नेहमी आश्चर्य वाटतं ह्या गोष्टीचं. तो म्हणतो की मला ना एखाद्या रागाची सुरावट ऐकव, त्याचं स्वरमंडल किंवा असं लावून ठेवलं, त्या रागात त्याचं कॉम्पोजिशन तयार होतं. म्हणजे इतकी वर्ष रियाज करूनही कधी कधी आमचा सूर घसरू शकतो, पण हा इतका त्या छान सुरात राहतो. म्हणजे ऑफकोर्स त्याला आम्ही
2: संगीत किंवा नृत्य जपतो
1: अगदी. म्हणजे
0: माझ्या गुरुंचीच कृपा आहे, सत्तर मावशीनं गाताना ऐकलंय, सत्तर महाराजजींना गाताना ऐकलंय,
1: त्याचं क्रेडिट
0: सगळं कानावर इतकं सुंदर पडलं ना. आणि त्यावेळेस आम्ही इतके सुंदर प्रोग्राम्स ऐकायचो. मला वाटतं हे सगळ्यांची कृपा आहे, आवड असल्यामुळे मी ते ऐकत होतो आणि ऐकत असल्यामुळे कुठून तरी ते बाहेर पडतं, तो हा प्रकार असं मला वाटतं. त्यामुळे माझं क्रेडिट नाही आहे, हे काहीतरी निर्माण होतो, ईश्वर तयार करतो. जसं मला माझ्या मावशी म्हणालेल्या, मयूर तू तुझा जन्म हा फक्त नृत्यासाठी झाला हे विसरू नकोस, तुला काहीतरी देण्यासाठी देवानी पाठवलंय. आणि मावशी कोणाला बोलत नाहीत आणि कोणालाच म्हणाल्या नाही आहेत, हे मला 100% हे माझ्याशी बोलल्यात. किंवा अर्चनाताई म्हणते की नृत्य दिग्दर्शन की मयूर तुझा विचारांचा धरा झरा हा कुठून पाझरतो ना हे कळत नाही, म्हणून तू झऱ्यासारखा आहे. ते मला असं वाटतं हे गुरुंनी आपल्याला पारखणं याच्यामुळे मला असं वाटतं आपण छान काम करू शकतो. आणि संगीत हे होतं. आणि मी खरं सांगू करताना मी हम बोलेसो कायदा नाहीये, मी हिला प्रत्येक वेळेला विचारतो ही ट्यून अशी अशी आहे, चतुरंगची ट्यून अशी अशी आहे, जाते का
2: आवडते
0: का हे असतं. मग ती म्हणते हो हो. मग आता ती तन्वी आल्यानंतर तन्वीला मी घरी बोलवून, तन्वी बघा आवडलं नाही तर स्पष्ट सांगा नाही, कारण मी लोकांना फसवू नाही शकत किंवा माझं छान आहे ऐका हे नाही करू शकत. तुम्हाला सांग की इथे नाही बसत आहे, कुठे कुठे हे जाते की हे आपल्याला

0: त्या आवर्त घेतलं पाहिजे हे सांग. मग तिने पण अगदी प्रामाणिक आणि तिच्यावर विश्वास आहे मला एक विशेष विश्वास आहे तर ती अगदी प्रामाणिक सांगते आणि ती स्पष्टपणे की दादा हे नको माहित आहे मग नाही असं. त्यामुळे विश्वासू लोक आहेत.
1: पादकांचा मिलाप खूप छान झालेला आहे प्रत्येक कार्यक्रमातच. आता आपण भारत म्हणतो अध्यात्माचं आयुर्वेदाचं आहे आणि तसंच कथकचं सुद्धा आहे किंवा सगळ्या नृत्य प्रकारांचं आहे. तुम्हाला भारतात परफॉर्म करताना सगळ्या ह्या संमेलनांमध्ये किंवा संगीत महोत्सवांमध्ये कसं वाटतं आणि परदेशात कसं वाटतं? कारण परदेशात सुद्धा आता सगळे भारताकडे आकर्षित होत आहेत आणि नेहमी आपण भारत हा नेहमी केंद्रबिंदू राहिलेला आहे सगळ्या परफॉर्म
0: मी खरं सांगू का तेजस्विनी मी ना नृत्य अर्चनच केली आहे. मी पूजाच केली नृत्याची. त्यामुळे लोकांना आता काय मला लोकांना माझा काय आवडलं पाहिजे डान्स आता मी किती चक्र्या मारू याच्यात मी कधीच गेलो नाही. मला असं नेहमी वाटलं की मी भक्ती केली आणि भक्ती स्वरूप मी नृत्याची सेवा केलेली आहे तर तीच मला रंगमंचावर जाऊन करायची आहे. मला कॉम्पिटिशन नाही करायची किंवा मला माझं चमत्कार नाही दाखवायचं आहे. जे माझ्यात आहे ते जर सुंदर झालं तर तो चमत्कारच. आणि तशा पद्धतीनेच मी नृत्य केलं. कुठल्याही देशात गेलो तरी जे मला हवंय तेच मी नाचलो आणि जे लोकांना हवंय ते देण्याचा मी प्रयत्न केला. मला वाटतं ही माझी जादू असेल. आणि तू जसं म्हणते की आल्या की मला छान वाटतं तुझ्याशी बोलून तसं प्रेक्षकांचं होतं. मी माईकवर आल्या लोकांना आवडतं मी बोललेलो आणि मग लोक प्रेमात पडतात. प्रेमात पडलं नाच आवडतो. म्हणूनच प्रत्येक ठिकाणी लोक बोलतील असं नाही. मला त्यांची मेंटॅलिटी वेगळी असू शकते पण मला असं वाटतं की ज्यांना मी आवडतो ते मला नक्की बोलवतात. आणि मी असे असंख्य कार्यक्रम करतोय केलेले आहेत पुढेही करणार आहे. फक्त हे सगळं प्रेमाने मला घेऊन जायचंय. म्हणजे लोकांचे आशीर्वाद सुद्धा लोकांचं प्रेम सुद्धा हे मला असं घेऊन पुढे सरकायचंय. आणि जेवढं मी देऊ शकलो जो ऑडियन्सला आणि माझ्या जवळच्या लोकांना तर माझ्यासारखा लकी मीच.
1: खरंच खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दोघांना. आई वडिलांचं म्हणजे आईचं जास्ती कौतुक आहे. आपण आईचे जास्ती आभार मानूया कारण मयूर हे नाव किती समर्पक
2: अगदी महाराजजी बोलले पण होते.
1: सगळ्यांना आनंदच होईल. मोराला पाहिला सगळ्यांना प्रेमच वाटेल असा मयूर आहे.
0: मयूर म्हणणं मला आठवलं. महाराजजी माझ्या गाडीत बसलेले मागे मी चालवत होतो गाडी. त्यांनी मला सहज विचारलं मयूर तुम्हाला नाम किसने रखा. तर म्हटलं महाराजजी मयूर मेरा नाम मम्मी ने रखा. पहले रखा या बाद में रखा. नहीं पहले ही रखा. ते पण खूप चेष्टा करायचे. तर मला म्हणायचे तो तुम्हारी मम्मी की बहुत दूर की सोच होगी. आणि नंतर एक टाणी टाल तूने वो उसको पाला ये सबसे बड़ा हो गया नहीं तो क्या हो जाता. मयूर नाम रखे कुछ और करते तो. आणि एकदा सचिन पिळगावकर म्हणालेले स्टेजवर की मयूर तुला तुझ्या पायाचा अभिमान असे पण त्या बिचाराला अभिमान नसे एवढे तुकडे पाय त्याचे पण तुझे पाय एवढे सुंदर आहे तर तुला त्याचा अभिमान आहे म्हटलं. मी म्हंटल मला वाटतं डेस्टिनी आहे. माझ्या आईला कदाचित त्याची पूर्वकल्पना असेल कारण माझ्या आईला नाच खूप आवडायचा आणि तिला ते करता आलं नाही तर ते कुठेतरी तिच्या रक्तात न माझ्यात आलं आणि मी सगळ्यांना देऊ शकलो. थँक्यू
1: टेम्पल ला 25 वर्ष झाली आहे. आम्हाला तुला पुनर्जन्म जसा नृत्य करण्यासाठी हवाय तसा आम्हालाही 25 वर्ष मिळू दे
0: पाहण्यासाठी.
1: आम्हाला दोघांना गाताना आणि गाताना इथे आलात मी सिद्धिविनायका चरणी प्रार्थना करेन की खूप तुम्हाला उत्तम आयुष्य आरोग्य मिळू दे आणि कलेची नृत्याची साधना करता.
0: धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.
1: तर प्रेक्षक सेलिब्रिटी शो मध्ये समर स्पेशल मध्ये आपण मयूर वैद्य आणि मधुरा वैद्य यांना आमंत्रित केलं होतं. आमची मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते. आमच्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही अभिप्राय जरूर कळवा आणि मला तेजस्वी निरोप द्या.

नमस्कार, मी स्वप्नील जोशी आणि तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM. आचार्य

copy 7.

नमस्कार, मी सुबोध भावे आणि तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM. ऐकता आचार्य 90 FM.

Italia.

Italia.

Italia.

subscribe now and press the bell icon. Never miss an update.

Italia.

Yeah.

Yeah.

Acharya.

tired.